सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
2: 12 जून. परमार्थ साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू. द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जग पुष्कळ आहे असं भासलं तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे. तिच्याकडं आपण लक्ष लावावं. काही न करणं अर्थात मनानं हा खरा परमार्थ आहे. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही. नाही म्हणजे किती नाही, तर मी सुद्धा तिथं नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचा आवडंबर मोठा असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणं हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे. म्हणून

0: आपल्या मुलाला पोहायला शिकवत होता. बापानं मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणलं, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणलं, नंतर थोडं आणखी पुढं आणलं आणि एक दिवस त्यानं मुलाला पाण्यात खेचून घेतलं. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवत असतात. आपण पाण्यात उतरलं मात्र पाहिजे. देहानं प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला आहे. पण आमचं शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावं? तर हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असं थोडंच आहे. आपल्या ध्यानातही येत नाही इतकं सूक्ष्म असं वासनेचं बीज आपल्यात कुठंतरी दडलेलं असतं. त्यामुळं लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरता संतांनी एक मार्ग सुचवला आहे आणि तो मार्ग म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणं. प्रपंचातली विघ्न ही सूचनावजा असतात, ती आपल्याला जागं करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता, हे विसरू नये. आणि म्हणूनच विघ्नांची योजना असते. विघ्न ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावं, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. जेथे आळस माजला तिथं परमार्थ बुडाला. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज़.

स्पॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: जमिनीसारखे गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 5:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990-01.

करण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-719.

0: अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 163वा, दशक 12वा, समास दुसरा, प्रत्यय निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। संसारात आलेल्या स्त्री पुरुष आणि निष्प्रोहांनी लक्ष देऊन अर्थाकडे पहा। वासना काय म्हणते, कल्पना कशाची कल्पना करते, अंतरी नाना तरंग का उठतात। चांगलं खावं, चांगलं नेसावं, दागदागिने घालावे, सगळं काही मनासारखं असावं असं प्रत्येकाला वाटतं, मात्र तसं काहीच होत नाही। चांगला काही विचार करावा तर अचानक वाईट होतं। जीवनात एक सुखी तर एक दुःखी असं प्रत्यक्ष दिसतं। कष्टी माणसं आपल्या दुःखाची जबाबदारी प्रारब्धावर टाकतात। अचूक प्रयत्न केले नाहीत म्हणून केल्या कामाला यश येत नाही, पण आपले अवगुण काही केल्या ते मान्य करीत नाहीत। जो स्वतःला जाणत नाही तो दुसऱ्यांचं काय जाणणार? न्याय मिळत नसल्याने लोक दीनवाणे होतात, लोकांचं मनोगत समजत नाही, लोकांसारखं वागता येत नाही, त्यामुळे मूर्खपणामुळे लोकांमध्ये नाना कलह निर्माण होतात, मग हे कलह वाढतात। एकमेकांच्या वर्तनामुळे कष्टी होतात, कितीही प्रयत्न केले तरी अंती श्रमच होतात, अशी वर्तणूक नसावी। नाना लोकांची परीक्षा घ्यावी, जसं आहे तसं नेमकं समजलं पाहिजे। शब्द परीक्षा, अंतर्मनाची परीक्षा ही दक्ष माणसाला समजते, नतद्रष्ट माणसाला मनोगत कसं कळेल? दुसऱ्यावर आरोप करणं, आपला काही वार घेणं अशी उदाहरणं बहुतेकदा दिसतात। लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी चांगल्या माणसाला सोसावं लागतं, सोसलं नाही तर सहजपणे फजिती होते। आपल्याला जे मानत नाही तिथे राहावंसं वाटत नाही, मात्र भांडण करून कोणी जाऊ नये। खरं बोलतो, खरं चालतो त्याला लहानतोर मानतात। न्याय अन्याय सर्वांना सहज समजतो, लोकांना कळत नाही तोवर जो क्षमा करत नाही त्याची योग्यता ओळखली जाते। जोवर चंदन झिजत नाही तोवर त्याचा सुगंध समजत नाही, चंदन आणि नाना वृक्ष सारखेच वाटतात। जोपर्यंत उत्तम गुण समजत नाही तोपर्यंत लोक प्रतिसाद देत नाहीत। उत्तम गुण लक्षात आले की जगाच्या लोकांतील अंतर कमी होतं, लोकांतील अंतर कमी झालं की त्यांच्याशी सख्य होतं, मग जगातील सर्व लोक आपल्यावर प्रसन्न होतात। जनता जनार्दन प्रसन्न झाला त्याला काय कमी आहे? म्हणून सर्वांना राजी राखणं कठीण आहे। पेरलं ते उगवतं, उसणं घेतलेलं द्यावं लागतं, वर्मावर बोट ठेवलं तर लोकांमध्ये अंतर निर्माण होतो, लोकांशी चांगलं वागलं त्यामुळे सुख वाढलं, उत्तरासारखं प्रत्युत्तर येतं। हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे। इथे जगाला बोल लावता येत नाही। आपल्या मनाला क्षणोक्षणी शिकवावं। एखादा दुर्जन वाईट माणूस भेटला तर क्षमा करणं कठीण जातं, अशा वेळी मौन बाळगून त्या स्थळाचा त्याग केला पाहिजे। प्राणी नाना परीक्षा जाणतात मात्र अंतर्मन जाणत नाहीत, त्यामुळे ते करंटे ठरतात याविषयी संदेह नाही। आपल्याला मरण आहे म्हणून चांगुलपणा ठेवावा असं विवेकाचं लक्षण कठीण आहे। लहान थोर समान आपले परके सर्व जण सगळ्यांशी मैत्री बाळगावी हे बरं, चांगलं केलं तर चांगलं होतं हा तर अनुभव आहेच, आणखी कुणाला काय सांगणार। हरिकथा निरूपण, चांगुलपणा बाळगून राजकारण, प्रसंग पाहिल्याशिवाय खोटे, विद्या उदंड शिकला मात्र योग्य काळवेळ पाहून तिचा वापर करता आला नाही तर त्या विद्येला कोण विचारतो। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दुसरा समाप्त। जय जय रघुवीर समर्थ।
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषी।

सुजन हो सढ़व नारद भक्ति सूत्र शांति रूपात परमानंद रूपाच या संदर्भातला अधिक विवरण असं आहे. जीवनामध्ये शांती परमानंद अखंड असावा असं सर्वांनाच वाटतं. सगळा संसार अशांतीनं भरलेला आहे. परमानंद तर नाही पण अल्पही आनंद मिळत नाही. जो मिळाल्यासारखा वाटतो तो केवळ भास आहे भास. आनंदाची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती संसारामध्ये नाही. अस्थिरता असारता चंचलता म्हणजे संसार. शांती ही जीवनाच्या स्थैर्यात आहे. परमानंद ही जीवनाची पूर्णता आहे. आणि परमात्मा श्री हरी हा आनंद रूप आहे. आनंद स्वरूप परमात्माच्या अनुभूतीमध्येच जीव आनंद रूप बनतो. भगवत भक्ती ही परमप्रेम रूपा अमृत रूप आहे असं आरंभीच्या सूत्रामध्येच सांगितलेलं आहे. त्यामुळे ती भक्ती ही शांती रूप आणि परमानंद रूप आहे. मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झालेला साधक या शांती प्राप्ती करताच अनेक साधनांचा अवलंब करत असतो. श्रीमद भगवत गीतेमध्ये कर्मफलत्याग कामत्याग योग आत्मज्ञान यांच्याद्वारे शांती प्राप्त होते असं म्हटलं आहे. म्हणजे योग ज्ञानाधिक शांती आणि आनंदाची साधनं मानली गेली आहेत. तसं भक्ती हेही या शांती आणि परमानंदाचं साधन आहे असं कुणाला वाटेल. म्हणून देवर्षी नारद मुनी सांगतात ती परमप्रेम रूपा भक्ती ही शांती रूप आणि परमानंद स्वरूप आहे. सुजन हो काही काळ मन निश्चळ राहणं अथवा ठेवणं याला शांती म्हटलं जातं. पण ती काही खरी शांती नव्हे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला शांतीचं खरं स्वरूप सांगतात. काम क्रोध सलोभता

नाव असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. काही काळ निश्चळता आली तरी ती सर्व काळ राहते तसं नाही. समाधी अवस्थेतूनही व्युत्थान दशेमध्ये योगी येतो. म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी शांतीचं लक्षण फार महत्वाचं सांगितलं आहे. माऊली म्हणते, आता शांतीचे लिंग ते

सुजन हो, परमप्रेम रूपिणी भक्तीमध्येच अशी स्वरूप शांती प्राप्त होते. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, याही वरी प्रेमयुक्त

अथ एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे, हिलाच स्वरूप शांती असं म्हणतात. करिता ऐक्य भावे निज भक्ती, उत्कृष्ट उपदे पूर्ण शांती, तेने होय असताची निवृत्ती, भक्ता पूर्ण प्राप्ती परमानंदे, असंही नाथ महाराज म्हणतात. तर संत तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भक्तीचं महत्व प्रतिपादन करत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती. अर्जुना, माझा भक्त हा तत्काल धर्मात्मा होतो, त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. या श्लोकावरील टीकेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मग

सुजन हो, भक्ती ही परमानंद रूप आहे असं देवर्षी नारद महर्षी सांगतात. आनंद, संतोष, सुख इत्यादी शब्द एकमेकांचे पर्याय आहेत. सूत्रामध्ये केवळ आनंद शब्द न वापरता विशेष महत्वाचा परमानंद हा शब्द वापरला आहे. आनंद हे जीवनाचं साध्य आहे. संसारातही जीव आनंद शोधित असतो. आत्मा हा आनंद रूपच आहे, कारण तो परमप्रेमास्पद प्रियाची परमसीमा असा आहे. पण अनादि अज्ञानामुळे या जीवाला परमानंद परमात्म स्वरूपाचं आवरण आहे, अनावृत्त आनंद मिळत नाही. घुंघट के पटखोल तो हे बिया मिलेंगे, ही आवरण तू बाजूला काढ, पडदे बाजूला काढ, मग तुला तुझा प्रियकर अर्थात भगवान गोपाल कृष्ण मिळेल. घुंघट के पटखोल तो हे बिया मिलेंगे. पण आनंद हा जीवनातला स्थायी भाव असल्यामुळं त्याची ओढ नष्ट होत नाही. परमानंद आवृत झाल्यानं तसंच प्रेमाधार आत्मा असला तरी अज्ञानानं सच्चित आनंदरूप आत्म्याला विसरून हा जीव देहादी अनात्म तत्वालाच आत्मा म्हणून सर्व व्यवहार करतो. देह इंद्रियाशी अध्यासामुळे तादात्म्य संबंध आला की पंचविषय हे सुख आनंद स्वरूप

सुजन हो, भ्रमाने विषयामध्ये सुखबुद्धी झाली तरी विषयामध्ये क्षय आणि अतिशय हे दोष आहेत. क्षय म्हणजे मृग जळवत मिथ्या नाशवान आहेत. अतिशय म्हणजे प्राप्त विषयांपेक्षा अन्य विषय दिसला की प्राप्त विषय सुखरूप वाटत नाही, यापेक्षा अधिक चांगलं हवं, यापेक्षा ते अधिक चांगलं आहे.

0: हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे.
1: No.

0: बरायदर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज शुक्रवार. रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम, संवादक RS डवरे. 8 सकाळी आपण ऐकणार आहात या सुखान्वया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. दुपारी 12 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पशुधन, संवादक DL रामटेके. दुपारी 1 फॉरेन लँग्वेज विषयी माहिती देणारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, संवाद साधलाय श्रद्धा कराळे यांनी. दुपारी 1:30 याद किया दिलने कहा हो तुम हा कार्यक्रम सादर करते धनंजय कुलकर्णी. 2 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, संवादक नाना खैरनार. तर दुपारी 3 चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 3:30 आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. संध्याकाळी 4 रूपक तालातील गीतमाला हा कार्यक्रम. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज 12 जून, आज आहे भारतीय गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचं जन्मदिन. त्याचबरोबर गुरु हरगोविंद सिंह जयंती सुद्धा आजच आहे. जाणून घेऊया आता आजचे आणखीन काही दिनविशेष. आजच्याच दिवशी 1905 गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. 2001 आजच्याच दिवशी कोनेरू हम्पी ही बुद्धिबळातली वुमन ग्रँडमास्टर ठरली. हा पराक्रम करणारी ती भारतातली सगळ्यात कमी वयाची आणि एकूणात दुसरी खेळाडू आहे. आजच्याच दिवशी 1894 बौद्ध धर्मग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म झाला. 1917 आजच्याच दिवशी लेखक आणि पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा सुद्धा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1957 हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या गीतांजली श्री यांचा जन्म झाला. 1964 आजच्याच दिवशी मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी म्हणजेच 12 जून 2000 मराठी साहित्यातले सुप्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेते पु ल देशपांडे यांचं देखील निधन झालं. 2003 आजच्याच दिवशी हॉलिवूड अभिनेते ग्रेगरी पेक यांचं निधन झालं. 1976 आजच्याच दिवशी भारतीय संस्कृत विद्वान, पद्मविभूषण साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गोपीनाथ कविराज यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: शहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहतो की आपण शेतीच्या भरोशावर जर आपण आज राहिलो नसतं तर त्याच्यामधून आपल्याला जो आर्थिक फायदा जितका पाहिजे तितका मिळत नाही. म्हणून आपण एकीकृत शेती व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतीला आपल्याला जोडधंद्याची जोड द्यायची आहे. मग त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो, दुग्ध व्यवसाय असो, रेशीम उद्योग असो, तर आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याजवळ असणाऱ्या भांडवलानुसार या बाबीचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण कोणत्या जोडधंद्याची आपण शेतीला जोड देऊ शकतो. आणि आपल्याजवळ जर योग्य बाबीच जर असतील तर आज या शेतीला मत्स्य व्यवसायाची जोड अतिशय फायदेशीर ठरत आहे. तर ही हा जो मत्स्य व्यवसाय आपल्याला करायचा आहे तर या मत्स्य व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही बेसिक ज्याला आपण पायाभूत बाबी म्हणतो त्या जाणून घेणं गरजेचं आहे. मत्स्यपालनासाठी नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरुगी माशाच्या जातीची निवड ही फायदेशीर ठरते. भारतीय प्रमुख कार्प ज्याला आपण कतला, रोहू आणि मृगळ या तीन जातीचा ज्याच्यामध्ये समावेश होतो ह्या प्रामुख्यानं ज्या आहेत पृष्ठभागाजवळ मध्यभागातील व तळातील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती ह्या मत्स्य व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात. या माशांना चांगली मागणी आहे. मत्स्य व्यवसायाकरता लागणारं जे तांत्रिक बाबी आहेत याच्याकरता महत्त्वाची बाब जर कोणती असेल तर तळे खोदण्यापूर्वी मुरुम किती खोलवर आहे याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. पाणी पाझराचे प्रमाण तपासून घ्यायलं पाहिजे. त्याकरता आपण तळे खोदण्यापूर्वी एक ट्रायल पीट घ्यायला पाहिजे. साधारणतः 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर किंवा या मापाचा जर आपण खड्डा केला तर त्याच्यातून आपल्याला कळेल की पाणी पाझराचं प्रमाण किती आहे. तळे जे आहे ज्याला आपण मत्स्य तळे म्हणतो ते साधारणतः किमान 6 फूट खोल आपल्याला खोदणं आवश्यक असतं. पावसाळ्याचे वाहते पाणी तळ्यात घेता येईल याची व्यवस्था आपण करायला पाहिजे. आणि पावसाळ्याच्या नंतर तळ्यातील खाली जाणारी पाण्याची पातळी पुन्हा विहिरीतून किंवा नाल्यातून किंवा कालव्यातून भरण्याची व्यवस्था तिथं पाहिजे. मत्स्य उत्पादन घेताना पावसाळ्यात तळ्यापर्यंत पोहोचण्याकरता पक्का रस्ता पाहिजे. आणि मत्स्य उत्पादन आपण घेताना पाण्याची पातळी टिकून ठेवणं जसं महत्त्वाचं आहे तसंच पाळलेले मासे यांना प्राणवायू व खाद्यान्न ज्याला म्हणतो आपण किंवा खाद्य म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल याचीसुद्धा काळजी करणं गरजेचं आहे. तर ह्या काही पायाभूत बाबी आहेत ज्या आपण मत्स्य व्यवसाय करण्यापूर्वी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर मग आपण त्याच्यामध्ये यशस्वी होण्याकरता पाऊल टाकलं असं आपण समजू शकतो. परंतु एकदा मानसिकता आपली तयार झाली नाही ह्या सगळ्या बाबी आपल्याजवळ जर असतील तर या संदर्भात विशेषतः मत्स्य व्यवसायाकरता लागणाऱ्या तांत्रिक प्रशिक्षणाकरता किंवा तांत्रिक मदतीकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जो मत्स्य विभाग आहे त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि आपण या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून संदेश एवढाच राहील की पायाभूत बाबी मत्स्य व्यवसायात कोणत्या आहेत त्या समजून घ्या आणि अधिक मार्गदर्शनाकरता कृषी विज्ञान केंद्राच्या मत्स्य विभाग शाखेशी संपर्क करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण एक लढा असाही हा पर्यावरणासाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी हिमालयातील आदिवासींनी दिलेला लढा पाहतो आहोत। मंडळी, आजचा हा 5वा भाग, यामध्ये या महिला आंदोलनातील महिलांचा सहभाग आपण पाहणार आहोत। मंडळी, हिमालयातली जंगलं जशी जशी नष्ट होत गेली तसतशी तिथं राहणाऱ्या स्थानिक लोकांवर संकट एकामागून एक येत राहिली। सुरुवातीला त्यांचा रोजगार आणि उपजीविकेची साधनं हिरावून घेतली गेली। पुराच्या पाण्यानं शेतीची वाताहत झाली, दरडी कोसळून गावांची घरांची वाट लागली। गंगा यमुनेसारख्या नद्या अंगावर खेळवणाऱ्या हिमालयात तेथील जंगलात राहणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची देखील मारामार पडू लागली। यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही, पण हे वास्तव आहे। या सगळ्या परिस्थितीचे चटके जेवढे पुरुषांना बसले त्यापेक्षा कई पटीत जास्त स्त्रियांना सोसावे लागले। कामाच्या शोधार्थ गावातली बरीचशी पुरुष मंडळी शहराकडे निघून गेली। कोणी सैन्यात भरती झालं, वर्षातून एकदा ही मंडळी गावाकडे यायची, पण त्यांच्या अनुपस्थितीत स्त्रियांनाच तिथल्या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं। मुलांचं लटांबर सांभाळत तुटपुंज्या शेतीवर राबावं लागत होतं किंवा ठेकेदाराकडे मोलमजुरी करावी लागत होती। त्यातील बऱ्याचशा स्त्रिया तर कधी शाळेतही जाऊ शकल्या नव्हत्या। त्यांच्या मुलाबाळांना देखील त्या भागात शिक्षणाची कोणती सोय नव्हती। अशा रीतीने शिक्षणाची प्रचंड आबाळ होत होती, पण जगता जगता आणि निसर्गाशी दोन हात करता करता आयुष्य नावाच्या शाळेत मिळणारी अनुभवाची शिदोरी या महिलांच्या गाठी जमा झाली होती। त्यातूनच त्या पर्यावरणाचे धडे शिकल्या होत्या। अशाच प्रतिकूल परिस्थितीतून चिपको आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी काही महिला पुढे आल्या। त्यात गौरादेवी प्रमुख होती। गौरादेवीचा जन्म

सेवा करणं, याशिवाय उपजीविकेसाठी शेतावर कावाड कष्ट करणं अशा समस्यांना तिला तोंड द्यावं लागलं। 1970 अलकनंदा नदीला पूर येऊन उत्तराखंडमध्ये प्रचंड नुकसान झालं। यावेळी चंडीप्रसाद भट, गोविंद सिंह रावत आदी मंडळींनी गावोगाव फिरून लोकांना पुराची कारणं सांगून पर्यावरण रक्षणासाठी चळवळीचं आवाहन केलं। रैणी गावातही त्यांच्या सभा झाल्या। 1974 रैणी गावातील 2500 देवदार वृक्षांची तोड करायचं नियोजन व्यापारी आणि ठेकेदारांनी केलं होतं। त्यासाठी जी झाडं तोडली जाणार होती त्या झाडांवर खुणा करण्यात आल्या होत्या। यावेळी गौरादेवी तेथील महिला मंडळाची अध्यक्ष बनली होती। तिनं गावात अनेक सभा घेऊन महिलांना जागृत केलं। गावातील पुरुष मंडळी सुद्धा या चळवळीत सक्रिय होतीच, पण याच सुमारास काही कारणानं त्यांना शेतीची भरपाई देण्यासाठी चमोलीला बोलावून घेण्यात आलं। कदाचित हा स्थानिक प्रशासनाचा आणि व्यापाऱ्यांचाही एक डाव असावा। गावात आता केवळ स्त्रियाच उपस्थित होत्या। याच परिस्थितीचा फायदा घेऊन ठेकेदारांनी झाडं तोडण्यासाठी मजुरांना आणलं। गौरादेवीला हे कळताच गावातील स्त्रियांना तिनं एकत्र केलं। सगळ्यांनी मिळून जी झाडं तोडली जाणार होती त्या झाडांना या महिलांनी मिठी मारली। झाडं तोडण्याआधी आधी करवत आमच्या अंगावर चालवा, मगच झाडं तोडा, असं आवाहन त्यांनी केलं। झाडं वाचली। गौरादेवीनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं, त्यामुळे तिला चिपको आंदोलनाची जननी समजलं जातं। तिच्या या महान कार्याचा गौरव 1986 तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते तिला प्रथम वृक्षमित्र पुरस्कार देऊन केला गेला। गौरादेवी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, हे जंगल आमची माता आहे, आमचं माहेर आहे, तेच आम्हाला फळं फुलं आणि उपजीविकेची साधनं पुरवतं। जर जंगल नष्ट कराल तर पुरासारख्या आपत्ती येणारच। मंडळी, आज गौरादेवी हयात नाहीत, पण तिथल्या गावागावात प्रत्येक महिलेच्या मनात आपल्या विचारानं गौरादेवी जिवंत आहेत। या चळवळीत योगदान देणाऱ्या आणखी काही महिलांची माहिती आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये घेऊया। आज आपण इथं थांबतो आहोत। मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण भेटूया याच वारी आणि याच वेळी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास, 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज। नमस्कार।

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: हिम्मत या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189.
1: आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: हिम्मत या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.
5: देखने वालों की आंखें फोड़ने का इंतजाम करिए.
6: ये क्या कह रहे हो?
5: फूलों की डाली में चुभ रहा हूँ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
3: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्सानियत या चित्रपटामधलं.

0: सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-90.
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत गाय और गोरी या चित्रपटामधलं.

0: खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-789-89.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया किशन कन्हैया या चित्रपटामधलं. गीत रचना आहे इंदिवर यांची आणि संगीत दिलंय राजेश भूषण यांनी. हे गीत ऐकूयात मनहर उदास आणि साधना सरगम यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आणि हे गीत आहे ज्योती या चित्रपटामधलं। आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी।

0: गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
2: जानवर या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: महबूबा
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. करता विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7190.
4: या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. कमाल जलालाबादी यांची ही गीतरचना स्वरबद्ध केली आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

दूसरे दुल्हन या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात, आशा भोसले आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा पार्क।
2: आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड। आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
5: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होत राहुल देव.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. रेसिडेंशियल प्लॉट्स, इन्हें कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7189.
0: कुवारा पदन या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. या गीताला संगीत आहे घनश्याम यांचं. आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7919.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं दोस्त या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत लोफर या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड.

0: नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788.
2: आपण ऐकणार आहोत गोमटी के किनारे या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89
4: यांनी गायलेलं अख्तर रोमानी यांचं गीत. हसीना मान जाए की या चित्रपटातलं हे गीत स्वरबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: या चित्रपटामधलं गीत जावेद अख्तर यांच्या गीताला, संगीत साज राहुल देवबर्मन यांचं आहे आणि हे गीत गायलं आहे शिवकुमार आणि आशा भोसले यांनी।

0: पूर्वी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7:00 फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया आनंद बक्षी यांचं गाय और गोरी. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

बस मजा आ जाए।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: टँचिक
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात वसंत पापट यांचा, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत उंबरठा या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7900.
3: जगदीश खेबुडकर यांची डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 5:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: कृष्णामाई या चित्रपटामधलं रेखा डावसेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. हे गीत आहे ग.दि. माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: हे गीत ऐकणार आहोत रवींद्र साठे यांच्या आवाजात उंबरठा या चित्रपटामधलं. सुरेश भट यांची शब्दरचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता वेळ झाली आहे दिनांक 12 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची। मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे। अमेरिका इराण संघर्ष तीव्र, अमेरिकेचे इराणमध्ये हवाई हल्ले, इराणकडून प्रत्युत्तर। अमेरिकेच्या लष्कराचे हेलिकॉप्टर इराणने पाडल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केल्यानंतर बुधवारी या दोन देशांमधील संघर्ष तीव्र झाला। अमेरिकेने पहाटे इराणवर हवाई हल्ले केले, यानंतर इराणकडूनही प्रत्युत्तरादाखल नव्याने हल्ले करण्यात आले। यामुळे युद्धविरामाच्या वाटाघाटी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यातच करारावर चर्चा करण्यासाठी इराण खूप वेळ लावत आहे, आता त्यांना याची किंमत मोजावी लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला। इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत कुवेत, बहरीन आणि जॉर्डनला लक्ष केले। या दोन्ही देशांनी सतर्कतेचा इशारा दिला आणि हवाई संरक्षण प्रणाली कार्यान्वित केली। अमेरिकी सैन्य तैनात असलेल्या हवाई तळावर इराणने डागलेली 5 क्षेपणास्त्रे जॉर्डनने पाडली। अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमध्ये हल्ले केले असे अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांड यांनी सांगितले आहे। या हल्ल्यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, जमिनीवरील नियंत्रण केंद्रे आणि पाळत ठेवणारी रडार केंद्रे यांना लक्ष्य करण्यात आले आहे। आता वळूया पुढील बातमीकडे। दिग्दर्शक भारती राजा यांचे निधन। तमिळ चित्रपटांना ग्रामीण वास्तववादाची छटा देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक, त्यासोबतच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पी भारती राजा यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले। ते 84 वर्षाचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी चंद्रलीला आणि कन्या जननी असा परिवार आहे। भारती राजा यांनी 1977 मध्ये 16 वयथी मिले या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले। कमल हसन आणि दिव्यंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता। तिथूनच संगीतकार इलयाराजा यांच्याशी त्यांची जोडी जमली। सेंथुरा पुए सह चित्रपटातील गाणी लोकप्रिय ठरली। आजही तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो। स्टुडिओपुरत्या मर्यादित चित्रपट निर्मितीची परंपरा मोडून भारती राजा यांनी ग्रामीण वातावरण, भाषा आणि व्यक्तिरेखा यांना मोठ्या पडद्यावर आणले। यामुळे त्यांना प्रेमाने इयक्कुन्नर इमयम म्हणजेच दिग्दर्शकांचा एव्हरेस्ट असे संबोधले जात असे। मार्च 2025 मध्ये त्यांचा मुलगा अभिनेता दिग्दर्शक मनोज भारती राजा याच्या अचानक निधनानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचे कुटुंबियांनी सांगितले होते। 5 दशके त्यांची कारकीर्द रंगली। आता वळूया पुढील बातमीकडे। मोहाडीत बोहाडा उत्सव साजरा। मोहाडीचे ग्रामदैवत मोहाड मल्ल आणि इतर देवदेवतांना साकडे घालून पाऊस चांगला पडावा आणि सुखसमृद्धी लाभावी यासाठी दरवर्षीप्रमाणे शेकडो वर्षांची परंपरा असणारा बोहाडा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या 5 दिवसांपासून या निमित्ताने मोहाडीचे वातावरण भक्तिमय झाले होते। गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना पूर्वापार वंश परंपरेने सोंगे नाचवणे आणि इतर कामे वाटून दिलेली असल्यामुळे सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला। यामुळे समतेची आणि एकात्मतेची अनोखी भावना लोकांमध्ये दाखवून दिली। बोहाड्यात देवी महिषासूर, वेताळ, नृसिंह या दैवी सोंगांना विशेष असे महत्व आहे। त्यांची लोकांनी मनोभावे पूजा केली। सोंग मध्यभागी आल्यानंतर शंकर ठाकूर आणि सतीश काळे यांनी सोंगांची सबादनी केली, म्हणजे त्या देवी देवतेची ओळख आणि पुराणात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली। मंदिराला मांडव टाकण्याचे काम माळी समाजाने, दीपमाळ प्रज्वलित ठेवण्याचे काम आदिवासी समाजाने, तर दैवी सोंगांना नैवेद्य देण्याचे काम धनगर समाजाने केले। बोहाडा यशस्वीतेसाठी पंच कमिटीतील सर्व ग्रामस्थ, त्यासोबतच उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आता वळूया पुढील बातमीकडे। शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोचवावी, चैतराम पवार यांचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 28व्या वर्धापन दिन समारंभाप्रसंगी प्रतिपादन. आधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकीय ज्ञान यांच्यासोबतच करुणा, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये जपणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक आव्हाने, पर्यावरणीय समस्या आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्य वापरावे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन चैतराम पवार यांनी बुधवारी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे हे अध्यक्षपदी होते. पोपटराव पवार विद्यापीठाचे आयुर्वेद आणि युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद आवारे, होमिओपॅथी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर राजकुमार पाटील, नर्सिंग विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर श्रीलेखा, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर विलास वांगीकर यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पोपटराव पवार म्हणाले की गावाचा विकास आणि लोकांचे आरोग्य एकमेकांपासून वेगळे नाही. पाणी नसल्यास शेती नाही, शेती नसल्यास पोषण नाही, पोषण नसल्यास आरोग्य नाही. त्यामुळे आम्ही हिवरे बाजारामध्ये विकासाची सुरुवात जलसंधारणापासून केली. हिवरे बाजारची ओळख केवळ आदर्श गाव म्हणून नाही तर लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे उत्तम उदाहरण आहे. समाजाच्या आरोग्यविषयक गरजा ओळखून त्यासाठी सक्षम, संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित आरोग्य व्यावसायिक घडवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉक्टर सोनावणे म्हणाले की विद्यापीठ केवळ परीक्षा घेणारी संस्था राहिलेली नसून ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि नवोपक्रम यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे. जीवन गौरव पुरस्कारार्थी डॉक्टर अविनाश सुपे म्हणाले की शिक्षण केवळ पदव्या मिळवण्यासाठी नसते, ते समाजाच्या कल्याणासाठी वापरायचे असते. आरोग्य वैद्यकीय विद्याशाखेतील डॉक्टर अविनाश सुपे यांना 2025-26 करता विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. श्रोतेहो, आता आपल्या नाशिकमध्ये दर रविवारी नाशिकच्या अगदी मध्यवर्ती म्हणजेच इंदिरानगर भागात दर्जा आणि गुणवत्तेने श्रेष्ठ व्यावसायिक आणि कृषीजन्य विविध पदार्थ आता एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. खास नाशिककरांसाठी दर रविवारी आपल्या मातीतील ताजेपणा आणि शुद्धता घेऊन येतोय हाट बाजार. या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे रसायनमुक्त धान्य आणि थेट उत्पादकांकडनं मिळणारा खात्रीशीर माल. आपल्या जुन्या आठवडे बाजाराची आपुलकी आणि विश्वास पुन्हा अनुभवण्यासाठी दर रविवारी आपण नक्की येऊ शकता. मंडळी या हाट बाजारात आपल्याला चक्कीवर दळलेलं पीठ, सेंद्रिय तांदूळ, गूळ, घरगुती मसाले, आरोग्यवर्धक मिलेट्स आणि मल्टीग्रेन पिठाचे आणि पौष्टिक आहाराचे पदार्थ तसंच झटपट पण घरच्या चवीचे तयार पदार्थ खरेदी करता येणार आहे. तेव्हा आरोग्यदायी खाण्यासाठी आणि प्रसन्न राहण्यासाठी दर शनिवारी भेटूया हाट बाजारात. पत्ता आहे विवेकानंद सभागृह, सिद्धिविनायक सोसायटी, इंदिरानगर, नाशिक. अधिक माहितीसाठी संपर्क 74984-14725. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथंच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7
4: मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत. हे शब्द आहेत अनंत जाधव यांचे. ऐकूया नवरे सगळे काढव या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: जमिनीसारखे गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7190.
3: जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गारंबीचा बापू या चित्रपटामधलं गीत, शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कई विकसित देश ऐसे भी है जहाँ मुफ्त इलाज एक सपना है और हमारे यहाँ वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयाँ.
3: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं संसार या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हे गीत ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. स्वर आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. संगीतकार राम कदम.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं क दी माडगुळकर यांचं गीत ऐकूया. चंद्रशेखर गाडगीळ आणि संगीतकार राम कदम यांच्या आवाजात.
4: अरे घबाड मिळते मला, अरे खंडोबा घबाड मिळते मला.
5: काय म्हणते रे
4: धनुबा.

0: याले पाहिजे कोणासाठी?
1: श्रोतासाठी.
0: अन खंडोवाले देणार काय हयद नुसती दोन
1: चिमटी.

0: बारकाईचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
3: वसंत बापट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत आहे श्यामची आई या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत देसाई.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं धरतीची लेकरे या चित्रपटामधलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
3: जानकी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात यशोदा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे चंद्रकांत खोत यांची आणि या गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-789-9
1: आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात। हे गीत ऐकूया धर्मकन्या या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-799.
3: यांच्या स्वरात भाऊबीज या चित्रपटामधलं कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंतराव मोहिते यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळे या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडे पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात वैशाख वनवा या चित्रपटामधलं.

0: किधरे गुमे माहेर लादाते
1: होशे
0: गुमे माहेर लादाते हो नखवा गुमे माहेर लादाते हो नखवा तिचा गोवाला कोकण दाखवा खोटीचा गोवाला कोकण दाखवा।

0: तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी.
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा.
1: उद्या गोवाला कोकण दाखवा,
0: गोमू माहेरला जाते हो.

0: धरनी लागल बत टिकवा धनी धरनी लागल बताला टिकवा
1: और जागो आला को कर्ण दाखवा
0: गोमू माहेरला जाते हो नखवा
1: और जागो आला को कर्ण
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार आता होणार स्वप्न साकार क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026 एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स एन ए कमर्शियल प्लॉट्स इंडस्ट्रियल प्लॉट्स फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789
3: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स
4: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद
4: विश्वास नाशिककरांचा
3: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं

0: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता.

0: आमचा संपर्क क्रमांक आहे 8800 16512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे
2: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रकाश गोडके यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

करण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे गाई म्हशी असतात. आपण गाई म्हशींना जे ठेवतो, आपण त्याच्यापासून जास्तीत जास्त दूध मिळावा हा आपला उद्देश असतो. आपण तसं गाई म्हशीची काळजी तर घेतच असतो, पण काळजी घेत असतानाही गाई म्हशींना बरेचसे रोग होत असतात आणि यामध्ये कधी कधी आपलं बरंचसं नुकसान होते. त्यामध्ये एक रोग म्हणजे थनदाह. थनदाह हा असा रोग आहे की यामुळे शेतकऱ्यावर फारच आर्थिक नुकसानाचा बोजा होतो. तर आपण आज थनदाह या रोगाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. थनदाह हा एक असा रोग आहे की जो प्राथमिक अधिक दूध देणाऱ्या जनावरांमध्ये हा रोग आढळून येतो. या रोगामध्ये दुधाळ जनावरांचा ओवा, ज्याला सड म्हणतो, त्या सुस्तात आणि दुधात खराबी येते. कधी कधी ओवा दुःखदायक होतो आणि तसाच तो गरम देखील जाणवतो. थनदाह, ज्याला आपण ग्रामीण भागात दगडी असंही म्हणतो किंवा दुधात खराबी येणे असंही पण आपण म्हणतो, अधिकतर हा रोग विभिन्न प्रकारच्या जीवाणूद्वारा उद्भवतो, जे की जनावरांच्या सडावर जखमा होतात आणि ओव्यात झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडाच्या छिद्रात पोचतात व काशेमध्ये प्रवेश करतात. यामध्ये हा रोग तीन प्रकारात आढळून येतो. पहिलं प्रकार म्हटलं तर या रोगाचे निदान दुधाचे परीक्षण केल्यावरच होते, कारण या प्रकाराच्या बाधेत थन सुजत नाहीत किंवा दुधात कोणती खराबी दिसत नाही, हा रोग जास्त नुकसानदायक असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये या रोगबाधेत ओव्याची सूज, दूध नासणे, फाटणे आणि पुष्कळदा दूध अतिशय पातळ आणि पिवळे इत्यादीचे लक्षण आढळतं. तिसऱ्या प्रकारामध्ये या रोगात जनावरांच्या ओव्यात रोगकारक जंतू दीर्घकाळपर्यंत वास्तव्य करून आपली संख्यात्मक वाढ करीत असतात. दूध तयार करणाऱ्या ग्रंथींचा नाश करतात. ओवा आकाराने लहान व कडक होतो. हा रोग समजल्याबरोबर पशुचिकित्सालयाशी तात्काळ संपर्क करून आजारी जनावरांचा लवकरच उपचार करावायला हवा. अन्यथा या बाधेत दूध तयार करणाऱ्या पेशीमध्ये खराबी येते आणि दूध निर्मिती थांबते. या रोगामध्ये रोग नियंत्रणासाठी आपल्याला जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, जनावरांच्या सडाला इजा होऊ देऊ नये, दूध काढण्यापूर्वी कास व सडांना स्वच्छ पाण्याने धुऊन काढाव्यात, दूध काढण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुऊन घ्यावे. ज्या सडात खराबी आहे त्या सडाचे दूध शेवटी व ते उपयोगात आणू नये आणि वासरांना पाजू नये. ज्या सडातून खराब दूध येते ते संपूर्ण काढून टाकावे. सडात प्रतिजैविकाची टूप चढवावी, असे किमान 4 ते 5 दिवस करावे. दूध काढण्यापूर्वी कास सॅव्हिलांच्या द्रावणाने धुऊन घ्यावी. सडामध्ये पेनिडिस्टिन NH अथवा टिलॉक्स या औषधाच्या ट्यूब सोडाव्यात. याने गुण आला नाही तर डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावा. दूध दोहन पश्चात जनावरे किमान अर्धा तास उभे राहील याची दक्षता घ्यावी. थनदाह या रोगावर नियंत्रण ठेवल्यास औषध उपचारास खर्च आणि पर्यायाने शेतकऱ्यांना किंवा पशुपालकाचे आर्थिक नुकसान आपल्याला वाचवता येईल.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जशास तसे या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं बोलकरीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकूया तलत मेहबूद आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
1: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: तुमच्यात जाणार नाही.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी आणि हे गीत ऐकूयात राम मराठे, शांता आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: करण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
2: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
1: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
2: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
3: हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7.
4: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेकते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वास पाटील यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. आणि हे गीत ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ, विठ्ठल उमप, संजीवनी समर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

رحم کرو اللہ بسم اللہ

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा.
3: कार्यक्रमातली ही गीत रचना ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांची आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जीची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिकहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। शैलेश लेले सर आणि त्यांच्या संस्थेने सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी फॉरेन लँग्वेज शिकवण्यासाठी एक ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे। तर यामध्ये आपण जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतो अतिशय माफक दरात आणि कोणत्याही वयोगटातली व्यक्ती हे कोर्स पूर्ण करू शकते। याच भाषा शिकलेल्यांपैकी आपण अनेक जणांशी गप्पा मारल्या ज्यामध्ये विद्यार्थी होते किंवा काही अधिकारी पदावरच्या व्यक्ती होत्या। याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला खास पुण्याहून जोडले गेलेले आहेत श्री अमोल शाहूराव लाड सर, जे जिल्हा परिषद बांगर हरगुडे वस्ती केसनंद हवेली पुणे या ठिकाणाहून आज आपल्याशी गप्पा मारतात, जे प्राथमिक शिक्षक आहेत। त्यासोबतच त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा ऍडिशनल चार्ज आहे आणि केंद्र समन्वयक म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत आणि शिक्षक म्हणून गेल्या 16 वर्षापासून ते विद्यादानाचं अतिशय छान असं काम करतात। तर एकूणच त्यांचा प्रवास आणि फ्लोआचा त्यांचा एक्सपिरियन्स या सगळ्याच बद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते। सर, खूप खूप मनापासून स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये।
9: धन्यवाद मॅडम।
8: तर एकूणच तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूल मधून आज आमच्यासाठी वेळ काढलाय, त्यासाठी खर तर तुमचे आभार। आता सगळीच गडबड असणारे, शाळा कुठे सुरू झाल्या आहेत, कुठे होणार आहेत, तर या सगळ्या व्यस्त दिनचर्येतून आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि आमच्याशी गप्पा मारत आहात, याचा विशेष आनंद आहे।
9: आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय, आज विशेष अशा प्लॅटफॉर्म वरती आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं, त्याबद्दल आम्हाला सुद्धा ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे आमच्यासाठी।
8: धन्यवाद सर। तुमच्या प्रवासाबद्दल मला थोडं जाणून घ्यायला आवडेल की आपण मूळचे कुठले आहात आणि शिक्षक व्हावं असं तुम्हाला का बरं वाटलं होतं?
9: नक्कीच, माझं नाव अमोल शाहूराव लाड आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या बांगर हरगुडे वस्ती केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे। तसं माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातील चिखली या गावी, खरं तर चिखली गाव म्हटलं तर एक आध्यात्मिक वारसा लाभलेलं गाव आहे आणि ज्या ठिकाणी गैनीनाथांचा जन्म चिखल्यातून झाला म्हणून असं गावाचं नाव चिखली आहे। माझं बालपण तिथे झालं, बाल शिक्षण मी गावामध्ये पूर्ण केलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आणि खरं तर आपल्या जीवनावरती प्राथमिक शिक्षकाचा प्रभाव खूप होता आणि असतोही, त्यामुळे कुठेतरी मनामध्ये एक सुप्त इच्छा असते की बालपणी आपल्याला काय व्हायचं, तर आपण सहज सांगतो की मला शिक्षक व्हायचंय कारण आपल्यासमोर ती एक आदर्श व्यक्ती आपल्या समोर असते। आणि माझं उच्च शिक्षण झाल्यानंतर हिंगोली येथे सातो हायस्कूल कळमनुरी या ठिकाणी माझा गव्हर्नमेंट थ्रू नंबर लागला आणि पुढे मी माझं बीएडचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये हे माझं पहिलं पाऊल ठरलं आणि राज्यस्तरीय परीक्षेद्वारे ज्यावेळेस सीईटी झाली 2010 आणि माझी निवड पुणे या जिल्ह्यामध्ये झाली, कारण पुणे हे एक विद्येचं माहेरघर असल्यामुळे आम्ही पहिला प्रेफरन्स पुण्याला दिला आणि त्या ठिकाणी माझी निवड झाली।
8: आणि ह्या शाळेवर जिथे तुम्ही आहात तिथेच आधीपासून होतात की काही वेगवेगळ्या शाळांमधून बदली करून तो अनुभव गाठीशी घेऊन तुम्ही इथे आलेले आहात?
9: नाही, निश्चित पुणे शहर आपल्याला वाटतं की खूप मोठं वैभवशाली शहर आहे, पण पुण्यामध्ये असा काही भाग आहे ज्याची कल्पना आम्हाला नव्हती। सुरुवातीला ज्यावेळेस माझी फर्स्ट अपॉइंटमेंट झाली ही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील, आपल्याला माहित असेल वरंदा घाट हे खूप दुर्गम भाग आहे आणि यामध्ये शिळीम हे गाव माझं पहिलं नोकरीचं गाव होतं, ज्या ठिकाणी अतिशय महाबळेश्वरची जी रांग आहे, सह्याद्रीच्या उंच डोंगर दऱ्यामध्ये वसलेली ही गावं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपल्याला वारसा आपण जिथून सुरुवात झाला रायरेश्वरच्या डोंगर रांगामध्ये हे छोटस गाव आहे आणि त्या ठिकाणी माझी पहिली सुरुवात झाली 2010 ते 2016 मी त्या ठिकाणी कार्यरत राहिलो आणि अतिशय सुंदर अनुभव मला त्या ठिकाणी आला. अतिशय दुर्गम डोंगर भागामध्ये काम करताना विद्यार्थ्यांशी एकरूप होता आणि माझ्या आतमधला जो शिक्षक आहे तो जागृत होण्यासाठी ते गाव खूप महत्वपूर्ण ठरतं आणि आजही नाळ माझी त्या गावासोबत जोडलेली आहे. आणि तेथील काही अनुभव आम्हाला खूप छान सांगता येतील की अतिशय डोंगर भागामध्ये मुलींना जिथे शिक्षण नव्हतं त्या ठिकाणी आम्ही जी प्राथमिक शाळा होती ती 8वी पर्यंत नेली आणि मुलींना शिक्षण प्रवाह टिकून ठेवलं. आज माझ्या विद्यार्थिनी इंजिनियर आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे त्यांनी स्थान निर्माण केलं. ही माझ्यासाठी एक शिक्षक म्हणून प्राऊड फिलिंग आहे.
0: क्या बात आहे, मस्तच. बरं, इथल्या शाळेवरचा अनुभव कसा आहे, विद्यार्थी संख्या कशी आहे, पालक वर्गामध्ये शिक्षणाविषयी किती आत्मीयता आहे त्याबद्दल काय सांगाल?
9: अगदी निश्चित, सध्या आपण पाहतो की कुठेतरी शासकीय शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा कमी होत असताना सुद्धा आज आत्ता जी आमची शाळा आहे अतिशय पुण्याच्या जवळ आणि शहरी भागात लगत असल्यामुळे आमचं आव्हान आहे इंग्लिश मिडियम मोठ्या मोठ्या शाळा आहेत, जसे मोठ्या मोठ्या संस्था आमच्याकडे आहेत, हाय क्लास एज्युकेशन असताना आम्ही सुद्धा एक जिल्हा परिषद शाळा म्हणून या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी हे सध्याचा जो अनुभव आहे तो आज तुमच्या समोर मी शेअर करणार आहे आणि अनुभव खूप आम्हाला सकारात्मक आहे. अगदी 40 वरून आता आमची पट संख्या 150 पार गेलेली आहे. यामागे सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांचं आमच्या पुणे जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत गजानन पाटील साहेब आहेत, आमच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी असतील, सर्व कर्मचारी असतील, पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन आम्ही सुद्धा आज स्पर्धेमध्ये खंबीरपणे उभा आहोत आणि यातीलच एक महत्वाचा उपक्रम फॉरेन लँग्वेज हा मी तुमच्या समोर आज सांगणार आहे. मागील 2 वर्ष झालं पुणे जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम ज्याला मॉडेल स्कूल आपण म्हणतो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या शाळा मॉडेल स्कूलमध्ये घेतल्या जातात आणि त्यामधील त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या संस्थांशी त्यांनी ओळख करून दिली की आपण जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर वेगवेगळ्या संस्था सुद्धा शिक्षण क्षेत्राशी काम करतात याची ओळख साहेबांच्या माध्यमातून आमची फुलफ्लोअशी झाली आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ही संस्था अतिशय माफक दरामध्ये म्हणजे ज्याला आपण कोणतंही जास्त शुल्क नाही फक्त 100 ते 200 रुपयामध्ये विद्यार्थी त्यांची लेवल 1 परीक्षा पास करू शकतात एवढं साहित्य त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि याची माहिती आम्हाला पुणे जिल्हा परिषदेकडून समजली. मागील 1 वर्षाचा अनुभव आमचा फ्लोआ सोबत आहे आणि आम्हाला त्यांनी जर्मन लँग्वेज असेल फ्रेंच लँग्वेज असेल सर्व शिक्षकांना त्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाचं किट दिलेलं आहे आणि हे करत असताना सुद्धा पुणे जिल्हा परिषदेने आमचे जे जेवढे शिक्षक यामध्ये काम करतायत या सर्वांचं ऍडमिशन पुणे युनिव्हर्सिटी येथे रानडे इन्स्टिट्यूट या ठिकाणी आमचं घेतलेलं आहे आणि तिथे सुद्धा आम्ही फॉरेन लँग्वेजचं शिक्षण आम्ही सर्टिफाईड कोर्स त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत.
0: बरं, खूपच छान. बरं, किती विद्यार्थी आतापर्यंत या कोर्सला एनरोल झाले?
9: आमच्या शाळेतील इयत्ता 5वी आणि 6वीचे म्हणजे जवळपास 45 विद्यार्थी या कोर्समध्ये एनरोल झालेले आहेत आणि त्यांनी लेवल 1ची त्यांची तयारी आता पूर्ण आहे आणि या जून महिन्यामध्येच आता त्यांची एक्झाम शेड्यूल होईल आणि त्या एक्झामसाठी ते प्रिपेअर झालेले आहेत.
0: बर, आणि काही रिझल्ट एक्स्ट्राऑर्डिनरी लागला असं कधी झालं का की एखाद्या विद्यार्थ्याला खूप छान मार्क्स मिळाले, कधी काही सत्कार झाला, अशा काही घटना गेल्या वर्षभरात घडल्यात का?
9: अगदी, ज्यावेळेस आम्ही काही छोटे छोटे व्हिडिओ विद्यार्थी बोलताना आम्ही आमच्या स्टेटसला ठेवत होतो खूप सकारात्मक राज्यभरातून आम्हाला प्रतिसाद येऊ लागले की आम्हाला सुद्धा आमच्या मुलांना शिकवायचे कारण आज आपण पालकांमध्ये जिज्ञासा पाहतो की काहीतरी माझ्या मुलांना नवीन आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आमचे विद्यार्थी छोटे छोटे संवाद करायचे त्याचे व्हिडिओ आम्ही पोस्ट करायचो तर राज्यभरातून मग आम्ही त्यांना प्रेरित करत असो की फ्लो अशी संस्था आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना एनरोल करू शकता ज्यांची युट्यूब वरती पण आपल्याला पूर्ण व्हिडिओ आहेत आणि त्यांचा अभ्यासक्रम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि एक आनंददायी गोष्ट आमच्यासाठी एक प्रेरणादायी ठरली म्हणजे पुणे जिल्ह्यातील महात्मा फुले यांची जन्मगावी खानावडी या ठिकाणी राज्यातली पहिली CBSE बोर्डची शाळा इंग्रजी माध्यम शाळेचं उद्घाटन अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी संवाद साधला ही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट ठरलेली आहे. त्याबद्दल मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, या सर्वांसोबत विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर संवाद साधला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं देवेंद्र फडणवीसजी यांनी की खूप छान असे जिल्हा परिषदचे विद्यार्थी सुद्धा आज आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा शिकतायत आणि आमच्या शिक्षण विभागातील सर्व सचिव डायरेक्टर सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आणि त्यामुळे आमच्या शाळेचं सुद्धा नाव पूर्ण राज्यभर या ठिकाणी अधोरेखित झालं.
0: एकूणच ह्या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अशा पद्धतीचा उपक्रम असणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
9: खूप महत्वाचे उपक्रम आहेत, कारण आज स्पर्धेमध्ये टिकून राहताना आज आपण आंतरराष्ट्रीय जगाशी एका क्लिक वरती जोडले गेलेलो आहोत. आज हे 21व्या शतकामध्ये आपण सर्वजण एक होत असताना तसं पाहिलं तर वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेज शिकणं महत्वाचं आहे. तिथली संस्कृती असेल, तिथली भाषा असेल, तिथे खाद्य संस्कृती असेल, किंवा ज्यावेळेस आपण पर्यटनासाठी जातो त्या वेगवेगळ्या संधीसाठी ह्या भाषा आपल्याला येणं गरजेचं असतं. आणि त्यातली त्यात जर लहान मुलं ही भाषा शिकत असतील तर त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या जिज्ञासाचा विकास होण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि या भाषेबद्दल मला सांगायचं म्हटलं तर जगामध्ये जवळपास 30 कोटीपेक्षा

0: फिलिंग होतं की सांगस वाटतं त्याच्यामध्ये, जसं की बॉनजूर, बॉनजूर म्हणजे नमस्कार, बॉन्सॉर म्हणजे शुभ संध्याकाळ, मेर्सी म्हणजे जसं आपण थँक्यू म्हणतो, मेर्सी म्हणजे धन्यवाद, असे खूप सुंदर शब्द आहेत. आणि याचा एक अजून एक अनुभव मला या ठिकाणी अधोरेखित करावा असं वाटतो. ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांची स्थळ भेट किल्ले सिंहगड या ठिकाणी घेऊन गेलो आणि तिथे काही पर्यटक आले होते फॉरेन मधून, आणि ज्यावेळेस आमचे विद्यार्थी सुंदर अशा गणवेशामध्ये तिथे होते बसलेले, आणि त्यांना ही मोह आवरला नाही की आपण चला इथली इंडिया मधली मुलं आहेत त्यांच्यासोबत एक फोटो काढूया. आणि ज्यावेळेस आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं फ्रेंच मध्ये स्वागत केलं म्हणजे बॉनजूर, त्यांना खूप आनंद वाटला की आमच्या इकडली भाषा सुद्धा मुलं इकडं आनंदाने शिकतात. म्हणजे ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस फ्रेंचचे अध्यक्ष आले त्यावेळेस सुद्धा त्यांना सांगितलं की फ्रेंच लँग्वेज आज आमच्याकडे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये सुद्धा शिकवली जाते. त्यांनी सुद्धा ते अतिशय म्हणतो आपण की कौतुक केलं आपल्या सर्व शिक्षण व्यवस्थेचं सुद्धा. आणि त्यांनी सुद्धा खूप मोठं पाऊल पुढे टाकलेलं आहे, मुलांना शिक्षणाच्या पुढच्या संधी सुद्धा ते उपलब्ध करून देत आहेत.
1: वा मस्तच. म्हणजे हा प्रसंग ऐकून खरोखरच मला खूप छान वाटलं की आपण नुसतं शिकायचं किंवा काहीतरी नवीन गोष्टीची ओळख करून घ्यायची इथपर्यंत मर्यादित न राहता त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा विद्यार्थ्यांनी केलं आणि इतक्या कमी वयामध्ये आज त्या परदेशी पाहुण्यांचं स्वागत त्यांनी त्यांच्या भाषेत केलं ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे.
0: आणि ज्यावेळेस असे विद्यार्थी शिकतात आणि छोटे छोटे अनुभव आम्हाला यायला येतात की ज्यावेळेस फ्रेंच मध्ये विद्यार्थी संवाद साधतात, आज आमच्या शाळेमध्ये सुद्धा सहज मुलं, मी ज्यावेळेस शाळेत जातो बॉनजू या बॉनजू मिशो म्हणजे या पद्धतीने माझं स्वागत करतात, म्हणजे मलाही भारावून जातं. ज्यावेळेस नवीन कोणी माझ्यासोबत असतील, माझे सहकारी मित्र असतील, त्यांनाही उत्सुकता निर्माण होते आणि त्याही दृष्टीने आपल्याला म्हणतो की एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेमध्ये चालू असल्याचा अभिमान आपल्याला होतो. आणि पालकांना सुद्धा वाटतं की आमचे विद्यार्थी जरी जिल्हा परिषद शाळेत जात असतील तरी ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेमध्ये गेल्याचा भाव त्यांना या ठिकाणी निर्माण होत आहे.
1: वा वा वा खूपच छान. एकूणच हे सगळे अनुभव ऐकून खूप छान वाटतंय की आपण जे काही प्रयत्न करतो आहोत त्याचं कुठेतरी फळ मिळताना दिसतंय हे बघून खूप छान वाटलं. फ्लोआविषयी काय सांगावं असं वाटतं की शैलेश लेले सरांनी इतका छान हा उपक्रम राबवला, इतक्या कमी दरामध्ये सगळ्या वयोगटातल्या व्यक्ती ह्या दोनही भाषा अगदी आपला सवड असेल त्यावेळेला शिकू शकतात, हे अनेक प्लस पॉइंट या कोर्सचे आहेत. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे याबद्दल जर का वोट ऑफ थँक्स द्यायचं असेल शैलेश लेले सरांना किंवा त्यांच्या सगळ्या टीमला तर मग काय पद्धतीने तुम्ही त्यांना थँक्यू म्हणाल?
0: अगदी खूप खूप थँक्यू आहे शैलेश लेले सर असेल आणि त्यांची पूर्ण जी टीम असेल. अगदी त्यांनी शाळेमध्ये येऊन ऍप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं, तुम्हाला व्हिडिओ पाहताना काही अडचणी आल्या तर त्या कसं सॉल्व्ह करायच्या, ऍप्लिकेशन रन कसं करायचं, विद्यार्थ्यांना एक एक व्हिडिओ तुम्ही कसं सेंड करू शकता, विद्यार्थ्यांचा अधिक सराव तुम्ही कसं घेऊ शकता, याचं बारकाईने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. जिल्हा स्तरावरती त्यांनी कार्यशाळा आमच्या आयोजित केल्या आणि विशेष म्हणजे आमच्या सर्वांचा सन्मान सुद्धा त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत आमच्या पुणे जिल्हा परिषद मध्ये केला. आणि ही एक आमच्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे म्हणजे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ही पूर्ण संस्था असेल, त्यांची टीम असेल, विद्यार्थ्यांसाठी खूप तळमळीने काम करते हे पाहून सुद्धा आम्हालाही अधिक काम करण्याची प्रेरणा सरांकडून मिळते. सर स्वतःही एक दोन वेळा सरांची आमची भेट झालेली आहे. खूप पोलाईट पर्सन आहेत आणि विद्यार्थ्यांप्रती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी ते खूप आम्हालाही प्रेरित करतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहोत.
1: तुमच्याशी गप्पा मारून एक प्रकारचं समाधान मिळालं की ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने सुरू आहे ह्या जेव्हा गोष्टी लक्षात आल्या तुमच्या बोलण्यातून तेव्हा खरोखरच अभिमान वाटला की आपण एका खूप चांगल्या संस्थेशी जोडले गेलेलो आहोत आणि ज्याच्याने नक्कीच पुढच्या पिढीचं भलंच होतं आहे. तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काही आव्हान करावं असं वाटतं का की आपण सुद्धा ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं किंवा ह्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा यासाठी काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे. मला सर्व श्रोत्यांना सांगावं वाटेल की अशी संधी पुन्हा येत नाही. आता जर आपल्या घरामध्ये छोटी मुलं असतील तर तुम्ही त्यांना प्रेरित करा आणि फ्लोआचा पूर्ण कोर्स या ठिकाणी तुम्ही एनरोल करू शकता. अगदी माफक दरामध्ये आहे, जे नगण्य फी आहे जसं मी मग असे सांगितलं. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हिडिओ असतील, सराव साहित्य आहे, संवाद आधारित अभ्यासक्रम आहे आणि त्यांची परीक्षा सुद्धा जी लेवल 1 असेल, लेवल 2 असतील हे सुद्धा करण्याचं ओरिएंटेशन काम ते करतायत. आणि आपण सुद्धा आपल्या विद्यार्थ्याला एक फॉरेन लँग्वेज ओळख करून द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आपण जागृत राहण्यासाठी अशा लँग्वेज शिकणं खूप गरजेचं आहे. मला या ठिकाणी अधोरेखित करावं असं वाटतं की आज आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये फक्त माझी शाळा नाही तर अनेक शाळांमध्ये जर्मन लँग्वेज असेल, फ्रेंच लँग्वेज असेल, त्याच पूर्णपणे शिकवल्या जातात मागील 2 ते 3 वर्षांमध्ये.

0: मध्ये माझे सहकारी मित्र सचिन साकोकर सर आहेत, त्यांची सुद्धा शाळेतील विद्यार्थी खूप छान संवाद साधतात. आमच्या परिसरातील ज्या सर्व शाळा असतील, लोणीकंद आहे, केसनन शाळा असेल, या ठिकाणी सुद्धा अनेक विद्यार्थी एनरोल झालेले आहेत आणि इतर पालकांनी सुद्धा याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं.
1: क्या बात आहे, खूपच छान. आज तुमच्याशी गप्पा मारून अनेक गोष्टींच्या बाबतीतली संदर्भातली माहिती समजली, ज्ञानात भर पडली आणि कसं आपल्या विद्यार्थ्यांना ह्या फॉरेन लँग्वेज शिकल्याचा फायदा होतोय हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने लक्षात आलं. आपण घेत असलेली विद्यार्थ्यांप्रतीची मेहनत ही नक्कीच प्रशंसनीय आहे आणि एकूणच आतापर्यंतच आपलं काम, आपण घेत असलेली मेहनत याचं खरोखरच कौतुक आहे. या पुढील सुद्धा सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी गप्पा मारायला सहभागी झालेले होते जिल्हा परिषद बांगर हरगुडे वस्ती केसनंद हवेली पुणे या ठिकाणाहून श्री अमोल लाडसर. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आहे एक दुजे के लिए या चित्रपटामधलं.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक, 788-789-8901।
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800-16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर।
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला म्हणजे माझी सुटका झाली।
4: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराग या चित्रपटामधलं, ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात। ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार सचिन देवबर्मन।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

नमस्कार रसिक श्रोत्या, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे याद किया दिलने कहाँ हो तुम। या कार्यक्रमातून आपण जुन्या कलावंतांच्या आठवणी जागवत असतो। आज देखील आपण एका मराठी भावगीत गायकाची आठवण जागवणार आहोत। याचं कारण असं आहे की 8 जून हा गायक आणि संगीतकार गजानन वाटवे यांचा जन्मदिवस। गजानन वाटवे यांनी तब्बल 70 वर्ष अनेक सुमधुर भावगीते गाऊन संगीत देऊन रसिकांची सेवा केली। आज देखील त्यांची अनेक भावगीतं अनेक कार्यक्रमांमधून ऐकवली जातात, गायली जातात। या थोर गायकाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज आपण हा कार्यक्रम करत आहोत, गजानन वाटवे। मित्रांनो, मराठी नाट्यसंगीताला 40 दशकाच्या सुरुवातीला थोडीशी उतरती कळा लागली होती, पण याच काळामध्ये भावगीतांचा एक रम्य कालखंड सुरू झाला होता। या सुरील्या भावविश्वाचे जनकत्व जाते थोर भावगीत गायक गजाननराव वाटवे यांना। त्या काळात मराठी साहित्य शारदेच्या प्रांगणात अनेकानेक तारे चमकत होते, रविकिरण मंडळ जोरात होते, कवितेतील भाव कुठेही हरवून जायचा नाही आणि म्हणूनच त्याला भावगीत हे समर्पक नाव मिळाले होते। भावगीत गायनाची ही सुरेल वाट वाटव्यांनी पायवाटेसारखी रुळवून टाकल्यामुळे पुढे अनेक नामवंत भावगीत गायक याच वाटेवरून वाटचाल करू लागले आणि मराठीत भावगीत गायकांची एक मोठी परंपरा निर्माण झाली। या परंपरेचे संस्थापक होते भावगीत या विद्यापीठाचे कुलगुरू होते गजाननराव वाटवे। या भावगीतात आलाप, ताना, मुरक्या या सांगीतिक तंत्राला पूर्णपणे फाटा देऊन सरळ, सोप्या आणि भावगर्भ चाली लावून वाटव्यांनी मराठी संगीत रसिकांच्या मनात पोचवले। अशा या साहित्याने रसरसलेल्या वातावरणात वाटव्यांनी काव्यगायनाने आपल्या कार्यक्रमांची सुरुवात केली। तो काळच मोठा दिग्गज कलावंतांच्या भराडीचा होता, त्यामुळे रसिक अशा कलाकृतींचे स्वागत करायला कायम तत्पर असायचे। वाटव्यांच्या कार्यक्रमाचा सुरुवातीच्या पहिल्या कार्यक्रमाचा किस्सा फार मजेशीर आहे बरं का। SP कॉलेज किंवा फर्ग्युसन कॉलेज इथं हा कार्यक्रम झाला होता वाटव्यांचा। या कार्यक्रमाच्या आधी वाटव्यांच्या गाण्यांची जबरदस्त क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाली होती। तरुण तरुणी झुंडीने वही पेन्सिल घेऊन या कार्यक्रमाला येत असत, वाटव्यांच्या तोंडून ऐकलेल्या कविता भावगीते चक्क ते लिहून घेत असत। तर या कार्यक्रमात तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहिली होती। गजानन वाटव्यांनी त्या काळी प्रसिद्ध असलेल्या कवी यशवंत यांची आई ही कविता अतिशय भावस्पर्शी स्वरात गाऊन दाखवली। आईच्या महान मंगल प्रेमाची ती कविता ऐकून प्रेक्षक सद्गतीत झाले। एक 17-18 वर्षाची मुलगी तर इतकी भावव्याकुळ झाली की हमसून हमसून रडू लागली। त्या मुलीची आई नुकतीच वारली असल्यामुळे ती कविता ऐकून ती शोकाकुल झाली होती। आईच्या आठवणीने ती इतकी भावविवश झाली की तिला मूर्छा आली। आणि सुरुवातीच्या कार्यक्रमातच असा एक आजच्या काळात सांगायचं तर ब्रेकिंग न्यूज सारखा प्रसंग घडल्याने वाटव्यांच्या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड वाढली। त्या काळात वाटवे आणि त्यांची भावगीतांचा कार्यक्रम आणि गर्दी याचं समीकरण जुळून आलं होतं। मराठीतले संस्कृती रक्षक त्या काळात आपले काम इमानी इतबारे करत होते। त्या काळात गजाननरावांची लोकप्रियता टॉपले पोहोचली होती। कवी मनमोहन यांच्या राधे तुझा सैल आंबाडा, कसा गबाई केला कुणी गबाई केला, राधे तुझा सैल आंबाडा ही राजा बडे लिखित गाण्याने मोठी खळबळ उडून दिली होती। त्याचप्रमाणे राजा बडे यांचं नका मारू खडा शिरी भरला घडा
या गीताने संस्कृती रक्षकांच्या मनात धडकी भरली होती. या गाण्यांवर बहिष्कार टाका असं अपील देखील झालं होतं आणि रेडिओने चक्क त्या अपिलाला प्रतिसाद देऊन या गाण्यावर बहिष्कार टाकला होता. रेडिओवर हे गाणं ऐकता येत नव्हते म्हणून कार्यक्रमाला लोक गर्दी करू लागली. कार्यक्रमाला या गाण्याला वन्स मोर मिळू लागले. गजाननरावांच्या गळ्यात नोटांचे हार पडू लागले. त्या काळात लोकप्रिय सिनेमातल्या गाण्यांच्या रेकॉर्डपेक्षाही अधिक विक्री या दोन गैरफिल्मी गाण्यांच्या रेकॉर्ड्सने झाली होती. एकदा एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात 1949 साली तुफान भरलेल्या मंडपात दोन गीतांनंतर हलकल्लोळ सुरू झाला. दगड येऊ लागले. गजाननरावांच्या समोर बसलेल्या प्रेक्षकांमध्ये गोंधळ माजला. दगडफेक सुरू झाली. एका मुलाच्या डोक्याला खोक पडली. कार्यक्रम थांबवून पोलिसांना बोलवणे आले. पोलिसांनी संपूर्ण मंडपाला गराडा घातला. श्रोते मात्र जागेवरून हलायला तयार नव्हते. कार्यक्रम रद्द करण्याची कल्पना त्यांनी साप धुडकावून लावली. तासाभरानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि गजाननरावांनी पेटीसमोर ओढली आणि ती पहा बापूजींची प्राणज्योत आळवायला सुरुवात केली. एकाएकी मंडपातलं वातावरण पूर्णपणे बदललं गेलं. सगळा श्रोतृवर्ग स्तब्ध मंत्रमुग्ध झाला. स्वरांच्या भावदर्शनासहित अश्रूंचे पाठ वाहू लागले. गजाननरावांनी गाता गाता सभोवतरी पाहिलं. जिथून गलका झाला होता तिथे लोक आता माना डोलत होते. समोरच दगड लागलेला मुलगा डोक्याला पट्टी बांधून गाणं ऐकत होता. हा करिश्मा होता गजाननराव वाटवे यांचा. तब्बल 70 वर्ष गजाननराव वाटवे गात होते. मोहनिया तुझं संगे नयन खेळले जुगार, गुगनी उगवला सायन तारा, यमुना काठी ताजमहाल, गर्जा जय जय कार, मी निरांजनातील वात, फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, रानात सांग कानात आपुले नाते, ही त्यांची भावगीते सहजपणे आजही रसिकांच्या ओठावर आहे. 8 जून हा त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने आपण गजाननराव वाटवे यांच्या काही आठवणी तुमच्यासोबत शेअर केल्या. गजाननराव यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. गजाननराव वाटवे यांची शिष्य परंपरा देखील खूप मोठी आहे. अनुराधा मराठे, शोभा जोशी, रंजना जोगळेकर, मंजिरी आलेगावकर, रवींद्र साठे इत्यादींनी त्यांचा वारसा पुढे चालवला. गगवने उगवला सायन तारा हे त्यांचं आत्मचरित्र 1971 साली प्रकाशित झालं होतं. गजाननरावांनी संगीतबद्ध केलेल्या 100 भावगीतांचा समावेश असलेलं निरांजनातील वात हा भावगीत संग्रह बबनराव नावडीकर यांनी संकलित केला होता. गजाननराव वाटवे यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, वसंतराव नाईक पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार, युगप्रवर्तक पुरस्कार हे त्यांना पुरस्कार मिळाले. पुणे येथे 12 डिसेंबर 1967 साली रोजी झालेल्या भावगीत गायक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गजानन वाटवे यांनी खूप काळ रसिकांची सेवा केली. केवळ तबला आणि पेटी या वाद्यांच्या जोडीने त्यांनी भावपूर्ण मुलायम आवाजात गाणी सादर केली. त्यांच्यामुळे कवींचे कविता खूप लोकप्रिय झाल्या. त्यामुळे अनेक कवी आपली कविता गजाननराव यांनी गावी असा त्यांचा आग्रह असायचा. कविता भावपूर्ण, श्रवणीय आणि प्रेक्षणीय करण्याची किमया त्यांच्यामध्ये होती. शाळा महाविद्यालयातील कार्यक्रम, गणपती उत्सव, छोट्या मोठ्या प्रसंगातील त्यांचे काव्यगायन यामुळे गजाननराव तब्बल 70 वर्ष पुणेकरांवर राज्य करणारे होते. अशा या गजाननरावांचा मृत्यू 2 एप्रिल 2009 या दिवशी झाला. आपल्या भावगीताने रसिकांवर मोठी छाप टाकून जाणाऱ्या गजानन वाटवे यांना रेडिओ विश्वासच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. मित्रांनो, असेच काही किस्से घेऊन आपण पुढच्या आठवड्यात भेटूयात. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: एकी काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार? पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in हर घर
2: सूर्यघर। चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात कोरा कागज या चित्रपटामधलं हे गीत आहे एम जी हसमत यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-1991.
3: या चित्रपटातलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी आणि हे गीत गायलं आहे पिंकी, प्रशांत आणि प्रीती यांनी.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380-16512 किंवा 8380-16500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूयात आशा भोसले आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं. हे गीत आहे अंजान यांचं, संगीत दिलंय बप्पी लहिरी यांनी. ऐकूया कसम या चित्रपटामधलं हे गीत.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं देश परदेश या चित्रपटामधलं गीत। अमित खन्ना यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी।

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एने रेसिडेन्शियल प्लॉट्स, एने कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलाज, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
0: चित्रपटामध्ये गीत आता आपण ऐकणार आहोत अंजान यांची गीतरचना, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत, गायक स्वर आहे किशोर कुमार.
4: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबा. आहा.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया योगेश गौड यांची गीतरचना एस पी बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत आहे निखिल विनय यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत शोर और शांत या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं देश परदेश या चित्रपटामधलं गीत। अमित खन्ना यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी।

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कुछ करिए नस नस मेरी खोले हाय, कुछ करिए.
4: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरनार आपले स्वागत करतो. श्रोते हो, आपणास माहिती आहे की आजपासून महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे आणि या विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय महिलांकडून आपल्याला अपेक्षा आहेत. याच विषयावर आपण चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलोय आपल्याला KV जोशी सर यांना. की KV जोशी सर हे रणजी ट्रॉफीचे सिलेक्टर होते, म्हणजे माजी सिलेक्टर आहेत. त्याचबरोबर ते क्रीडक या संस्थेमध्ये क्रिकेट क्रीडा संचालक म्हणून काम पाहत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार.
5: नमस्कार
4: सर. आजपासून महिला T20 विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे, याबद्दल आपलं काय मत आहे, आपण काय सांगू शकतात?
5: आता जसं आपलं जेंट्स म्हणजे वर्ल्ड कप आपण मुलांचा जो असतो, तसं जशी आपल्याला क्युरियोसिटी असायची आधी, आता या गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे महिलांच्या क्रिकेट बद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले.
4: बर.
5: आणि रिसेंटली भारताने 50 ओव्हरच्या ज्या वन डे T20 विश्वचषक आपण ती जिंकली आहे.
4: बरोबर.
5: त्यामुळे भारतामध्ये पण आता महिला क्रिकेट खूपच खूप म्हणजे खूप फोफावलंय. आणि महिला T20 विश्वचषक आता आजपासून चालू होत आहे. महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा महत्वाची स्पर्धा आहे ही. त्यामुळे अनेक खूप तरुणींना क्रिकेटमध्ये करिअर करण्याची प्रेरणा पण मिळते.
4: बरोबर.
5: त्या दृष्टीने हा वर्ल्ड कप मला असा खूप होपफुल वाटतोय.
4: बरोबर सर. सर आजपासून आपण जर बघितलं तर विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे आणि त्यातच इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात ती ओपनिंगची मॅच होत आहे. ज्या इंग्लंडने क्रिकेटचा शोध लावला म्हणता येईल, किंवा ज्यांनी क्रिकेट सुरू केलं त्याच इंग्लंडने आज आपला त्यांना खेळू राहिले, त्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
5: हो, क्रिकेट बरोबर आहे की हा आधी इंग्लिश लोकांचाच खेळ म्हणून खेळला जायचा, पण आता असं नाही राहिलेलं. आता इंग्लंड आधी वर्चस्व गाजवायचे, मग ऑस्ट्रेलिया वर्चस्व गाजवायला लागले, वेस्ट इंडिज करायला लागले, आणि गेल्या काही वर्षांमध्ये एशियन कंट्रीज मध्ये जे आपले येतात, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आहे, पण त्यातल्या त्यात भारत मोठ्या म्हणजे अगदी आपण नंबर 1 जाऊन पोहोचलेलो आहे.
4: बरोबर.
5: त्यामुळे आता असं इंग्लंडची मोनोपॉली आता अशी काही राहिलेली नाही, पण तरी एक पारंपरिक आपण म्हणतो ना की इंग्लंड म्हटलं की क्रिकेट असं वातावरण पोषक आहे, त्यामुळे तिथे मॅचेस बघायला पण मजा वाटते.
4: बरोबर सर. आपण जर बघितलं तर इंग्लंड म्हटले क्रिकेट आपण म्हणतात ते बरोबर आहे, आणि आपली सुरुवात पण तिथेच झाली विश्वचषक जिंकण्याची, आणि त्यातच जून महिना म्हणजे आपल्यासाठी एक लाभदायक म्हणता येतो.
5: नक्की.
4: याविषयी काय सांगता येईल, आपल्या काय आठवणी याबद्दल?
5: 1983 आपण कपिल देवच्या कॅप्टनशिप खाली वर्ल्ड कप जिंकला होता लॉर्ड्सवर. म्हणजे मला ती मी स्वतः पण तेव्हा आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट TV होते, मी असं आमच्या मित्राकडे जाऊन आम्ही ते मॅच एन्जॉय केली होती. त्यातलं एक आठवणीतलं म्हणजे गॉर्डन ग्रीनीची बलविंदर सिंग संधूनी काढलेली विकेट आणि विवियन रिचर्डचा कपिल देवने घेतलेला कॅच, हे सगळं म्हणजे खूप आठवत आहे. खूप छान मॅच आम्ही बघितली होती ती.
4: तिथलं वातावरण बघितलं तर ते खरोखर म्हणजे क्रिकेटसाठी एक सुटेबल वाटत की शांत वातावरण, त्यातले जे
5: शिस्तबद्ध
4: जे आपण म्हणतो क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ, तो इंग्लंड मध्ये दिसून येतो. त्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
5: तिथे म्हणजे आपण क्रिकेटच नाही, आपण विम्बल्डन जरी बघितलं तरी प्रेक्षक अतिशय शिस्तबद्ध वागतात. त्यांनी टाळ्या जरी वाजवल्या तरी खूप वेळ ते असं गोंगाट करणार नाही, थोड्या टोळ्यावर टाळे वाजवून अप्रिशिएट करून परत आपले स्थानापन्न होतात. आणि क्रिकेट साठी जे इंग्लंड मधलं वातावरण आहे स्विंग बॉलिंग साठी पोषक आहे खूप, त्याच्यामुळे असं क्रिकेट बघायला मजा वाटते. पेस बॉलिंग तर बघायला खूप छान.
6: आपण जे 1983 ला विश्वचषक जिंकला होता तेच अँगलने बघितलं तर यावेळेस आपल्याला संधी आहे भारताला, काय म्हणता येईल आपल्याला?
5: मला असं वाटतं की आपल्याला भरपूर संधी आहे. जरी आपण आता इंग्लंडमध्ये इंग्लंडशी आपण तिने हरलेलो असलो तर थोडस मागे गेलं आपण, तर आपण जो 50 ओव्हरचा जो वर्ल्ड कप जिंकला वन डेचा वर्ल्ड कप तेव्हा सुद्धा भारताला कोणी फेवरेट म्हणून बघतच नव्हतं भारताकडे. पण जशा जशा एक एक मॅच आपण जिंकत गेलो आणि नंतर क्वालिफाय झाल्यानंतर ज्या आपण प्रगती केली, मला वाटतं शेवटच्या मॅचला तर रेकॉर्ड ब्रेक काहीतरी 250+ रन्स केलेल्या होत्या आपण.
6: हो,
5: त्यामुळे एक कसं असतं एक ब्रेक जर मिळाला चांगला, एक मॅच चांगली महाराज जिंकायला मिळाली तर टीमचं मनोधैर्य आपोआपच वाढतं आणि आपोआपच चांगला परफॉर्मन्स होत राहतो आणि मॅचेस जिंकल्या जातात. त्यामुळे मी तरी भारताच्या बाबतीत होपफुल आहे, कारण जर भारताची टीम लिस्ट बघितली ना तर आपल्याकडे चांगले बॅट्समन आहे, म्हणजे हरमनप्रीत, स्मृती मंदाना, सैफ अली, जेमिमा, चांगली ऑलराऊंडर आहे आपल्याकडे दीप्ती शर्मा. आणि आपल्याकडे मला असं वाटतं इंग्लंडमध्ये जी खूप सक्सेसफुल होऊ शकेल अशी रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, म्हणजे आपल्याकडे काही कशाची कमीच नाही आहे. स्पिनर्स मध्ये श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी त्या खूप छान बॉलिंग टाकतात, दीप्ती शर्मा पण खूप चांगली बॉलर आहे, त्यामुळे असं काही नाहीये आपल्याकडे काही कमीच नाहीये. फक्त हे कॉम्बिनेशन नीड जमलं तर आपणही वर्ल्ड कप जिंकू शकतो, आपण धक्का देऊ शकतो कुठल्याही टीमला.
6: बरोबर सर, आपण जर बघितलं तर आपला आता रविवारी आपले पहिला सामना पडतोय तो पाकिस्तानशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी, तर ह्या सामन्याविषयी काय म्हणता येईल आपल्याला?
5: तसं बघितलं ना तर क्रिकेट म्हणून आपण त्यांच्या फारच पुढे आहोत.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी सध्या अधिक मास अर्थातच पुरुषोत्तम मास सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने नाशिक मधील काही हौशी मैत्रिणींनी एक विशेष कार्यक्रम रेडिओ विश्वासच्या मंचावर सादर केलेला आहे, ज्यामध्ये गीतेतील 15वा अध्याय आणि काही धार्मिक कथांचं निरूपण त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. नाशिक मधील सखी ग्रुप यामध्ये सहभागी झालेल्या मैत्रिणी आहेत सौ सुप्रिया विद्या देशपांडे, सौ निवेदिता पंडित, सौ सविता काळमेघ आणि सौ साधना ठाकूर. या चार मैत्रिणींनी आपल्या समोर एक विशेष सादरीकरण केलेलं आहे, औचित्य आहे अधिक मासाचं. तेव्हा ऐकूया त्यांचं हे छानसं सादरीकरण.
7: जय श्री कृष्ण. चांद्र आणि सौर वर्षात 33 दिवसांचा फरक पडतो, तो भरून निघतो दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासाने. म्हणूनच या मलमास नावानी हिणवल्या गेलेल्या मासाचा श्रीकृष्णाने उद्धार करून पुरुषोत्तम मास असे नाव दिले आणि तो सर्वश्रेष्ठ महिना ठरला. जप, तप, ध्यान, दान या सर्व कर्मांनी श्रीकृष्ण भक्तीने या महिन्यात पुण्यसंचय केला जातो. त्याच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या श्रीमद भगवद्गीतेचा आपण थोडासा विचार करणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेचे महत्त्व शब्दांनी वर्णन करणे कोणाला शक्य नाही, कारण हा एक रहस्यपूर्ण ग्रंथ आहे. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखकमलातून प्रगट झालेली ही गीता म्हणजे वेदांचे सार आहे. युद्धभूमीवर युद्धासाठी कौरव पांडव सज्ज असताना अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली. सर्वात प्रथम सूर्यदेवाला भगवद्गीता सांगितली, त्यांनी मनूला, मनूने इक्ष्वाकूला आणि याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार एका प्रवक्त्याने दुसऱ्याला सांगितली. कालांतराने ती लुप्त झाल्याने भगवंताने त्यांचा प्रिय शिष्य भक्त सखा असलेल्या अर्जुनाला सांगितली. जेव्हा रणांगणावर आपल्या स्वजनांना पाहून अर्जुन गलितगात्र झाला, विचलित झाला, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला की मी करता हा अभिमान सोडून देऊन भगवंताच्या आज्ञेप्रमाणे कर्म कर. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी आपल्या प्राप्तीचे दोन मार्ग सांगितले आहेत, एक सांख्ययोग आणि दुसरा कर्मयोग. सांख्ययोग म्हणजे आपले सारे आयुष्य हे मृगजळ आहे, संपूर्ण सृष्टी मायामय आहे, तिच्या मोहात न पडता अभिमान सोडून मी करता न म्हणता परमेश्वराला शरण जावे. आणि कर्मयोग, फळाची अपेक्षा न करता भगवंताच्या आज्ञेप्रमाणे कर्म करत राहावे, परमेश्वर जरूर भेटेल. म्हणजेच असे म्हणता येईल की आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या माणसांनी मोह सोडून श्रद्धेने भक्तीने गीताध्ययन करावे. आजच्या पैशाचा मागे धावणाऱ्या कलियुगात तर गीतेच्या अभ्यासाची नितांत गरज आहे. केलेल्या कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हे माणूस विसरला आहे, त्यामुळं पापपुण्य या साऱ्यांचाच विसर पडला आहे. धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत आहे, परंतु गीता सांगतानाच भगवंताने अर्जुनाला सांगून ठेवले आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचा ऱ्हास अधर्माची वाढ थांबवण्यासाठी मी लोकांसमोर प्रगट होतो, सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. अशा या परमेश्वराची आपल्या हातून सेवा घडायला हवी. सध्या सर्वश्रेष्ठ असा अधिक मास चालू आहे, यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. अधिकस्य अधिक फलम या उक्तीप्रमाणे श्री पुरुषोत्तमाची म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची यथाशक्ती यथामती श्रद्धेने भक्ती करूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय अशा या गीतेच्या आरतीची मी मराठीमध्ये रचना करण्याचा प्रयत्न केला आहे, ती आपल्याला ऐकवण्यात येईल.

0: श्रोते हो, आत्ताच आपण सौ सुप्रिया विद्या देशपांडे यांचं 15वा अध्याय त्यांनी वाचलेला आपण ऐकला. आता मी सौ साधना ठाकूर. पारंपरिक सण आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा ताळमेळ कसा लावायचा, की कसा आपण आधुनिक युगात सुद्धा कसा लावू शकतो, तर अधिक महिना पुरुषोत्तम मास म्हणजेच हे भारतीय चंद्र आणि सूर्य कालगणतीतील 32 ते 33 महिन्यांनी येणारे संतुलन आहे. आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल कॅलेंडर, ऑनलाईन पूजा आणि वैज्ञानिक माहितीच्या माध्यमातून ही प्राचीन परंपरा नव्या पिढीसाठी सुलभ आणि अर्थपूर्ण आणि अधिक स्पष्ट होत आहे. त्यात आपण बघतो की डिजिटल कॅलेंडर आणि ॲप्स, प्राचीन पंचांगाची जागा आता मोबाईल ॲप्स आणि डिजिटल पंचांगांनी घेतली आहे. त्यामुळे कधी कोणता अधिक महिना आहे किंवा त्याचे खगोलीय कारण काय आहे याची अचूक माहिती एका क्लिकवर आपल्याला मिळते. दुसरं म्हणता येईल डिजिटल दान आणि पे इट फॉरवर्ड. अधिक महिन्यात अन्नदान, वस्त्रदान आणि विष्णू पूजेचे महत्त्व सांगितले जाते. आधुनिक युगात विविध डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आणि एन जी ओच्या माध्यमातून आपण थेट गरजूंपर्यंत मदत आणि दानसुद्धा पोहोचवू शकतो. नंतर म्हणता येईल की ऑनलाईन आध्यात्मिक ज्ञान आणि कथा ही आपल्यापर्यंत ऑनलाईन कशी पोहोचली, तर पूर्वी आपण कथा ऐकण्यासाठी मंदिरात जायचो, पण आजच्या युगात मात्र अधिक मासाचं महात्म्य किंवा धार्मिक प्रवचने तुम्हाला यूट्यूब, पॉडकास्ट आणि फेसबुकवर लाईव्ह माध्यमातून जगभरात ऐकता येतात. कालगणनेचे वैज्ञानिक महत्त्व जर म्हटलं तर आधुनिक विज्ञान आणि खगोलशास्त्र हे देखील मान्य करतं की आपल्या पूर्वजांनी 354 दिवसांचे चंद्रवर्ष आणि 365 दिवसांचे सौर्यवर्ष याचा ताळमेळ बसवण्यासाठी ही अतिशय अचूक आणि वैज्ञानिक तरतूद केलेली आहे. ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे. आता सांस्कृतिक जतन आणि आपली बदलती शैली, जीवनशैली जर लक्षात घेतली तर पूर्वीच्या काळी या महिन्यात नवीन कामं शक्यतो टाळली जात, पण आजच्या कार्पोरेट आणि वेगवान जीवनशैलीमध्ये जर बघितलं त्या एका महिन्यात लोक स्वतःसाठी म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन, ध्यान, मेडिटेशन किंवा नवीन नवीन कौशल्ये, नवीन नवीन गोष्टी शिकणे आणि कौटुंबिक जवळीक वाढवण्याचा आज आधुनिक लोकसुद्धा प्रयत्न करतात. त्यामुळे मी असं म्हणेन की पारंपरिक सणांची आधुनिक तंत्रज्ञानाशी अशी सांगड घातल्यामुळे आपल्या संस्कृतीचे मूळ वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व आधुनिक युगातही अबाधित राहिले आहे. धन्यवाद. आम्ही चौघी सख्या म्हणजे सौ सुप्रिया विद्या देशपांडे ताई ज्यांनी आपल्याला 15वा अध्याय वाचून दाखवला, सौ निवेदिता पंडित ज्यांनी निरूपण केलं आणि सौ सविता काळमेक जी आमची सखी की जिने आम्हाला साथ दिली आणि मी स्वतः सौ साधना ठाकूर जिने आधुनिक आणि आपल्या रूढी परंपरा या आधुनिक युगात सुद्धा आपण कशा अजूनही त्याच्यावर श्रद्धा ठेवून जगतोय याचं मी आपल्याला माहिती सांगितली आणि हार्मोनियमची साथ आम्हाला दिली सौ सुप्रिया विद्या देशपांडे ताई यांनी. तर आता मी सर्वात शेवटी रेडिओ विश्वास यांची पूर्ण टीम आणि स्पेशली आर जे श्रद्धा हिचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला चौघींना ही जी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
1: तर मंडळी, सखी ग्रुपच्या सगळ्या मैत्रिणींनी आपल्या समोर अधिक मासानिमित्त विशेष सादरीकरण केलं. आपल्याला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 8380016512. आत्तापुरतं आपण कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत, पण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
5: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
6: उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट अनाडी आणि या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण भेट देणार आहोत तैवान देशातील तैपई या शहराला. मंडळी, तैवान या आशिया खंडातील देशाच्या भ्रमंतीला सुरुवात करण्याआधी आपण या देशाचा इतिहास बघूया. आपल्या हे लक्षात येईल की तैवान राष्ट्र हे अनेक विचारधारांनी बनले आहे. अनेक राजवटी इथे सत्तेवर येऊन गेल्या आहेत. तर चला आपण तैवानचा इतिहास व ऐतिहासिक कालखंड बघूया. यांच्या इतिहासाला सुरुवात होते हजारो वर्षापासून. 17व्या शतकापर्यंत म्हणजे ख्रिस्तपूर्व काळापासून ते 17व्या शतकापर्यंत ऑस्ट्रोनेशियन वंशाच्या स्थानिक लोकांनी तैवान बेटावर हजारो वर्ष वास्तव्य केले. त्यानंतर येतो तो युरोपियन वसाहत काल. तो आहे 1624 ते 1662. या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने दक्षिण भागात वसाहत स्थापन केली, तर स्पॅनिश लोकांनी उत्तर भागात काही काळासाठी नियंत्रण ठेवले. आता याच्यानंतर 1662 ते 1895 कोक्सिंगा या मिंग राजघराण्याच्या समर्थकाने डचांना बाहेर हकलले आणि तैवानवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर 1683 चिंग डायनेस्टीने तैवान आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. आता यानंतर पुढे कालखंड आहे 1895 ते 1945. या काळात जपानने अनेक राज्यांवर सत्ता गाजवली, त्यापैकीच एक तैवान हे राष्ट्र. पहिल्यांदाच फर्स्ट त्याला म्हणूया सिनो जॅपनीज वॉर झाले आणि चिंग राजवंशाने तैवान जपानला दिला. या काळात रेल्वे, शाळा यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास झाला, पण हे वसाहतवादी नियंत्रण खूपच जाचकारक होते. त्यामुळे पुन्हा एकदा युद्ध झाले आणि पुन्हा त्या युद्धात यावेळी जपानचा पराभव झाला. आता 1945 जपानच्या पराभवानंतर तैवान रिपब्लिक ऑफ चायनाकडे गेला. 1949 चांग कायशेक यांच्या नेतृत्वाखालील कुओमिंतांग म्हणजे KMT सरकार चीनमध्ये झालेल्या अंतर्गत युद्धांमुळे तैवानमध्ये स्थलांतरित झाले. हा काळ व्हाईट टेरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लष्करी कायद्याचा कालखंड होता. चांग या व्यक्तिमत्वाविषयी आपण अधिक माहिती पुढील भागात जाणून घेणार आहोत. आता आपण येत आहोत 1960 पर्यंत. 1960 ते 1970 साधारण या दशकात तैवानने वेगाने आर्थिक प्रगती करून 4 एशियन टायगर्सपैकी एक स्थान मिळवले. 1980 दशकापासून लोकशाही सुधारणा सुरू झाल्या आणि 1996 पहिली थेट राष्ट्रपती निवडणूक झाली. तर असा हा आधुनिक काळापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आता आजचा तैवान कसा आहे याकडे आपण बघूया. आज तैवान हा प्रत्यक्षात एखाद्या स्वतंत्र देशासारखा कार्य करतो, परंतु चीनने अजूनही या बेटावर आपली सत्ता गाजवायचा प्रयत्न सोडला नाही आणि आपली सत्ता असल्याचा दावा चीन अजूनही करत आहे. तर मंडळी, आजच्या भागात आपल्याला काय लक्षात ठेवण्यासारखे आहे पहा. प्रत्येक देशाला इतिहास असतो आणि बरेचदा तो रक्तरंजित असतो. मोठा मासा कुठेही गेलो तरी लहान माशाला गिळत असतो आणि सत्तेची हाव मोठ्या मोठ्या राजवटींचा इतिहास बदलायला कारणीभूत ठरते. याच पार्श्वभूमीवर तैवानमधील चांग सारखी पराक्रमी आणि लोकशाहीवर विश्वास असणारी व्यक्तिमत्व चतुराईने मार्ग काढून आपल्या देशाला प्रगतीपथावर नेतात असेही आपल्याला म्हणता येईल. मंडळी, तर आजच्या या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया याच वारी याच वेळी पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-1

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
3: बस एक ही सुरमय, एक ही लय, सुबह से देख देख कैसे बरस रहा है उदास पानी. कुवार के मलमली दुपट्टे से उड़ रहे हैं, तमाम मौसम टपक रहा है, पलक पलक रिस रही है ये कायनात सारी. हर एक शय भीग भीग कर देख कैसी वो झल सी हो गई.

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरणार आपले स्वागत करतो. श्रोते हो, आपणास माहिती आहे की आजपासून महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे आणि या विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय महिलांकडून आपल्याला अपेक्षा आहेत. याच विषयावर आपण चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलोय आपल्याला केवी जोशी सर यांना. की केवी जोशी सर हे रणजी ट्रॉफीचे सिलेक्टर होते, म्हणजे माजी सिलेक्टर आहेत. त्याचबरोबर ते क्रीडक या संस्थेमध्ये क्रिकेट क्रीडा संचालक म्हणून काम पाहत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आजपासून महिला T20 विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे, याबद्दल आपलं काय मत आहे, आपण काय सांगू शकतात?
1: आता जसं आपलं जेंट्स म्हणजे वर्ल्ड कप आपण मुलांचा जो असतो तसं जशी आपल्याला क्युरियोसिटी असायची आधी, आता या गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे महिलांच्या क्रिकेट बद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले.
0: बर.
1: आणि रिसेंटली भारताने 50 ओव्हरच्या ज्या वन डे T20 विश्वचषक आपण ती जिंकली आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे भारतामध्ये पण आता महिला क्रिकेट खूपच खूप म्हणजे खूप फोफावलंय. आणि महिला T20 विश्वचषक आता आजपासून चालू होत आहे. महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा महत्वाची स्पर्धा आहे ही. त्यामुळे अनेक खूप तरुणींना क्रिकेटमध्ये करिअर करण्याची प्रेरणा पण मिळते.
0: बरोबर.
1: त्या दृष्टीने हा वर्ल्ड कप मला असा खूप होपफुल वाटतोय.
0: बरोबर सर. सर आजपासून आपण जर बघितलं तर विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे आणि त्यातच इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात ती ओपनिंगची मॅच होत आहे. ज्या इंग्लंडने क्रिकेटचा शोध लावला म्हणता येईल किंवा ज्यांनी क्रिकेट सुरू केलं त्याच इंग्लंडने आज आपला त्यांना खेळू राहिले, त्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
1: हो, क्रिकेट बरोबर आहे की हा आधी इंग्लिश लोकांचाच खेळ म्हणून खेळला जायचा, पण आता असं नाही राहिलेलं. आता इंग्लंड आधी वर्चस्व गाजवायचे, मग ऑस्ट्रेलिया वर्चस्व गाजवायला लागले, वेस्ट इंडिज करायला लागले आणि गेल्या काही वर्षांमध्ये एशियन कंट्रीज मध्ये जे आपले येतात भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका आहे पण त्यातल्या त्यात भारत मोठ्या म्हणजे अगदी आपण नंबर एकला जाऊन पोहोचलेलो आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे आता असं इंग्लंडची मोनोपॉली आता अशी काही राहिलेली नाही, पण तरी एक पारंपरिक आपण म्हणतो ना की इंग्लंड म्हटलं की क्रिकेट असं वातावरण पोषक आहे, त्यामुळे तिथे मॅचेस बघायला पण मजा वाटते.
0: बरोबर सर. आपण जर बघितलं तर इंग्लंड म्हटले क्रिकेट आपण म्हणतात ते बरोबर आहे आणि आपली सुरुवात पण तिथेच झाली विश्वचषक जिंकण्याची आणि त्यातच जून महिना म्हणजे आपल्यासाठी एक लाभदायक म्हणता
1: येईल लकी.
0: तर याविषयी काय सांगता येईल, आपल्या काय आठवणी याबद्दल?
1: 1983 ला आपण कपिल देवच्या कॅप्टनशिप खाली वर्ल्ड कप जिंकला होता लॉर्ड्सवर. म्हणजे मला ती मी स्वतः पण ते तेव्हा आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, असं आमच्या मित्राकडे जाऊन आम्ही ते मॅच एन्जॉय केली होती. त्यातलं एक आठवणीतलं म्हणजे गॉर्डन ग्रीनीची बलविंदर सिंग संधूनी काढलेली विकेट आणि विवियन रिचर्डचा कपिल देवने घेतलेला कॅच, हे सगळं म्हणजे खूप आठवत आहे. खूप छान मॅच आम्ही बघितली होती ती.
0: तिथलं वातावरण बघितलं तर ते खरोखर म्हणजे क्रिकेटसाठी एक सुटेबल वाटतं की शांत वातावरण, त्यातले जे शिस्तबद्ध जे आपण म्हणतो क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ तो इंग्लंडमध्ये दिसून येतो, त्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
1: आहे तिथे म्हणजे आपण क्रिकेटच नाही, आपण विम्बल्डन जरी बघितलं तरी प्रेक्षक अतिशय शिस्तबद्ध वागतात. त्यांनी टाळ्या जरी वाजवल्या तरी खूप वेळ ते असं गोंगाट करणार नाही, थोड्या वेळ टोळ्यावर टाळे वाजवून अप्रिशिएट करून परत आपले स्थान पण नव्हता. आणि क्रिकेटसाठी जे इंग्लंड मधलं वातावरण आहे स्विंग बॉलिंगसाठी पोषक आहे खूप, त्याच्यामुळे असं क्रिकेट बघायला मजा वाटते. पेस बॉलिंग तर बघायला तर खूप छान.
0: आपण जे 1983 ला विश्वचषक जिंकला होता त्याच अँगलने बघितलं तर यावेळेस आपल्याला संधी आहे भारताला, काय म्हणता येईल आपल्याला?
1: मला असं वाटतं की आपल्याला भरपूर संधी आहे. जरी आपण आता इंग्लंडमध्ये इंग्लंडशी आपण तिन्ही हरलेलो असलो तर थोडस मागे गेलं आपण तर आपण जो 50 ओव्हरच्या जो वर्ल्ड कप जिंकला वन डेचा वर्ल्ड कप तेव्हा सुद्धा भारताला कोणी फेवरेट म्हणून बघतच नव्हतं भारताकडे. पण जशा जशा एक एक मॅच आपण जिंकत गेलो आणि नंतर क्वालिफाय झाल्यानंतर ज्या आपण प्रगती केली मला वाटतं शेवटच्या मॅचला तर रेकॉर्ड ब्रेक काहीतरी 250+ रन्स केलेल्या होत्या आपण.
2: हो
1: त्यामुळे एक कसं असतं एक ब्रेक जर मिळाला चांगला एक मॅच चांगली महाराष्ट्र जिंकायला मिळाली तर टीमचं मनोधैर्य आपोआपच वाढतं आणि आपोआपच चांगला परफॉर्मन्स होत राहतो आणि मॅचेस जिंकल्या जातात. त्यामुळे मी तरी भारताच्या बाबतीत होपफुल आहे कारण जर भारताची टीम लिस्ट बघितली ना तर आपल्याकडे चांगले बॅट्समन आहे म्हणजे हरमनप्रीत स्मृती मंदाना सेफ अली जेमिमा चांगले ऑलराऊंडर आहे आपल्याकडे दीप्ती शर्मा आणि आपल्याकडे मला असं वाटतं इंग्लंडमध्ये जी खूप सक्सेसफुल होऊ शकेल अशी रेणुका सिंग ठाकूर क्रांती गौड म्हणजे आपल्याकडे काही कशाची कमीच नाही आहे. स्पिनर्स मध्ये श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी त्या खूप छान बॉलिंग टाकतात दीप्ती शर्मा पण खूप चांगली बॉलर आहे त्यामुळे असं काही नाहीये आपल्याकडे काही कमीच नाहीये फक्त हे कॉम्बिनेशन नीड जमलं तर आपणही वर्ल्ड कप जिंकू शकतो आपण धक्का देऊ शकतो कुठल्याही टीमला.
2: बरोबर सर आपण जर बघितलं तर आपला आता रविवारी आपले पहिला सामना पडतोय तो पाकिस्तानशी पारंपरिक प्रतिस्पर्धी तर ह्या सामन्याविषयी काय म्हणता येईल आपल्याला.
1: तसं बघितलं ना तर क्रिकेट म्हणून आपण त्यांच्या फारच पुढे आहोत आपल्या लेडीज त्यांना म्हणजे आतापर्यंत जे मी रेकॉर्ड बघितले पाकिस्तान भारत लेडीजचे तर बहुतेक वेळा आपण त्यांना वन साइडेड हरवलंय

0: पण तरीही एक भारत पाकिस्तानने हे युद्ध म्हणून त्याच्याकडे जरा वेगळ्याच अँगलने आपण बघतो. ती म्हणजे मॅच चुकवायची नाही, बघायचीच आहे ती मॅच. आपण नक्की जिंकणार आहे ती मॅच, पण ती
1: बर.
0: बघायला मजा येईल.
1: आता वुमन्सची T20 म्हटलं तर मार झोडचा प्रकार येतो, त्याच्यात चांगली आपल्याला फटकेबाजी मिळती. यावेळेस
0: हो
1: आपण कोणाकडून अपेक्षा कराल की इंडियन टीम मध्ये आपल्याला या खेळाडूकडून जास्त
0: कसं
1: अपेक्षा
0: आहे
1: करतो?
0: की आपली म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांचीच फेवरेट प्लेअर म्हणजे स्मृती मंधाना. तिच्याकडे टॅलेंट आहे, तिच्याकडे जो एलिगन्स आहे तो अजून म्हणजे फार रेअरली बघायला मिळतो. दुसरी गोष्ट तिची फटकेबाजी बघण्यासारखी असते. हरमनप्रीत कौर आहे ती पण म्हणजे तिचा स्ट्राईक रेट माझ्या मते 350 आसपास, अरे 126 आहे मंदानाचा. आणि हरमनप्रीतच ऍव्हरेज T20 आणि याच्यातला 35 आहे. अजून आपल्याकडे शेफाली वर्मा आहे, जेमिमा आणि वन डेच्या फायनलला मोठ्या रन्स केल्या होत्या. आणि दीप्ती शर्मा सारखी खूप इफेक्टिव्ह बॅट्समन आपल्या मधल्या फळीत आहे. आणि आपण अजून एक विसरू की रिचा घोष आहे, ती शेवटी आपल्याला कमी बॉल मध्ये भरपूर रन्स करून देते. त्याच्यामुळे खूप चांगली बॅलन्स साईड आहे आपली.
1: सर आपण याच्याच पुढे गेलं तर आपण बघतोय की हा स्मृती मंधानाचा हा शेवटचा वर्ल्ड कप मानला जातोय कदाचित, त्याबद्दल काय म्हणता येईल? का ती शेवटचा वर्ल्ड कप समजून इंडियाला विन करण्याच्या प्रयत्नात राहील?
0: मला असं नाही वाटत की तिचा शेवटचा वर्ल्ड कप असेल.
1: चर्चा सुरू
0: आहे, चर्चा असू शकते, चर्चाला काही नसतं. आपला तर विराट कोहली यांच्याबद्दल पण चर्चा लोक करतात, पण आज त्यांचा जर खेळ बघितला तर ते कुठल्याही टीम मध्ये बसतात आपल्या. हा तर त्याच्या मला नाही वाटत की स्मृती मंधानाची शेवटची वर्ल्ड कप असते. मला असं वाटतं की ती कदाचित इंडियाची टीम लीड करायचे तिला चान्सेस पुढे आहेत, ती लीड करेल मग ती संपेल असं मला वाटतं.
1: सर या विश्वचषक स्पर्धेतून आपल्याला इंडियाला काही मिळेल असं वाटतं का? जरी इंडिया जिंको हारो परंतु त्याच्यातून जी प्रेरणा मिळते ती महिला क्रिकेटसाठी एक परिवर्तनकारक राहू शकते.
0: नाही बरोबर आहे. आता आपल्या आता कसं आहे की हे वर्ल्ड कप आहे, आपण आधी पण वर्ल्ड कप वन डेचा जिंकलेला आहे. महिलांच्या क्रिकेटसाठी खूप पोषक वातावरण बनलेलं आहे. तुम्ही जर नाशिकचा नुसतं विचार केला ना तर आता सिलेक्शनला किती मुली येतात बघा. मी आता मध्यंतरीच एक नाशिकची ती टुर्नामेंट मी होतो त्या टीम एक हँडल करत होतो WNPL ला. तर 3-4 प्लेयर्स मी अशा बघितल्या की मुलांना लाजवतील अशा बॅटिंग आणि बॉलिंग केली त्यांनी. त्यामुळे मुलींचं क्रिकेट खूप खूप सुधारलंय. आमच्याकडे क्रीडकला आमच्याकडे 25-30 मुली येत आहेत आणि सिरियसली चांगले प्रॅक्टिस करतात. मग त्यांचे जे तुम्ही शॉट्स बघितले तर मुलं मारतात तसे सिक्सेस मारतात ते. त्याच्यामुळे आणि या वर्ल्ड कप मुळे अजून त्याच्यात लोकप्रियता वाढणार, अजून मुलींना खेळावं असं वाटणार, त्यांना पुढे जावं असं वाटणार, ते अजून त्यांची मेहनत वाढणार, हे सगळं होणारच आहे.
1: सर तुम्हाला अखेरचा प्रश्न, आपण भारतीय महिला संघाला काय संदेश द्याल? किंवा
0: मी एवढंच म्हणेल तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, आपली टीमच चांगली आहे, कोऑर्डिनेशन व्यवस्थित ठेवा, तुमचा कॉन्फिडन्स ठेवा आणि विश्वचषक जिंकून आपल्या देशाचं नाव उंच करा.
1: बरोबर सर, आपले हे शब्द नक्कीच खरोखर भारतीय क्रिकेटला नक्कीच हे आशादायक ठरणारे आणि भारतीय संघ विश्वचषक जिंकेल यात शंकाच नाही. आज आपण आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोतेवाद ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत।

0: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी अनघा तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रूपक तालावर आधारित हिंदी मराठी गीतमाला. कार्यक्रमाच्या आजच्या भागातील गाणे आहे 1968 साली आलेल्या मेरे हमदम मेरे दोस्त या चित्रपटातील. गाण्याचे बोल आहेत हुई शाम उनका ख्याल आ गया. गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलालजी. आणि हे गाणे गायले आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी. हे गाणे तालाच्या 7व्या मात्रेपासून उचलले जाते. तबल्याच्या बोलाबरोबर गाताना हे गाणे अशा पद्धतीने गाता येईल.

0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-19

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: रेडिओ विश्वास, आपल्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। ऐकूया साहिल लुधियानवी यांची गीतरचना मोहम्मद रफी आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता ह्याने आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चेहरे पे चेहरा या चित्रपटामधलं।

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
0: शैलेंद्र यांचं गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.
2: हाय.

बनके

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: डिस्को डान्सर या चित्रपटामधलं नंदू भेंडे यांनी गायलेलं गीत, अंजान ह्यांची शब्दरचना, बप्पी लहिरी यांचं संगीत.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत बद और बदनाम या चित्रपटामधलं.

0: टक्क्यांपासून 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या. 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-789-8901.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788
1: आपली नवीन गाडी घेऊया ना,
2: बजेट काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: पटिव शर्त

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. करता विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89-0.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक फ्लैगशिप इनिशिएटिव भारत इनोवेट्स 2026, जिसमें हेल्थ केयर और AI से लेकर एग्रीकल्चर और सेमीकंडक्टर्स तक 13 सेक्टर्स के 120 स्टार्टअप्स 14 से 16 जून तक नीस फ्रांस में अपनी इनोवेशन और एंटरप्रेन्योरियल क्षमताओं का प्रदर्शन करेंगे. भारत इनोवेट्स 2026.

0: व्यापारी आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512 आणि 9492 1939 84888 या क्रमांकांवर.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे गाणे
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर. संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा, म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, ऍग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990-01.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
3: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर।

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89।
1: सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग। आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-19

आजसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.

मग घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-789-89।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोते हो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। संध्याकाळचे 7 वाजलेत, रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती आणि स्तोत्र। संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा। रात्री 8 आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत सुंदर कथा। तर रात्री 10:15 गिरवाण विश्व हा कार्यक्रम। रात्री 10 आनंद घन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा। रात्री 12-4 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल। 4:15 आपण सुरुवात करणार आहोत भक्ती संगीतानं। 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख। 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्माकर देशपांडे। 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाजित। 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 73।

0: राम। श्रोतेहो, आजच्या या श्लोकातही नामस्मरणाचे महत्व समर्थ आपल्याला सांगतात आणि समजावूनही देतात. देहे दंडणेचे महादुःख या शब्दाचे दोन अर्थ इथे आपल्याला समजतात बर का. देहदंड म्हणजे देहाला यातना देणे, अशा अर्थाने पंचाग्नी, धूम्रसेवन यासारख्या साधना या देहाला यातना देणाऱ्या साधना आहेत बर का. या साधना कष्टप्रद असतात. महादेवांनी समुद्र मंथनात प्राप्त झालेले विषप्राशन अशा देहदंडानंतर महादेवांनी आपल्या कंठातील दाह शांत करण्यासाठी राम नाम कंठात धरले आणि त्यांचे दुःख, त्यांचा दाह शांत झाला. दुसऱ्या अर्थाने देहाला जेव्हा त्रास होतात, उदाहरणार्थ रोगव्याधी, त्रिविध ताप असे जे दुःख होते त्यालाही देहदंडन असे म्हणतात. मृत्यू हा सुद्धा देहदंडच आहे म्हणून त्याला समर्थ महादुःख असे संबोधतात. देहदंडाचे दुःख हे देह तादात्म्यामुळे होते, देह बुद्धीमुळे होते. समर्थांनी दासबोधात देहाला होणाऱ्या त्रिविध तापांची सविस्तर चर्चा केली आहे बर का. संसार करत असताना माणसाच्या वाट्याला कशा प्रकारची दुःखे येतात हे सांगायची आवश्यकता नाही, परंतु भगवंताच्या अनुसंधात राहिल्याने दुःखाची तीव्रता कमी होते. पण या दुःखाच्या प्रसंगी, संकटांच्या प्रसंगी भगवंताची आठवण व्हायला हवी ना. ही आठवण केव्हा होईल तर आपण सतत नामस्मरण करत राहिलो तरच ही आठवण होणार आहे. आदरणीय चिंचोलकर बुवा म्हणतात नामस्मरण म्हणजे अनेस्थिशिया. ते म्हणतात नाम अंतःकरणात जितके खोलवर रुजेल तितकी देहबुद्धीची जाणीव कमी होईल आणि देहबुद्धीची जाणीव जितकी कमी होईल तितके दुःख कमी होते. हे सांगताना चिंचोलकर बुवा स्वामी तुरियानंद यांच्याबद्दलचा एक प्रसंग सांगतात. स्वामी तुरियानंद अर्थात हरी महाराज हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे अत्यंत निष्ठावान आणि कठोर तपस्वी असे शिष्य होते. स्वामी विवेकानंदांचे ते गुरुबंधू होते. त्यांना मधुमेह झाला होता. या आजारपणामुळे त्यांना पाठीवर मोठे गळू झाले होते आणि या गळूवर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. गळू साफ करण्यासाठी डॉक्टरांना वारंवार जखम खरडावी लागत असे आणि अत्यंत असह्य अशा वेदना होत असत. पण स्वामीजींनी भूल घेतली नाही. ते डॉक्टरांना म्हणाले की डॉक्टर, तुम्ही मला भूल देऊ नका. 10 मिनिटात मी माझे मन शरीरातून काढून घेतो आणि भगवंतावर स्थिर करतो. श्रोतेहो, याचा अर्थ काय? तर परमेश्वर चिंतनाने देह दुःख सहन करण्याची क्षमता येते. मन शरीराच्या कल्पनेपासून वेगळे करणे, मी एक शरीर नाही तर मी एक आत्मा आहे असे चिंतन करणे, या चिंतनाने देहबुद्धी नष्ट होते बर का. असे चिंतन नामस्मरणाने शक्य होते. श्रोतेहो, समर्थ नामस्मरणाचे महत्व समजावून सांगत असताना भगवान शंकराचे नेहमी उदाहरण देत असतात. भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे नाम घेतले त्याचप्रमाणे आपणही घ्यावे असे समर्थ आग्रहाने सांगतात. एखाद्या गोष्टीची जाहिरात करायची असेल तर एखादा प्रसिद्ध अभिनेता, प्रसिद्ध क्रिकेटपटू याचे उदाहरण देतात की नाही. अशा व्यक्ती जर काही गोष्टी करत असतील तर आपणही त्या कराव्या अशा सर्वसामान्य माणसांना वाटतेच वाटते. सर्वसामान्य माणसांची ही मानसिकता ओळखून समर्थ नेहमी भगवान शंकरांचे उदाहरण देतात. प्रभात काळी म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला, जीवनाच्या सुरुवातीला ध्यान करावे असा कळकळीचा आग्रह समर्थ नेहमी करतात. प्रभू राम हे देवांचे देव आहेत. रावणाच्या बंदिवासातून प्रभू रामरायांनीच देवांची सुटका केली आहे. हरिहर ब्रह्मादिक त्यांचेच भजन आणि स्मरण करतात. मग आता तरी हे मना, तू प्रभात काळी चिंतन कर, प्रभू रामरायांना आठव, त्याचे नाम सतत घेत राहा असे समर्थ म्हणतात. समर्थ म्हणतात, सेविला देव देवांचा तेने मी धन्य जाहलो, जे नाम सकळा तारी ते नाम मज अंतरी। जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा पार्टनर।
2: आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड। आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
5: अटी व शर्ती लागू।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-89-01.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. NA रेसिडेन्शियल प्लॉट्स, NA कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. अधिक मासानिमित्त घसघशीत वाण मिळण्याची शक्यता असलेल्या असंख्य भाग्यवान जावई बापूंची मनस्वी क्षमा मागून आजची कथा सादर करतोय. वाणाचा ताण. पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात सदानंद आणि सावित्रीबाई राहत होते. 2 एकर शेती होती. वेळेत पाऊस पडला तर पीक, नाही तर कर्ज. आयुष्यभर कष्ट करून आणि तणावात राहून त्यांनी संसार उभा केला होता. 3 मुलींपैकी 2 मुलींची लग्न झाली होती. धाकटी नेहा अजून कॉलेजला शिकत होती. मोठ्या मुलींचे सणवार, नेहाचं शिक्षण, शेतातील खर्च, खत, बियाणं सगळ्यांचा ताळमेळ घालताना सदानंदांना नाकीनऊ येत होत. 3 वर्षांनी येणारा अधिक मास आला. महिला वर्गात चर्चा सुरू झाली. मुलींच्या लग्नानंतरच्या पहिल्या अधिक मासाला हात आखडता न घेता लावलेलं वाण फार पुण्याचं असतं. सावित्रीबाईंनी ठरवलं दोन्ही मुली आणि जावयांना यथोचित वाण द्यायचं. सावित्री, वाण दे पण आपल्या परिस्थितीचा विचार करू. सदानंद म्हणाले, उगीचच मोठेपण करू नकोस. मोठेपणा नाही अहो, मान आहे जावयांचा आणि मुलींचा. शेवटी सदानंदांनी 25,000 कर्ज काढलं. दोन्ही मुली जावई आले. घरात गडबड, हशा, गप्पा सुरू झाली. सावित्रीबाईंनी जावयांसाठी शर्ट पॅन्ट घेतले, मुलींसाठी साड्या घेतल्या. भरमसाठ बिल भरताना सदानंदांच्या हाताला अक्षरशः कंप सुटत होता. आता 25 फक्त 2,000 रुपये उरले होते. पण सावित्रीबाई अजून शांत नव्हत्या. सोनं दिलंच पाहिजे. अग पुरे आता, सदानंद जवळजवळ विनवणी करत म्हणाले, आपण कुठून उभे करणार पैसे? अहो, पहिला अधिक आहे. त्या एका वाक्यापुढे सदानंद गप्प झाले. त्यांनी पुण्यातील ओळखीच्या सराफाला फोन केला. सराफ म्हणाला, तुम्ही घ्या, काय हवे ते घ्या, पैसे 2-3 महिन्यांनी द्या. सावित्रीबाई दुकानात गेले आणि काय तो योगायोग, तिथे त्यांना शाळेतील मैत्रीण रीना भेटली. रीना पुण्यात सुखात होती. तिचा नवरा इंजिनियर, गाडी, फ्लॅट, नोकर चाकर सगळं होतं. लहानपणी गावात सगळे म्हणायचे, रीना भारी आहे पण सावित्री लई भारी आहे. मात्र आता परिस्थिती उलटी होती. रीनाने हसत विचारलं, काय इकडे कशी? अग अधिक महिना आहे ना, दोन्ही लेक्या आणि जावयांना वाण लावायचं आहे म्हणून आले इथे. अय्या खरंच, मलाही माझ्या 2 राजकन्या आणि जावयांना वाण लावायचं आहे. मी दोघींना 1-1 तोळ्याच्या बांगड्या आणि जावयांना 1-1 तोळ्याच्या अंगठ्या घेणार आहे. तू काय घेणार? रीनाने विचारलं. प्रतिष्ठा, प्रतिष्ठेचा प्रश्न. मी ही सेम टू सेम घेणार, सावित्रीबाई ठसक्यात म्हणाल्या. मी आलेच, असे म्हणत सावित्रीबाई दुकानाच्या मालकाला भेटल्या. भाऊजी, एक विनंती आहे. बोला ना वहिनी. गुप्तदानाचं पुण्य जास्त असतं असं म्हणतात, त्यामुळे मला वस्तू कुणालाही दाखवायच्या नाही. मी सांगते ते सगळे एका बॉक्समध्ये पॅक करा. सराफ गालातल्या गालात हसला. वहिनी, जसं सांगाल तसं. रीनाचा निरोप घेत सावित्रीबाई समाधानाने घरी परतल्या. आज त्यांनी तिची बरोबरी केली होती. वाण लावण्याचा कार्यक्रम झाला. मुलींनी आणि जावयांनी आदराने बॉक्स स्वीकारत सदानंद आणि सावित्रीबाईंना वाकून नमस्कार केला. बॉक्स घरी गेला रुपटात, सावित्रीबाईंनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुली आणि जावई आपापल्या घरी निघून गेल्यावर घर सुन सुन वाटत होत. सायंकाळी फोन आला. मोठ्या मुलीच्या सासूबाई फोनवर होत्या. काय हो कौतुक, फक्त तुमच्या मुली आणि जावयाचंच का? आम्ही कोणीच नाही का तुमचे? पण एक मात्र खरं, वाण अगदी छान दिलं. हॅट्स ऑफ टू यू. थोड्याच वेळात धाकट्या मुलीच्या सासूबाईंचा फोन. अहो, इतकं सुंदर आणि कल्पक वाण, मनापासून धन्यवाद. सदानंद आणि सावित्रीबाई खुश झाले. शेवटी प्रशंसा कोणाला आवडत नाही. तेवढ्यात सदानंदांच्या मोबाईलवर मेसेज आला त्यांच्या सराफ मित्राचा. सदा, बिल 7,05,200 रुपये अगदी आरामात दे. सदानंदांच्या हातातून मोबाईल खाली पडला. सावित्री 7 लाख. सावित्रीबाई मात्र शांत होत्या. अहो, आपल्याच मुली आणि जावई आहेत, पण एवढे पैसे आणायचे कुठून? क्षणभर शांतता पसरली. होईल हो व्यवस्था, काय काळजी करता. सदानंद पुटपुटले. सावित्री, माझ्यासमोर दोनच मार्ग आहेत, शेती विकायची किंवा अवयव विकायची. कोणाचे? सावित्रीबाईंनी विचारले. माझे, सदानंद म्हणाले. ठीक आहे, मग हरकत नाही, सावित्रीबाई म्हणाले. सावित्रीबाई पुढे म्हणाल्या, शेती विकू नका, राहू द्या, आपल्या उत्पन्नाची एकमेव साधन आहे. जास्त कष्ट करून पैसे साठवूया, पुढच्या अधिकाला अजून मोठं दान करता येईल. तोपर्यंत नेहाचंही लग्न झालेलं असेल, त्यामुळे खर्च वाढेल. सदानंदांना गरगरायला लागलं. सावित्री, बीपीची गोळी दे, एक नाही दोन दे. सावित्रीबाई म्हणाल्या, मी माझ्या एका ओळखीच्या माणसाला फोन करते, ते लगेच मेसेज करतील. सावित्री, अगं पण औषध कोण आणेल? त्यांचा मेसेज 2-3 वेळा वाचल्यावर बीपी आपोआप नॉर्मल होईल, औषध घ्यायला लागणार नाही, सावित्रीबाई म्हणाल्या. सावित्रीबाईंनी फोन केला आणि पुढच्याच क्षणी मेसेज आला. सदानंदांनी तो मेसेज 2-3 वाचला आणि काय आश्चर्य, सदानंदांचं टेन्शन कमी झालं, चेहरा हसरा झाला, बीपी नक्कीच कमी झालं असावं. का, कसं, असा काय मेसेज होता तो? मेसेज होता, क्षमस्व, लिहिताना चूक झाली, बिल 7,05,200 रुपये नाही, फक्त 5,200 रुपये. सदानंदांनी मोठा श्वास घेतला. सावित्री, आता खरं सांगे काय आणि कसं? सावित्रीबाई मंद हसल्या. प्रतिष्ठा जपायची होती म्हणून रीनाला सांगितलं, तू तुझ्या मुलींना जे देतेस तेच मीही घेते. मग? तुमच्या मित्राला सांगितलं, प्रत्येक बॉक्स मध्ये चांदीची लक्ष्मी टाका आणि मी लिहिलेल्या 4 ओळी. म्हणजे त्यात सोनं नव्हतंच? नव्हतं. सदानंद अवाक झाले. सावित्री, आज मला तुझा अभिमान वाटतो, पण त्या 4 ओळी काय होत्या? सावित्रीबाईंनी मोबाईल मधील त्या स्वरचित ओळी ऐकवल्या. सोनं अंगावर घातलं तर शोभतं, पण ते जपावं लागतं. म्हणून आम्ही सोन्याऐवजी संस्कार दिले, कारण संस्कार लपवावे लागत नाही, ते आचरणातून आपोआप दिसतात. आमच्या अल्प मूल्याच्या अधिक मासाच्या वाणामागील प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद मात्र अमूल्य आहेत. आपण या वाणाचा मोठ्या मनाने स्वीकार करून आम्हाला उपकृत करावे, ही नम्र विनंती.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि ओमी यांनी गायलेलं धर्मा या चित्रपटामधलं गीत. वर्मा मलिक यांची ही गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत खुनी दरिंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत रत्नदीप यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
3: राजकुमारी यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे रोशन यांनी आणि हे गीत आहे बावरे नयन या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. कायदा हा फक्त पुस्तकांमध्ये किंवा कोर्टरूम पुरता मर्यादित नसतो, तर तो सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी, निर्णयांशी, संघर्षांशी आणि न्याय प्रक्रियेशी थेट जोडलेला असतो. आणि न्याय संवादच्या माध्यमातून आपण कायद्याचं हे प्रॅक्टिकल वास्तव अनुभवी वकील आणि कायदेतज्ञांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे माजी अध्यक्ष आणि मेंबर आदरणीय ॲडव्होकेट जयंत जायभावे सर, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी तळोजा चे ॲडिशनल प्रेसिडेंट म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा मार्फत स्टेट लेवल मेडिएशन अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केला आहे. तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरच्या गव्हर्निंग काउन्सिलवर, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईच्या अकॅडमिक काउन्सिलवर आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्लीच्या लीगल एज्युकेशन कमिटीवरही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आजच्या एपिसोडमध्ये आपण सिव्हिल लिटिगेशनचे वास्तव, कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय घडतं हा ॲस्पेक्ट कव्हर करूयात. सर, सामान्य नागरिकांच्या दृष्टीने सिव्हिल लिटिगेशन म्हणजे नेमकं काय आणि क्रिमिनल लिटिगेशन पेक्षा त्याचा मूलभूत वास्तव कसा वेगळा असतो?
1: सिव्हिल लिटिगेशन म्हणजे दिवाणी स्वरूपाचे कोणतेही वाद, म्हणजे माझा एखाद्या मिळकतीवर हक्क आहे किंवा मला कोणीतरी माझ्या मिळकतीचा उपभोगापासून त्रास देतोय, इथपासून तर नवरा बायको, मुलं, आई वडील या सगळ्या नात्यांसंबंधी जो काही वाद होऊन हक्क अधिकाराचं निराकरण होतं त्याला आपण दिवाणी स्वरूपाचा वाद म्हणतो. आणि फौजदारी म्हणजे कुठला तरी गुन्हा होतो, कोणी कोणाला तरी मारतं, कोणीतरी कुठल्या तरी पैशाचा अपहार करतं आणि ज्याचा परिणाम हा शिक्षेमध्ये असतो, त्याला जेलमध्ये टाका, त्याला दंड करा, अशा प्रकारच्या शिक्षा ज्या असतात त्याला आपण फौजदारी किंवा क्रिमिनल लिटिगेशन असं म्हणू शकतो. दिवाणीमध्ये अशी काही शिक्षा होत नाही. दिवाणीमध्ये पैसे देणे घेणं, मिळकत देणं घेणं किंवा तुमच्या हक्क अधिकारांच्या बद्दल काय असेल ते न्याय निर्णय करणं होतं. म्हणून हे दोन प्रकार असतात, दिवाणीवाद आणि फौजदारीवाद. त्याच्यात मुख्य फरक हा आहे की फौजदारीमध्ये शिक्षा होते आणि दिवाणीमध्ये काहीतरी हक्क ठरतो किंवा नाकारला जातो.
0: सर, केस दाखल करण्यापूर्वी सामान्य नागरिकांनी कोणत्या तीन गोष्टींची सर्वात आधी दक्षता घ्यायला, व्हेरीफाय करायला?
1: दिवाणी स्वरूपाची केस जर करायची असेल तर जो काही तुम्हाला हक्क अधिकार सांगायचा आहे तो सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का, याला कायद्याच्या भाषेत आम्ही लोकस स्टँडी म्हणतो. म्हणजे ती कोर्टामध्ये जाऊन केस करण्याचा तुम्हाला अधिकार कायद्यानं आहे का हा तपासला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा पार्ट हा असतो की ज्याच्याबद्दल तुम्हाला हक्क अधिकार मागायचे आहेत त्यासंबंधीचा कायदा काय आहे, त्या कायद्याच्या तरतुदी काय आहेत आणि त्या तरतुदीप्रमाणे तुम्ही तो हक्क कोर्टात मागू शकतात का, आणि मागायचा असेल तर मग कोणत्या कोर्टात आणि तो कसा. आणि शेवटी पार्ट म्हणजे यासाठी पुरावा लागतो, तर तो पुरावा तुमच्याकडे मग दोन प्रकारचा पुरावा आपण गृहीत धरतो. एक आहे कागदोपत्री पुरावा आणि एक आहे साक्षीदारांचा पुरावा. पुराव्याच्या कायद्यानं एव्हिडन्स या शब्दाची व्याख्या करताना सिंपल सांगितली आहे, म्हणजे समोर जे कोर्टाच्या येतील ते दस्तऐवज किंवा कोर्टाच्या समोर येतील ते साक्षीदार. आता त्याच्यात तिसरी एक अजून ॲडिशन छोटीशी झाली आहे, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, म्हणजे एखाद्या मोबाईलचा शॉट असेल, एखादा कुठला तरी ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, याला पण आता पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि त्याला पण डॉक्युमेंट म्हटलं जातं. एखादा तुम्ही एखादा व्हिडिओ पाठवला तर त्या व्हिडिओला कायद्याच्या भाषेमध्ये डॉक्युमेंट म्हटलं जातं. त्याच्यामुळं या त्या सगळ्या प्रकारचा पुरावा, कागदोपत्री पुरावा, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातला पुरावा आणि साक्षीदारांचा पुरावा, तो कोणता आहे, या तीन गोष्टी तपासून आपापली कारवाई करायला पाहिजे.
0: राईट. सर, सिव्हिल लिटिगेशनमध्ये लिटिगंट्स स्वतः सुरुवातीला कोणत्या चुका करतात ज्यामुळे पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढतं, किंवा जेव्हा सुरुवात असते म्हणजे लेट्स से ड्राफ्टिंग ऑफ द केस, असं तुमच्या अनुभवात कधी असं काही आलं आहे की त्याच्यामध्ये असं काही चुकीच्या गोष्टी आहे किंवा ज्याच्यामुळे हे डिले होऊ शकतं?
1: सगळ्यात गोष्ट महत्त्वाची चूक होते ती म्हणजे लोक विलंबानं येतात, वेळवारी करत नाही. जसं आपण म्हणतो ना स्टिच इन टाइम, तसं कुठल्याही कोर्टातल्या वादाबद्दल तुम्ही किती तत्परतेनं कोर्टात येता याला फार महत्त्व असतं, मग तो फौजदारी असो किंवा दिवाणी असो. कारण कोर्ट आणि न्यायव्यवस्था एक तत्व असं समजते की वन हू स्लिप्स ओव्हर हिज ओन राईट डू नॉट हॅव राईट ऑफ एनी एज्युडिकेशन.
0: राईट.
1: म्हणजे एखादा माणूस जो स्वतःच्या हक्कांबद्दल अनभिज्ञ राहतो, लांब राहतो, उशीर करतो, त्याला तो न्याय मागण्याचा फारसा काही अधिकार नाही आहे असं म्हणून कोर्ट त्याला आउट ऑफ लिमिटेशन, मुदतबाह्य म्हणून काढून टाकते. मग या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हणाल चूक, तर लोक कधीच काही काही वेळेस घाईघाईनं काहीतरी कृत्य करतात, कोणीतरी जातं घाईघाईनं कोणाला ते पकडतात, मग तो वकील पूर्ण माहिती घेत नाही आणि एखादी नोटीस पाठवून देतो, एखादी जाहीर नोटीस करतो आणि त्याच्यात काहीतरी कमिटमेंट त्यांची होऊन जाते, मग ते पुढे तुम्हाला त्रासाची ठरते. त्याच्यामुळे फर्स्ट ॲक्शन जी असते ती ॲक्शन खूप काळजीपूर्वक अभ्यासपूर्ण बारकाईनं करून ती पाठवली गेली पाहिजे, कारण ती तुमच्यावर बंधनकारक असते. तुम्ही एक नोटीस पाठवली आणि त्या नोटीसीमध्ये म्हटलं की मला तुमच्याकडनं 1,00,000 रुपये घेणं आहे आणि नंतर दाव्यामध्ये लिहिलं 5,00,000 रुपये घेणं आहे, तर पहिल्यांदा कोर्ट म्हणतो ना, मग पहिल्या फर्स्ट फेजमध्ये तुम्ही का म्हटले 1,00,000 रुपये, 5,00,000 का नाही म्हटले,
0: राईट.
1: तर त्या दृष्टीनं पहिल्यांदाची ॲक्शन तुमच्याकडनं होते ती ॲक्शन परफेक्ट पाहिजे, नाही तर पुढे तिच्यावर तुमचा परिणाम होतो आणि त्याची काळजी बरेचदा लोक घेत नाही असं आमच्या पाहण्यात येतं.
0: सो तुमच्या अनुभवात इतक्या वर्षांमध्ये कधी असा एखादा एक इंटरेस्टिंग किस्सा किंवा असं काही झालं आहे का की ज्याच्यामध्ये हे जे तुम्ही सांगितलं?
1: म्हणजे अनेक वेळा होतं, काय होतं की आम्ही दावे करतो, मला खरेदी खत पाहिजे, खरेदी खत करून पाहिजे, तो साठे खत झालंय, खरेदी खत तो करून देत नाहीये, आणि मग आधी कुठेतरी नोटीस दिलेली असते की तू मला माझ्याकडनं उसनं उसनवार पैसे घेतलेले आहेत, ते पैसे या पद्धतीने बरोबर दे, त्याचा जो कागद लिहिलेला आहे तो साठेखता जरी असला तरी तुला मला पैसे देणं आहे, ही आधीची ॲक्शन असते. आणि मग नंतर लक्षात येतं की अरे नाही, पैशाला नाही महत्व, मिळकतीला महत्व आहे. आणि मग कोर्टामध्ये केस काय होते की नाही माझं याचं साठेखत आहे, करार झालेला आहे, मला याची मिळकत मिळा. मग पहिली जी नोटीसमध्ये तुम्ही म्हणाले होते की बाबा तुझे माझे उसनवारीचा व्यवहार आहे, ती तुम्हाला अडचण येते आणि मग तिथनं तो यश त्याला मिळत नाही, कारण कोर्ट हे ग्राह्य धरतं की तुझा जर खरेदी विक्रीचा व्यवहार असता तर पहिल्या नोटीसीमध्ये तू असं का म्हटला. असे अनेक प्रकार अनेक वेळा आढळून येतात, त्याच्यातनं वकील म्हणून आपले स्किल करून काही ते मार्ग काढायचे असतात.
0: सर, सामान्य लोकांना अनेक वेळा असं वाटतं की सिव्हिल केसेस वर्षानुवर्ष चालतात, प्रॅक्टिकली स्पीकिंग डिले नेमकं कुठे कोणत्या स्टेजवर निर्माण होतो?
1: डिले आहे असं मी म्हणू शकणार नाही की डिले नाही आहे, परंतु तुम्ही किती दक्ष आहात, तुमच्या वकिलाच्या मागं तुम्ही किती दक्षपणे राखतात यावर खूप अवलंबून आहे. बरेच वेळा लोकांना असं वाटतं की कोर्टामध्ये मी केस टाकली, वकील दिला, मी तो त्याचा पाहून घेईल, अशा पद्धतीचा ज्यांचा अप्रोच असतो त्यांच्या केसेसमध्ये विलंब होतो, कारण वकिलाकडे एक केस नसते. एका दिवशी एक तारीख पडली तर त्या दिवशी त्या पक्षकाराची एक तारीख असते, वकिलाकडे अशा 50 तारखा असतात. त्या 50 तारखांमधनं तो त्या कोर्टात जाईल, तुमचं काय असेल कागदपत्र देईल, त्याला त्या केसची पुढची स्टेज आणेल, याकरता पक्षकारांनी दक्ष असण्याची फार गरज आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की जो पक्षकार दक्ष आहे त्याच्या रिझनेबल वेळेमध्ये त्याच्या केसेसमध्ये निवाडी होतात. निश्चित खूप जास्त प्रमाणामध्ये पेंडन्सी आहे, म्हणजे आज तिथे नाशिकसारख्या समजा आपण कोर्टांमध्ये बघितलं तर एकेका कोर्टाकडे 4,000-5,000 केसेस आहेत, त्या 1,000-1,200 वर नसाव्यात असा प्रोटोकॉल आहे, असा नियम आहे. आणि असं असताना न्यायालयांची संख्या कमी असेल, बसायची सोय कमी असेल, कर्मचारी कमी असतील, या सगळ्या गोष्टींमुळं एकेका न्यायव्यवस्थेवर ताण खूप आहे. त्यातनं तुम्हाला तुम्ही जर दक्षपणे काम केलं तर त्यातनंही तुम्ही मार्ग काढू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की त्या कोर्टात केस करणाऱ्या माणसांनी स्वतः दक्ष असलं पाहिजे आजच्या काळात तरी. ते असेल तर त्याची योग्य मुदतीत होतं, नसेल तर नाही होत.
0: बरोबर सर, म्हणजे मी उदाहरणार्थ म्हटलं तर खूप ठिकाणी पाहतो की अवेटिंग समन्स किंवा प्रोसिजर लेच्यामध्ये भरपूर लोक जसं तुम्ही म्हटलं की ते डिले होतो, तर मग त्या दृष्टिकोनातून काय करायला हवं किंवा कशा?
1: आता काय आहे की आधुनिकतेकडे जितक्या प्रमाणामध्ये न्यायव्यवस्थेने जायला पाहिजे होतं तितकी अजून झालेली नाही हे सत्य आहे. अजूनही आपण त्याच बेलीफाला समन्स घेऊन तिथे पाठवतो आणि मग तो समन्स बजावतो. मग जर समजा समोरचा माणूस जरा हुशार असेल तर तो घरात नाही दाखवतो, समन्स परत देतो, किंवा दार बंद आहे असं दाखवतो, समन्स परत देतो. मग रजिस्टर पोस्टाने जातो, रजिस्टर पोस्टच आता अस्तित्वात राहील का नाही अशी आजची परिस्थिती आहे, कारण आपण सगळे इलेक्ट्रॉनिक आणि आय टीच्या युगामध्ये आलेलो आहोत. मग व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचा, ईमेलवर मेसेज पाठवायचा, मोबाईलवर कळवायचा, या प्रक्रियेला अजून आपल्याकडे कायदेशीर संपूर्ण मान्यता यासाठी नाहीये का त्याची सत्यता 100% होण्यासारखी परिस्थिती अजून आपल्याकडे नाही. अर्थात आता ई फायलिंग झालेलं आहे, ई फायलिंग करून सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच प्रकरणं दाखल करावीत. जास्तीत जास्त समन्स पण आता ईमेलवर जात आहेत. पण शेवटी अजून त्याला ती जी काही मानसिकता लागते ना लोकांची, आपल्याकडे कसं आहे की वापर आणि गैरवापर, भारतीय व्यवस्थेमध्ये सगळ्या स्तरावर वापरापेक्षा गैरवापरावर जास्त लक्ष आहे. त्याच्यामुळं लोक त्यातनं जे फाटे फोडतात त्या सगळ्या ह्याचा विचार करता स्ट्रिक्ट प्रूफ हा आपला पुराव्याचा गाभा आहे. म्हणजे जे काही घडलेलं आहे त्याचा पुरावा स्पष्ट पाहिजे, आणि तो स्पष्ट पुरावा पाहिजे असेल तर त्याला मग त्याचं समन्स बजावणी नीट झालेली पाहिजे. कोणीतरी असं म्हणायला नको की मला समन्स झाले नाही, मग पुन्हा ते प्रकरण सुरू करावं लागतं. या दृष्टीनं आता सध्या आपण एका सँडविच स्टेजमध्ये आहोत. एकीकडे जुनी पद्धत आपण पुष्कळशी कमी करत आधुनिकतेकडे जातो आहोत, परिपूर्णपणे गेलेलो नाही. तो ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस वेग वाढेल, आणि त्यामुळे आज निश्चित समन्स बजावणीमध्ये वेळ जातो. त्याच्यानंतर लोक येतात, हजर होतात, हजर झाले की मुदती मागतात. आता असं 90 दिवसाच्या आत तुम्ही जर जबाब नाही दिला तर तुम्हाला जबाब पुन्हा देता येणार नाही असा कायदा आलेला आहे आणि आहे. पण स्टील कधीतरी सुप्रीम कोर्ट म्हणतं की नाही जाऊ द्या, न्यायाच्या दृष्टीने त्यांना संधी द्या, हायकोर्ट म्हणतं संधी द्या, मग ते निवाडे आम्ही खाली देतो. तर याचमध्ये मला तरी असं वाटतं की दोन प्रकार आहेत, एक प्रामाणिक वाद आहे आणि दुसरा जो वाद आहे तो वाद कोर्टाच्या वादाचं वापर करून ज्याला आम्ही म्हणतो इन्स्ट्रुमेंटल बार्गेनिंग, पर्टिक्युलरली लिटिगेशन मधल्या प्रॉपर्टीच्या मॅटरमध्ये वाद पेंडिंग ठेवणे,
0: राईट,
1: आणि वाद पेंडिंग ठेवून त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पुढे फायदा होईल. मिळकतीच्या किमती वाढत आहेत, त्या वाढलेल्या किमतींचे फायदा होतील अशा प्रकारचे वाद येतात. ते न्यायालयाने आणि वकिलांनी त्याच्यावर स्पष्टपणे आपलं नजर ठेवली पाहिजे. जे वाद प्रामाणिक आहेत त्यांना योग्य ती संधी दिली पाहिजे. जे वाद केवळ काहीतरी वेस्टेड इंटरेस्टने निर्माण केलेले आहेत त्याचा पटपट निपटारा केला पाहिजे. त्याला फार संधी देण्याचं कारण नाही, ते पेंडिंग ठेवण्याचं कारण नाही,
0: राईट.
1: आणि हे करण्याकरता न्यायालयांच्याकडनं आपण ज्या अपेक्षा व्यक्त करतो तर त्या अपेक्षा बरोबर आहेत, परंतु त्या अपेक्षांची पूर्ती होण्याकरता जे न्यायालयांकडचं जे दडपण आहे कामाचं ते कुठेतरी वितरित झालं पाहिजे. खटले खूप जास्त प्रमाणामध्ये न्यायालयासमोर जे पडलेले आहेत ते नीट कुठेतरी झाले पाहिजे, जागा चांगल्या पाहिजे. सुदैवानं नाशिकला आता नवीन इमारत झाली आणि खूप चांगली एअर कंडिशन दालनं आता न्यायाधीशांना मिळालेली आहेत. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं संख्या न्यायाधीशांची फार कमी आहे. देशामध्ये असं एक धोरण 2002 साली ठरलं होतं की 10 लाख लोकसंख्येला 50 न्यायाधीश किमान असतील. 2002 साली त्यावेळेस 11-12 न्यायाधीश होते काहीतरी. आता आपण तिथपासून जवळजवळ 23 वर्ष पुढे आलेलो आहोत. आजही 10 लाख लोकसंख्येला साधारणतः 19-20-21 न्यायाधीश पर्यंत आपण आलेलो आहोत. आजही आपण 50 टार्गेट अचीव केलेलं नाही, ते व्हायला पाहिजे. त्याकरता सरकारनं देखील न्याय प्रक्रियेकडे दक्ष असलं पाहिजे, त्याला बजेट दिलं पाहिजे. बजेट अतिशय तुटपुंज आहे. आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये बघितलं तर 0.00.16 एवढं बजेट आहे. ते 2-5-4% का नाही होते, ते 10% असावं असं संविधान म्हणतं, परंतु ते इव्हन 1% पण होत नाही आहे. तर शासनानं बजेट दिलं पाहिजे, केंद्रानं दिलं पाहिजे, राज्यानं दिलं पाहिजे. शेवटी ते पैसे असल्याशिवाय कोर्ट कुठून कोण बांधेल, न्यायाधीश कोण देईल, त्यांचे पगार कोण देईल, एक न्यायाधीश वाढवायचा त्याच्यामध्ये 7 कर्मचारी वाढतात. या सगळ्या लोकांचा जो काही आहे तो आर्थिक तरतूद करून याचा एक सर्वांगीण प्लॅन तयार करून त्याच्यावर केला पाहिजे आणि त्याच्याकरता राजकीय शक्ती असली पाहिजे. मला बऱ्याच वेळा अशी शंका येते की राजकीय जे कुठलाही पक्ष आणि पार्टी असो सत्तेत आल्यानंतर न्यायालय फारसे सशक्त होऊ नयेत अशी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आहे की काय, अशी शंका करण्यासारखी आजची परिस्थिती आहे. कारण या सगळ्या व्यवस्थेला आर्थिक जी काही पाठबळ पाहिजे ते नाही आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी अडून राहतात.
0: सर, आता तुमच्या बोलण्यात मी खर तर प्रश्न नंतर घेणार होतो, पण मेडिएशन बद्दल आपण बोलूयात की मेडिएशन बद्दल अवेअरनेस वाढण्यावर तुम्ही विशेष भर दिलाय. प्रॅक्टिकल लेवलवर मेडिएशन लिटिगेशन कमी करण्यात किती प्रभावी ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं?
1: प्रभावी निश्चितच ठरलं पाहिजे. त्याचं कारण काय की पूर्वी आपण समाज व्यवस्था चालवायचो, काही वाद निर्माण झाला, शेतीचा वाद झाला, कुठे 2 भावांचा वाद झाला, नवरा बायकोचा वाद झाला, तर गावातले पंच बसायचे. ते पंच परमेश्वर म्हणून लोक त्यांच्या समोर बसायचे, सत्य बोलायचे की असं झालं, हे चुकलं, हे झालं, आणि ते त्याच्यावर निरपेक्षपणे ते त्याच्यावर निर्णय देत असल. विक्रमादित्याची गादी ही आपली फार मोठी परंपरा आहे, न्यायाची परंपरा आहे विक्रमादित्याची गादी. आणि तिथपासून तर पुढे जहांगीर बादशाची न्यायाची पद्धत असेल, शिवाजी महाराजांमधल्या काळामधला जो काही न्यायनिवाड्यांची पद्धत असेल, हे सगळं बघितलं तर ते सत्याच्या आधारित खूप क्लिष्ट अशा प्रक्रियेमध्ये अडकून न ठेवता निर्णय करत असत. आता काय झालेलं आहे, आपण नोटीस देतो, नोटीसला उत्तर देतो, मग पक्ष तो जो असलेला पक्षकार असतो आमचा तो आम्हाला माहिती देतो, मग त्या माहितीला आम्ही काय कायद्याचं मीठ मिरची लावतो, असं करत करत करत प्रत्यक्ष लिटिगेशन जे येतं ना ते वेगळंच असतं. म्हणजे पाहिजे असतो फरकत, आम्ही म्हणतो एकत्र नांदवायला या, कारण का तर मग एकत्र नांदवायला आल्यानंतर काही काळ गेल्यानंतर मग दोन पैसे मिळतील आणि मग फारकत करू. या सगळ्या परिस्थितीला बाजूला ठेवायचं असेल तर समोरासमोर लोकांनी बसून आपापले जे काही तंटे आहेत ते स्पष्ट मांडले पाहिजेत,
0: बरोबर,
1: आणि ते कोर्टात जाण्याच्या आधी निरपेक्ष अशा तांत्रिक दृष्ट्या जसं प्रशिक्षण झालेल्या अशा मध्यस्थांनी, ज्याला मीडिएटर म्हणतो आपण, बसून त्यांच्या दोघांमधला संवाद केला पाहिजे. त्याचं एक टेक्निक आता डेव्हलप झालेलं आहे की ते कसं करायचं, याचं एकदा ऐकायचं, त्याचं एकदा ऐकायचं, दोघांचं म्हणणं एकमेकांना कम्युनिकेट करायचं, दोघांचं म्हणणं एकमेकांना कम्युनिकेट केलं तर त्यांच्यामधला वाद झाला पाहिजे. म्हणजे ज्याला असं म्हणतो ना की आपण स्फोट होऊन तो बाहेर आला पाहिजे, मग तो आल्यानंतर तुला काय सोल्युशन वाटतं, तुला काय सोल्युशन वाटतं, या सोल्युशन्समधनं त्याच्यात तर काहीतरी जर उत्तर देऊ शकलो तर मग दावा, दाव्यावरचं अपील, अपिलावरचं अपील, अपिलावरचं अपील, 25-30 वर्षाचा हा कालावधी आहे एकंदर किमान कालावधी. खालच्या न्यायालयापासून सुप्रीम कोर्टामधला ॲव्हरेज एज ऑफ लिटिगेशन नॉट लेस दॅन 25 इयर्स आहे. मग ते 25 वर्ष आयुष्यातले घालवायचे का, ते त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आणि समजून जर तुम्ही त्या 20-25 बैठकांमध्ये जर समजू शकले तर ते वेलकम केलं पाहिजे, त्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. आणि मला असं वाटतं की ती मुवमेंट आता बऱ्यापैकी जोर धरतीये. कायदा आलेला आहे की प्रत्येक दिवाणी प्रकरणामध्ये मीडिएशन केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका, म्हणजे मध्यस्थ्याचे प्रयत्न करा, काय मिटतंय का बघा आणि त्याच्यातनं पुढे जा.
0: म्हणजे मीडिएशन ऍक्ट,
1: मीडिएशन ऍक्ट जो आता येतो त्याला कंपल्शन पण आता त्याचं येणार आहे, ऑलरेडी आलेलं आहे. त्या सगळ्या प्रोसेसला आपल्याला स्ट्रॉंग करणं म्हणजे काय फार वेगळं काही नाही. आपण एक जी काही पूर्वी आपल्या संस्कृतीमधली जी काही एक पंच परंपरा होती त्याच पंच परंपरेला आपण थोडंसं पुढे नेतोय आणि आधुनिक पद्धतीने ते लोकांपर्यंत त्याचा वापर केला पाहिजे.
0: राईट सर, कोर्टरूम लिटिगेशन आणि सेटलमेंट यामध्ये योग्य बॅलन्स कसा साधायला हवा?
1: कसं असतं की काही लिटिगेशन्स असे असतात की ते इगोचे असतात आणि काही लिटिगेशन असे असतात की ते मिसअंडरस्टँडिंगचे असतात आणि काही फसवणुकीचे असतात. त्याच्यामधला जे मिसअंडरस्टँडिंगचे प्रकार आहेत ते एकत्र येऊन लवकर मिटू शकतात. त्याला काही तुम्हाला कोर्टामध्ये फार जरी कोर्टात गेलं तरी कोर्टामध्ये ते लगेच कळतं की हे आपसात काही फार मोठा याच्या दोघांमध्ये गॅप नाही आहे. जे इगोचे असतात त्याला आपण काय करू शकत नाही. म्हणजे ते पेशवाईमध्ये तुम्ही ऐकलं असेल की साध्या याच्यावरनं सुद्धा, छोट्या केरसुणीवरनं सुद्धा वाद झालेले आहेत. तर अशा अनेक वाद पाहतो की सगळं मोठ्या मोठ्या इस्टेटीचं मिळतं आणि मग एखादं स्वयंपाकघर असतं ते याला द्यायचं का त्याला द्यायचं, त्या स्वयंपाकघरावरनं वाद होतो आणि मग ते मोठ्या मोठ्या इस्टेटीचे वाद संपुष्टात पुन्हा फिसकटलेले आम्ही पाहिलेले आहेत. तर ह्या इगोच्या भांडणांना वेळ जातो, त्याला इलेक्शन त्याच्यामध्ये मग जेव्हा काही लोक सगळ्या 5-10-25 वर्षानंतर दमतात, थकतात किंवा एक पिढी जाते त्यांचा इगो संपतो आणि पुढची येते पिढी येते त्यावेळेस त्याच्यातून सोल्युशन निघतात. आणि जे फसवणुकीचे प्रकार आहेत, जे ठरवूनच केलेली फसवणूक आहे त्याला काही इलाज नाही. त्याला मग तुम्हाला कायद्याच्या सगळ्या ते काय हत्यारांचा वापर करून ते त्या जो काही फसवणूक करणार आहे त्याच्यावर त्याचे योग्य ते आघात करूनच त्याच्यातनं सत्य बाहेर काढता येतं. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा एक 1/3 यश मिळू शकतं असं माझं स्वतःचा गेल्या 40 वर्षातला अनुभव आहे की जे रिझनेबल आहे, ज्याच्यामध्ये थोडाफार मिसअंडरस्टँडिंग आहे, थोडाफार हे आहे, त्याच्यातनं निघू शकतात. इगोमध्ये आणि फसवणुकीमधल्या प्रकरणांमध्ये सोल्युशन काही मिडिएशन्समध्ये येत नाहीत.
0: सर, प्रॉपर्टी डिस्प्युट्स मध्ये लोक सर्वात जास्त कुठे अडकतात आणि काय प्रिकॉशनरी मेजर्स आपण घ्यायला हवे?
1: प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही खरेदीदार असाल तर तुम्ही स्वतः प्रामाणिक खरेदीदार म्हणून तुमच्यावर जी जबाबदारी ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्ही नोटीस दिली पाहिजे पेपरला, तुम्ही सरकारी कार्यालयांचा सर्च केला पाहिजे, कुठलं त्या मिळकतीच्या बद्दल एखादं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे का, गहाणखत झालेलं आहे का, कुणी आधी साठेखत केलं आहे का, खरेदी खत केलं आहे का, ते बघितलं पाहिजे. आणि ज्याला आपण म्हणतो की टायटल सर्च, म्हणजे ज्यांच्याकडनं तुम्ही मिळकत घेतोय त्यांचा संपूर्ण अधिकार आहे का, आता हिंदू कायद्यामध्ये बहीण आणि भावांमधल्या खूप पुढचे वाद कोर्टात येतात,
0: राईट,
1: मिळकत भावाच्या नावावर आहे, भाऊ विकतो आणि मग बहीण दावा करते की माझा हिस्सा आहे आणि कोर्ट दिलं देतं, ज्यांनी खरेदी केलेलं आहे त्याची अर्धी इस्टेट त्या बहिणीला द्यावी लागते कारण त्यांनी ते कायदा नाही पाहिला. त्या नावावर जरी मिळकत असली तरी ही हिंदू कुटुंबाची मिळकत आहे, याच्यामध्ये किती बहिणी होत्या, किती किती भाऊ होते, किती वडील केव्हा वारले, या सगळ्या चौकशा त्यांनी नीट केल्या पाहिजे. आणि प्रामाणिक खरेदीदार म्हणून कायदा असं गृहीत धरतं की ही तुझी जबाबदारी आहे, तुझी चौकशी कर.
0: राईट.
1: विकणाऱ्याची पण जबाबदारी आहे, पण विकणारा विकून टाकतो आणि पैसे घेऊन टाकतो, नुकसानीत तर घेणार असतो ना. त्याच्यामुळं मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. मी जर प्रामाणिक खरेदीदार म्हणून सगळी काळजी घेतलेली असेल तर कायदा त्याला प्रोटेक्ट करतो. जर काही गोष्टी असल्या तरी ते म्हणू शकतो की तुम्ही का नाही वेळेत आणले, त्यांनी जाहीर नोटीस दिली होती, तुम्ही का नाही हरकत दिली त्याला, आता त्याचं तर आम्ही मालकी आम्ही डिस्टर्ब करणार, आता नाही कब्जा डिस्टर्ब करणार, अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळं लोकांनी या सगळ्या गोष्टींकडे लाईटली पाहू नये.
0: राईट.
1: लोक बाहेरच्या बाहेर कधीतरी आजकाल मोठ्या मोठ्या मिळकतीचे व्यवहार करून टाकतात, कोणीतरी स्टॅम्प वेंडरकडे जाऊन खरेदी करून घेतं, ते टायटल सर्च करणं, एक्सपर्टला दाखवणं, हे जर केलेलं असेल तर खूपशा गोष्टी टाळू शकतात त्यांच्या.
0: सर, तुम्ही जे म्हटले की लिमिटेशन, की किती दिवसामध्ये याचं किती पिरियड आहे, की किती दिवसामध्ये एखादी
1: वेगवेगळ्या केसेससाठी वेगवेगळं कायदाच आहे त्याचा, लिमिटेशन ऍक्ट नावाचा कायदा आहे.
0: ओके.
1: सर्वसाधारणपणे कुठलीही घटना ही 3 वर्षाच्या आत कोर्टात यावी, अगदी ब्रॉडली तुम्हाला लॉजिकली सांगायचं असेल तर 3 वर्षाच्या आत तुम्ही करार केला आणि समोरचा तुम्हाला मिळकतीचं खरेदी खत पुरं करून देत नाही, 3 वर्षाच्या आत तुम्ही दावा करायला पाहिजे. तुम्ही 10 वर्ष पेंडिंग राहिले, कोर्ट म्हणाल नाही तुम्ही काही तयार उत्सुक नव्हता, तुमच्या विरुद्ध निकाल. कब्ज्याची कारवाई असेल तर 12 वर्षाची आहे. 12 वर्षाच्या आत कोणी समजा एखाद्याने कायदेशीररित्या माझ्या मिळकतीवर कब्जा केला तर मी 12 वर्षाच्या आत त्याला तिथून कब्ज्यातनं काढण्याकरता कारवाई केली पाहिजे. हे सर्वसाधारणतः 1-3 वर्ष 12 वर्ष असे लिमिट्स आहेत. वाटपाच्या कारवाईला तसं काही लिमिटेशन नाही आहे. आणि त्या दृष्टीनं जो कायदा आहे त्या कायद्यात उद्या समजा गहाणखत आहे, एखाद्या मिळकतीचं गहाणखत, गहाण मुक्त करायचं आहे मला, तर त्याला 30 वर्षाचं लिमिटेशन आहे. 30 वर्षात मी कधी म्हणू शकतो की घे तुझे पैसे आणि गहाण मुक्त कर मला. तर अशा पद्धतीचा तो कायदा आहे. त्या कायद्याचे बारीक बारीक कंगोरे असतात, ते त्यांनी स्वतः कुठेतरी वाचण्यापेक्षा एक्सपर्ट वकिलाकडे जाऊन तपासले पाहिजे.
0: सर, आता हे जे आपण म्हटलं की टायटल व्हेरिफिकेशन, त्याच्यामध्ये बेसिक आपण आता सामान्य माणूस जर बघितलं प्रॅक्टिकली बघतो 7-12, तर फक्त 7-12 बघितला किंवा म्युटेशन एंट्रीज बघितल्या तर हे कितपत म्हणजे काय बघायला पाहिजे?
1: 7-12 काय आहे की 7-12 काही मालकीचा दस्तऐवज नाहीये. 7-12 हा आहे की या मिळकतीचा टॅक्स सरकारला कोण भरणार, त्याचं कायदेशीर तसं म्हटलं तर अर्थ एवढाच आहे, पण प्रॅक्टिकली तुम्ही तसं म्हणतात तसा तो वज्रलेख आहे लोकांच्या दृष्टीने की 7-12 नाव आहे. मग त्यांनी काय पाहिलं पाहिजे तर 7-12 उतार्यावर नाव कशामुळे आलं तर ती नोंद लिहिलेली असते त्याच्यावर, मग ती नोंद पाहिली पाहिजे याला कुठनं आलं, मी यांनी खरेदी खतानं केलं, त्या नोंदीत लिहिलेलं असतं.
0: नोंदी म्हणजे आपण
1: साडची जी नोंद त्याच्यावर आकडा लिहिलेला असतो उतार्यावर, 62-61 किंवा काय 70-72 असे आकडे लिहिले असतात. त्या नोंदी आपण काढल्या पाहिजे. त्या उतार्यावर समजा एक 8 नोंदी अशा तुम्हाला आढळल्या तर त्या 8 च्या 8 नोंदीचा तुम्ही अर्ज केला का तुम्हाला ते नोंदी मिळतात. तारीख वाईज त्याच्यामध्ये सगळा त्याचा इतिहास लिहिलेला असतो, तो इतिहास काढून तुम्ही हे करू शकतात की या माणसाला ही मिळकत आली कशी, वडिलोपार्जित आली, मग वडिलोपार्जित त्याचे कोण होते, वडील कोण होते, बहीण कोण, भाऊ कोण, याचा इतिहास केला पाहिजे. समजा त्यांनी खरेदी केलं तर खरेदी खत काढलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्याचा सगळा जो काही आहे तो इतिहास भूगोल तपासूनच तुम्ही पुढे गेलं पाहिजे. नुसतं 7-12 उतार्यावर अवलंबून राहून तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला त्रास होण्याची, धोका होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे त्या 7-12 उतारा, त्याच्यातल्या सगळ्या नोंदी, त्या संबंधात असणारे नोंदणीकृत दस्त, या सगळं आणि त्याच्यावर मग कायदा, तो सगळा बघून तुम्ही त्याबद्दलचा निर्णय करायला पाहिजे.
0: अच्छा सर, आता एक इंटरेस्टिंग किस्सा आहे माझ्या मित्रासोबतच घडलेला आहे, तो आता मला अचानक आठवला म्हणून मी तुम्हाला विचारतो की त्यांनी एका जागेचा अँसेस्ट्रल लँड होती, 7-12 बघितला, त्याच्यावरती नोंदी होत्या, 6-12 नोंदी त्यांनी काढल्या, त्याच्यामध्ये जे काही सक्सेशनच्या प्रमाणे आलं होतं ते आलं होतं आणि शेवटचं जे होतं ते ओरल गिफ्ट डीड होतं. मग त्यांनी जे आपण त्याच्या मागचं की बिहाइंड द सीन कसं झालेलं आहे म्हणजे आपण त्याला म्हणतो संचिका, बरोबर, ते मागवलं पण त्याच्यामध्ये त्याचे रेकॉर्ड सापडलेच नाही. तर मग ह्या केसमध्ये काय होतं, कारण त्यांनी 7-12 चेक केल्या, नोंदी चेक केल्या, त्याच्या मागे तिचं जे संचिका आहे ते
1: बघा नाही सापडलं समजा, आणि तो म्हणतो की त्याला ओरल गिफ्ट आलं
0: शेवटचं
1: ओरल गिफ्ट. आता तो कोण माणूस आहे, तो समजा हिंदू माणूस असेल तर हिंदू कायद्यामध्ये ओरल गिफ्ट हे मान्यच नाहीये. तो मुस्लिम धर्माचा माणूस असेल तर मुस्लिम धर्मामध्ये ओरल गिफ्ट मान्य आहे, म्हणजे त्याला हिवा म्हणतात. मग त्यांनी त्याचा अभ्यास करत मग त्याच्यावर एक्सपर्टकडनं विचारायला पाहिजे की याला असं ओरल गिफ्ट मिळू शकतं का. मग ते त्याला सांगतील की नाही हा असा असा आहे, या कायद्याप्रमाणे याला मिळू शकते, या कायद्याप्रमाणे नाही मिळू शकत. थोडक्यात काय की दस्त नाहीये म्हणजे तुम्ही सुटलात असं नाही. जेवढे उपलब्ध दस्त आहेत त्या दस्ताप्रमाणे याचा कायदेशीर अर्थ काय होईल, हा किती वर्षापासून कब्जात आहे, हा 12 वर्षापेक्षा जास्त कब्जा आहे का, मग त्या कब्जाचा त्याचा काय अर्थ होईल, हा सगळा कायदेशीर विश्लेषणाचा भाग असतो. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवलं पाहिजे की उपलब्ध रेकॉर्ड घेऊन आपण एक्सपर्टकडे जाऊन त्याचं ओपिनियन घेतलं पाहिजे. जसं आपण वैद्यकीय याच्यामध्ये आपण काहीतरी बघतो, ब्लड प्रेशर घरी पण पाहू शकतो, शुगर घरी पण चेक करू शकतो,
0: बरोबर.
1: पण मग माझी शुगर वर खाली झाली, माझं ब्लड प्रेशर वर खाली झालं म्हणून इंटरनेटवर पाहून मी 2 गोळ्या खाल्ल्या, तर त्याचे जे परिणाम होतात तेच परिणाम मिळकतीच्या बाबत जर समजा नुसता 7-12 उतारा पाहून किंवा कुठल्या तरी 1-2 नोंदी पाहून केले तर ते होऊ शकतात. जसं तिकडे पण धोका काहीतरी तुम्हाला रिस्क होऊ शकते,
0: तसं
1: इकडे पण होऊ शकते. त्याच्यामुळे बेटर टू गो टू द एक्सपर्ट, त्याला ते सगळे दाखवले पाहिजे आणि त्याचं ओपिनियन घेतलं पाहिजे.
0: सर, जर आज एखादा सामान्य नागरिक सिव्हिल लिटिगेशन मध्ये जाणार असेल तर त्याने मानसिक प्रोसिजरल किंवा प्रॅक्टिकल स्तरावर कोणत्या गोष्टी आधी समजून घेतल्या पाहिजे?
1: आधी हे समजून घेतलं पाहिजे की लिटिगेशन मध्ये बाबा लगेच इन्स्टंट रिलीफ काय नाही, त्याला वेळ लागेल. कारण कोणी काही प्रॉमिस केलं तरी सिस्टीम काही तुम्ही आम्ही बदलू शकत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी समजून घेतली पाहिजे की याला खर्च लागेल, स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, टायपिंग झेरॉक्स दाखल करणं खर्च येतो, वकिलाची फी येते, त्याबद्दल स्पष्टता असली पाहिजे. वकिलाला तुम्ही फी देतायत तर मग ती कुठल्या कामाची देतायत, दाखल करायची देतायत, अख्खा प्रकरण चालवायची देतायत, काय देतायत, ते तुमची त्याची स्पष्टपणे तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे, बोलणं केलं पाहिजे, गैरसमज त्याच्यातनं होतात. आणि या सगळ्या गोष्टींकरता तुम्ही स्वतःशी तुमच्या कॉन्शियसही क्लिअर असलं पाहिजे. मला काय करायचं आहे याच्यातनं, मला ह्या वादातनं नक्की काय साध्य करायचं आहे, याचा अल्टिमेट लॉजिकल एंड काय आहे माझ्या दृष्टीनं, तो लॉजिकल एंड स्वतःच्या मनामध्ये तयार असेल तर त्या लिटिगेशन मध्ये पडावं, अन्यथा पडू नये.
0: सर, आजच्या डिजिटल आणि एआयच्या काळात सिव्हिल जस्टिस सिस्टम मध्ये कोणते प्रॅक्टिकल चेंजेस तुम्हाला दिसत आहे?
1: सगळ्यात मोठे प्रॅक्टिकल चेंजेस म्हणजे ही जी काही समन्स बजावणी किंवा छोट्या मोठ्या कारणांकरता जो वेळ विलंब होतोय ना, तो विलंब मला स्वतःला असं वाटतं की टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण तो कमी करू शकतो आणि तो व्हायला पाहिजे. त्याकरता काम चालू आहे, म्हणजे आता आम्ही ई फायलिंग सेंटर सगळीकडे उभे केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कोर्टामध्ये ई फायलिंगचं सेंटर झालेलं आहे. त्याप्रमाणे आता इलेक्ट्रॉनिकलीच तो दावा दाखल होतो, कुठलंही प्रकरण दाखल होतं, समन्स जाण्याची प्रोसेस अजून तेवढी.
0: सर, ई फायलिंगचं सेंटर म्हणजे
1: कोर्टामध्येच आहे. कोर्टामध्ये तुम्हाला एक कॉम्प्युटर घेऊन माणूस असतो, तुम्ही बसला का तो तिथे फीड करतो तुमचा दावा आणि तो फीड केलेली सॉफ्ट कॉपी तो पुढे प्रोसेसमध्ये पाठवतो. पूर्वी आपण काय टाईप केलेला दावा घेऊन जायचो तिकडे द्यायचो, तो द्यावाच लागतो, पण त्याबरोबर त्याच्यामधनं ही करा. पण मग उद्या समजा त्या दाव्यामध्ये काही बदल झाला, त्याच्यात ते काही नावं झाली, तर ती तुम्हाला लगेच त्या सिस्टीममध्ये करेक्शन करता येतात. आता ही प्रोसेस चालू आहे, अजून ती एकदम एवढी आपली ज्याला म्हणतो फ्रेंडली झालेली
0: नाही,
1: फुल प्रूफ अशी झालेली नाही, पण होईल काळाच्या ओघामध्ये. ही थोडासा उशीर आपला झाला. आता बाकीच्या जर तुम्ही सिस्टीम बघितल्या तर सगळीकडे ऑनलाईन आता कामकाज बहुतेक ठिकाणी चालू झालेलं आहे. बार काउन्सिलमध्ये आता आम्हाला जर कोणाला नवीन नोंदणी करायची असेल तर त्याला मुंबईला यावं लागत नाही, तो घरी बसून तिथल्या तिथे बसून त्याचा ऑनलाईन फॉर्म पाठवतो, पैसे पाठवतो, सगळी तिथे प्रोसेस होते. ती जर क्लिअर झाली तर त्याला त्याचं सर्टिफिकेट घरी येऊन जातं. पूर्वी त्याला तिथे जावं लागायचं, तो अर्ज द्यावा लागायचा, मग सर्टिफिकेट ते यायचं, मग ते कलेक्ट करावं लागायचं. ती प्रोसेस आता बंद झाली. तसं कोर्टामध्ये देखील येत्या काळामध्ये ते होईल असं मला वाटते. थोडा वेळ लागेल, कारण जो काही येणारा विशेषतः ग्रामीण भागातला जो आपला येणारा आशील आहे त्याला अजूनही त्याबद्दल तेवढी जे तांत्रिक सगळ्या गोष्टींची माहिती नाही आहे, त्यामध्ये अजून तो तितका सक्षम नाही आहे. वकील लोकांचं प्रशिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही आहे, ते देखील करावं लागेल. कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालेलं नाही आहे. न्यायाधीशांचं प्रशिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही आहे. करतायत सगळेजण वापर. प्रत्येक न्यायाधीशाच्या समोर आता कॉम्प्युटर आहे, त्याच्याकडे लॅपटॉप्स आहेत, वकील लॅपटॉप्स वापरतायत. त्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आपण तितकी त्याला फ्रेंडली झालेलो नाही अजून. येत्या काळामध्ये 2-5 वर्षामध्ये मला असं वाटतं की ती स्टेज येईल आणि त्यांनी वेग हा जो काही आपला मुख्य चिंतेचा भाग आहे का विलंब, तो विलंब थोडा त्याच्यातनं कमी होऊ शकेल.
0: सर, आजच्या अत्यंत मार्गदर्शक प्रॅक्टिकल आणि विचार प्रवर्तक चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: आजच्या चर्चेमधून सामान्य नागरिक, लॉ स्टुडंट्स आणि लीगल प्रोफेशनल्स मध्ये येणाऱ्या नव्या पिढीला निश्चितच अनेक महत्वाच्या गोष्टी समजायला मदत होईल. आपण ऐकत होतात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मनाला शांत करणारी आपली मालिका अर्थातच मन कनेक्ट घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर हजर झालेलो आहोत. मनाच्या असंख्य गुंत्यातनं हळुवारपणे त्याला बाहेर काढण्यासाठी आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत नेहमीप्रमाणेच मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर पार्थ महाजन सर. आणि मागच्या काही भागांपासून आपण वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून ही मालिका आता पुढे पुढे नेतो आहोत. प्रश्नांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून, व्याख्यांच्या माध्यमातून मनाचा हा गुंता कसा उलगडायचा हेच आपण त्यांच्याकडे जाणून घेत आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे त्यांच्या कार्यक्रमात. सर, मागच्या काही भागांमध्ये आपण अँग्झायटी बद्दल बोललो, त्याच्यानंतर माइंडफुलनेस बद्दल बोललो. आज आणखीन एक महत्वाचा आणि ज्वलंत विषय म्हणजे सध्या जो सगळीकडे सुरू आहे ते म्हणजे डिप्रेशन. अगदी लहान वयातल्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत डिप्रेशनची ही समस्या सगळ्यांनाच भेडसावत. म्हणजे ज्या मुलांना, ज्यांचं खेळण्या बागडण्याचं वय असतं, अशा मुलांना सुद्धा स्ट्रेस येऊन डिप्रेशनमध्ये ते जातात आणि टोकाची पावलं ती उचलतात. हे सध्या सगळीकडे आपण सर्रास बघतो आहोत. कुठलाही एज क्रायटेरिया याला राहिलेला नाहीये. तर मुळात हे डिप्रेशन म्हणजे काय, आपण काय सांगाल?
1: बरोबर. खरंच तुम्ही जे म्हटलात की डिप्रेशन सारखा जो आजार आहे किंवा डिप्रेशन सारखं जे डिफिकल्टी किंवा जे पॅथॉलॉजी आहे ती भारतामध्ये खूप वेगाने वाढते आहे. आणि जसं आपण एक प्रगत इकॉनॉमी किंवा एक प्रगत फायनान्शियल इकॉनॉमीकडे चाललो तसं स्ट्रेस, चिंता, अजून त्याच्यामधले बरेच इश्यूज वाढत जातात. डिप्रेशनचा जो प्रेव्हलन्स आहे, म्हणजे जो प्रत्येक व्यक्तीला जो डिप्रेशन होण्याची शक्यता आहे, ती खूप वाढलेली आहे. इनफॅक्ट नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हे किंवा नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हे मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ऍटलिस्ट आपल्या भारतामध्ये 5% लोकांना डिप्रेशन आहे. म्हणजे 20 म्हणणं एका व्यक्तीला क्लिनिकल डिप्रेशन आहे असं त्यांनी सांगितलं होतं. 140 करोड आपली पॉप्युलेशन आहे, 140 करोड जर आपण पॉप्युलेशन पकडली, याचा अर्थ झाला की 3 ते 3.5 करोड लोकांना डिप्रेशन आहे. 3 ते 3.5 करोड हा नंबर इतका मोठा आहे की ते 3 ते 3.5 करोडचा जर विचार केला, जर त्यांना डिप्रेशन असल्यामुळे त्यांच्या आयुष्यातला 50% वेळ जरी वाया गेला आणि तो 50% वेळ त्यांना युटिलाइज करता येत नसेल, तर हा फक्त त्या व्यक्तीला नाही तर त्या व्यक्तीला सोडून आपल्या पूर्ण भारत देशाला केवढं मोठं नुकसान आहे. दुसरी गोष्ट, डिप्रेशन असलेल्या व्यक्तीला फक्त त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम नाही होत, म्हणजे फक्त ती व्यक्ती त्या डिप्रेशनमध्ये जाते तर फक्त इट इज नॉट अबाउट हिम, इट इज अबाउट द होल फॅमिली. म्हणजे 3 करोड व्यक्तींना डिप्रेशन असल्यानंतर त्या 3 करोड लोकांची फॅमिली, म्हणजे साधारण 9 ते 10 करोड लोक इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली अफेक्ट होतात. तर ह्या डिसीजचा बर्डन इतका सिग्निफिकंट आहे स्पेसिफिकली इंडियामध्ये की आपल्याला त्याच्यामधलं त्याची इंटेन्सिटी अजून लक्षात येत नाही. मे बी काही वर्षांनंतर जेव्हा आपण या गोष्टींना अजून सिरियसली घ्यायला लागू तेव्हा मे बी थोडस जास्त लक्षात येईल. एक आमच्यामध्ये एक टर्म असते ट्रीटमेंट गॅप नावाची. ट्रीटमेंट गॅप म्हणजे की किती टक्के लोक त्याची ट्रीटमेंट घेत नाहीयेत. तर डिप्रेशनची जी ट्रीटमेंट गॅप आहे ती आहे 85%. 85% डिप्रेशनची ट्रीटमेंट गॅप आहे, म्हणजे 100 डिप्रेस्ड असलेले लोक म्हणणं फक्त 15 लोक डिप्रेशनची ट्रीटमेंट घेत आहेत. म्हणजे 3 करोड लोकांमधनं अगदी हँडफुल किंवा 5-6 लाख पेक्षा जास्त डिप्रेशनची ट्रीटमेंट घेत नाहीत. त्याचे कारण असे आहेत की स्टिग्मा, बऱ्याच लोकांना लक्षातच येत नाही की आपलं डिप्रेशन आहे, ते तसेच चालू ठेवतात, याच्यात राहतात. तर इंडियामध्ये जर बघितलं, इट इज व्हेरी हाय बर्डन ऑन दी सोसायटी. समाजावरच खूप मोठं ओझ डिप्रेशन आहे. आणि एकदा दोनदा मी कुठेतरी बोलताना पण ऐकलं की 20 एका व्यक्तीला जर याचा त्रास आहे, जर डिप्रेशनचा त्रास आहे, प्रत्येकाला एवढा जर त्रास असेल समजा, तर आपण प्रत्येकाला ट्रीटमेंट देणार कशी? मेजॉरिटी लोक ऍक्सेप्ट करणार नाही. तो हाऊ डू यू गेट आउट ऑफ इट? तर डिप्रेशन बद्दल ऍक्च्युली 2 ऍस्पेक्ट्स आहेत. डिप्रेशन बद्दल आपण खूप कॉमनली मूवीज मध्ये याच्यामध्ये ऐकतो, बोलता बोलता अरे आय वॉज सो डिप्रेस टुडे, मला काहीच करायची इच्छा नाही झाली, मला सिव्हिअर डिप्रेशन वाटतंय, मला काहीच नाही होत आहे. सो ह्या डिप्रेशन बद्दल आपण खूप कॉमनली नॉन मेडिकली बोलतो आणि मेडिकली सुद्धा बोलतो. तर डिप्रेशन हा जो आजार आहे, मुख्यतः आपण हे समजलं पाहिजे की डिप्रेशन जसं आपला हार्ट फ्रॅक्चर होतो, तर हार्ट फ्रॅक्चर झाल्यानंतर आपला आजी म्हणते का अरे हार्ट फ्रॅक्चर झालं काही नाही, तुझी इच्छाशक्ती बळकट कर, ऑटोमॅटिकली नीट होऊन जाईल. म्हणते का असं? नाही म्हणत. ती काय करते, आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जाते किंवा ती आपले मोठे घरातल्या डॉक्टरकडे घेऊन जातात, त्याची ट्रीटमेंट करतात, त्याला काय प्लॅस्टर लावायचं ते बघतात, काय नाही लावायचं ते बघतात, त्याच्यानंतर त्याचं ट्रीटमेंट होते. पण ते डिप्रेशनच्या बाबतीत काय होतं की डिप्रेशन किंवा कुठल्याही मानसिक उपचाराच्या बाबतीमध्ये की अरे तुझी इच्छाशक्ती बळकट कर, आयुष्य किती सुंदर आहे तो बघ, किती काय करतात लोक, अरे त्याच्या आयुष्यात इतके दुःख आहेत तरी तो खुश आहे, आणि तुझ्या आयुष्यात इतका हॅपीनेस आहे तरी तू दुःखी का बरेस, असं करण्याचा प्रयत्न कर. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की डिप्रेशन झालं, अँग्झायटी झालं, मानसिक कुठलाही आजार झाला, हे मेंदूमध्ये होणारे स्त्राव, म्हणजे ज्याला आपण न्यूरो ट्रान्समिटर्स असं म्हणतो, त्या न्यूरो ट्रान्समिटर्सच्या खालीवरती होण्यामुळे झालेल्या गोष्टी आहेत. हे जर आपण विचार केला डिप्रेशनच्या बाबतीत तर डोपामाइन सिरोटोनिन आणि नॉर एपिनेफ्रिन बेसिकली डोपामाइन आणि सिरोटोनिन हे जे हॉर्मोन्स आहेत हे जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत याच्या कमी असल्यामुळे हा होणारा त्रास आहे. म्हणजे की जे डोपामाइन आपण बरेच मला वाटतं नवीन पिढी ऐकते की आय हॅव अ डोपामाइन रश की मला खूप भावना माझ्या अशा आकसून आल्यात एकदम अशा आवळून आलेल्या भावना आहेत त्या डोपामाइनची डिफिशियन्सी किंवा कमी होणं आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये म्हणजे डिप्रेशन. एकदा ते डोपामाइन कमी झालं की काय होईल मला भावना जाणवणं बंद होईल. मला भावना जर जाणवल्याच नाहीत तर मला सुख दुःख सगळं समान होऊन जाईल.
0: हे
1: चॅनिस काय होतं अल्टिमेटली डिप्रेशनचे सिम्पटम्स. सिरोटोनिन म्हणजे काय मला इंटरॅक्शनच करावं असं वाटत नाही लोकांचे जर कमी झालं तर. सिरोटोनिन वाढलं की काय होतं की लोक एकदम हसतात खेळतात खूप त्यांना हे होतं पण कमी झालं की काय होईल एकदम शांत कोणाशीच बोलत नाहीत काहीच करत नाहीत. हे त्याचा हे एक थिअरी झाली. त्याच्यानंतर बरेच थिअरी अशा पण थिअरी आहेत की खूप जसं स्ट्रेसमुळे म्हणजे जो स्ट्रेस असतो त्या स्ट्रेसमुळे काय होतं की त्या स्ट्रेसमुळे आपला जो हायपोथॅलेमो पिट्युटरी ऍक्सिस ज्याला आपण म्हणतो म्हणजे आपल्या मेंदूतले जे काही ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सवर स्ट्रेस वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असे काही द्रव्य सिक्रेट होतात की ज्याच्यामुळे हळूहळू हळूहळू जाऊन आपल्या ब्रेनमध्ये चेंजेस होतात. तर चेंजेस झाल्यामुळे पण मग हे डिप्रेशनचं प्रमाण वाढतं. म्हणजे एक झालं स्ट्रेस, दुसरं झालं तुमचे न्यूरो ट्रान्समिटर्स किंवा डोपामाइन आणि सेरोटोनिन जसं मी मेन्शन केलं आणि तिसरं मुख्यतः आपला मेंदू जो असतो ना आपल्या मेंदूमध्ये स्वतःला बदलण्याची नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता फार जास्त असते. मी मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललो न्यूरो प्लास्टिसिटी बद्दल. म्हणजे जर मी एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला तर माझा ब्रेन ऑटोमॅटिकली काय करेल इट विल हेल्प मी अडॅप्ट टू दॅट अँड इट विल ऑल्सो लर्न. ती न्यूरोप्लास्टिसिटी डिप्रेशन मध्ये कमी होते. बरेच त्याच्यामधले बरेच कारण आहेत. तर मुख्यतः जर आपण जर पॅथोफिजिओलॉजी म्हणजे ज्याच्या अराउंड जे त्रास आहेत की हे होतं का बरं कसं होतं कारण हे काय फक्त मानसिक भाग नाही की तुम्हाला म्हणजे की बा तुम्ही मानसिक शक्ती वाढवली आणि ताकद वाढवली आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलात. इट इज अ बायोलॉजिकल, त्याला काहीतरी बायोलॉजिकल किंवा शारीरिक बेसिस आहे. हे त्यातला महत्वाचा मुख्य मुद्दा आहे. तर हे त्याच्यामधले कसं होतं काय होतं त्याच्यानंतर आपण जेव्हा हेच जर समजा तुम्ही मी जसं तुम्हाला न्यूरोप्लास्टिसिटी किंवा याच्याबद्दल सांगितलं ह्याला जर आपण सिम्पटम्स मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे त्याच्यामध्ये काय लक्षण आहेत त्याच्यामध्ये जर कन्वर्ट केलं तर मुख्यतः डिप्रेशनचे लक्षण असे असतात की खूप जास्त थकवा वाटणं. म्हणजे एखादा व्यक्ती येतो पहिले 5 किलोमीटर पळत होता त्याला काहीच वाटत नाही वॉज व्हेरी फ्रेश पण आता काय होतं 3 किलोमीटर मध्ये थकून जात होतो आणि पसून घेतो मी एकदम थकलो माझ्याकडनं होत नाही. सो इझी फटिगेबिलिटी जास्त थकवा वाटणे हे डिप्रेशनचं पहिलं साईन. दुसरं म्हणजे उदासीनता. उदासीनता म्हणजे काय झालं पर्सिस्टंट परवेझिव्ह म्हणजे काय झालं की दिवसभर आणि जास्तीत जास्त वेळ असलेली उदासीनता. आता उदासीनता म्हणजे काय सारखं ग्लुमी वाटणं. ग्लुमी म्हणजे सारखं असं उदास वाटणं काहीतरी खराब झालेलं आहे उत्साहानं वाटणं कुठल्याही प्रकारचं उत्साहानं वाटणं. मी तुम्हाला समजवलं की डोपामाइन डोपामाइन या ज्या द्रव्याबद्दल आपण बोललो न्यूरो ट्रान्समिटर बद्दल बोललो त्याची जबाबदारी असते की तुम्हाला उत्साहित करणं वेगवेगळ्या गोष्टी करायला प्रवृत्त करणं तुम्हाला एक्सपिरियन्स देणं. पण तेच जर नाही तर काय होईल सारखी येते आपल्याला काय येते उदासीनता. तर उदासीनता पर्सिस्टंट आणि परवेझिव्ह म्हणजे दिवसभरातनं जास्तीत जास्त वेळ मन कसं असतं विचारलं तर म्हणतात उदास. त्याला आपण म्हणतो उदासीनता किंवा लो मूड. आणि तिसरं येतं म्हणजे एखाद्या गोष्टीमधनं रस निघून जाणं. म्हणजे ज्या गोष्टी करायला मला आधी फार आवडायचं त्या गोष्टी करायला मला आज आवडत नाही. तर दिस इज बेसिकली हे 3 मुख्यतः डिप्रेशनचे साइन्स आहेत. तर आपण हे जेव्हा सायन्स जेव्हा 2 आठवड्यापेक्षा जास्त होतात की 2 आठवडे हे चालूच आहे सारखं उदासीनता आहे तर तेव्हा त्याला आपण कुठे जाऊन डिप्रेशन किंवा क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतो. त्याच्याबरोबर अजून बरेच सायन्स असतात. मुख्यतः आपण जर विचार केला की डाएटचं खालीवरती होणं. एक तर डाएट खूप कमी होऊन जातं वजन भयंकर कमी होतं किंवा वजन वाढणे खूप जास्त खाणे ते हे दोन्ही गोष्टी जनरली डाएट कमीच होतं त्याच्यामुळे पण काही काही केसमध्ये वाढतं पण वजन कमी होणे. तिसरा त्रास असतो झोप. टिपिकल झोपेचा डिस्टर्बन्स डिप्रेशन मध्ये होतो कारण की जसं मी तुम्हाला परत एक्सप्लेन केलं की हे जे द्रव्य आहेत जे डोपामाइन आणि सेरोटोनिन बद्दल मी बोललो तेच द्रव्य अल्टिमेटली आपल्या कुठेतरी झोपेसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर डिप्रेशन मध्ये टिपिकली आपण बघतो की अर्ली मॉर्निंग अवेकनिंग म्हणजे समजा एखादी व्यक्ती 7 उठत असेल तर 7 ऐवजी तिला 5 वाजता 4 वाजता जाग येऊन जाते. तर अर्ली मॉर्निंग म्हणजे झोपेच्या शेवटच्या भागामध्ये होणारा झोपेचा त्रास हा डिप्रेशन मध्ये खूप कॉमनली बघायला मिळतो. म्हणजे 7 उठणारा व्यक्ती 5 उठतोय 4 उठतोय म्हणजे उठून तो काही काम नाही करू शकत आहे पण जाग येते झोप लागत नाही. त्याच्यानंतर उठल्यानंतर काय होतं व्यक्तींना भयंकर त्यांना परत उदासीनता वाटते. सकाळी सकाळी वाटणारी उदासीनता हे पण एक डिप्रेशनचं कारण आहे. म्हणजे सकाळी टिपिकल उदासीनता वाटणं आणि नंतर जसं जसं वेळोवेळी होत जातो संध्याकाळी थोडं फ्रेश वाटणं इज ऑल्सो साइन ऑफ डिप्रेशन. ते खूप कॅरेक्टरिस्टिकली बघायला मिळतं. तेच जर आपण अँग्झायटी बघितलं तर अँग्झायटी मध्ये झोप लागायला त्रास होतो पण डिप्रेशन मध्ये झोप लागते पण जाग लवकर येते. तर हे एक त्याच्यामधलं कॅरेक्टरिस्टिक साइन आहे. चिडचिड करणं. आपण काय करतो बऱ्याच वेळा की चिडचिडीला ना इग्नोर करतो, पण मुख्यतः स्पेसिफिकली ओल्डर पॉप्युलेशन मध्ये म्हणजे वयस्कर लोकांमध्ये किंवा यंग मुलांमध्ये छोट्या मुलांमध्ये पण चिडचिड करणं हे उदासीनतेचं किंवा डिप्रेशनचं खूप मोठं साईन आहे. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला मेन्शन केलं की डिक्रीज इन लिबिडो किंवा शारीरिक संबंध बनवण्यामध्ये काही इंटरेस्ट न राहणे हा पण डिप्रेशनचं एक साईन आहे की आधी संबंध बनवण्यात इंटरेस्ट होते पण आता अजिबात न वाटणे हे ऑल्सो डिप्रेशनचं एक 100% साईन असतो. आणि लास्ट जे आपण असेस करतो डिप्रेशनमध्ये इज सुसाइडल रिस्क, म्हणजे जीव देण्याची इच्छा आहे का नाहीये त्याच्यावर आपली इंटेन्सिटी ऑफ डिप्रेशन लक्षात येते. म्हणजे सुसाइडल रिस्क जेव्हा आपण असेस करतो तेव्हा पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह असे दोन सुसाइडल ऍडिशन असतात. पॅसिव्ह म्हणजे काय असतं की काहीतरी असं जगात खून जावा आणि माझा जीव जावा, आणि ऍक्टिव्ह म्हणजे काय होतं की मी उठेन, मी करेन, मी जाऊन उडी मारेन तेव्हा मला होईल. तर मला काहीतरी होऊन जावं म्हणजे पॅसिव्ह आणि मी काहीतरी जाऊन करावं म्हणजे ऍक्टिव्ह. तर ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर आपण जी डिप्रेशनची इंटेन्सिटी असते ही जज करतो. आणि 2 आठवड्यापेक्षा जास्त असणारा हा उदासीनता हा आपल्याला शेवटी डिप्रेशनकडे घेऊन जातो.
0: अच्छा, खूप उत्कंठा वाढवणारा विषय आहे पण तितकाच तो गंभीर आणि काळजीचा सुद्धा विषय आहे. भारतातच याचं प्रमाण इतकं आहे तर जगभरात सुद्धा याचं प्रमाण भरपूर असेल, कारण वेगवेगळ्या देशांमध्ये प्रत्येकाची स्ट्रेस लेवल आणि त्यांच्या व्याख्या स्ट्रेसच्या वेगवेगळ्या असू शकतात. भारतामध्ये तुम्ही सांगितलं की प्रमाण इतकं आहे, त्याची लक्षणं काय आहे ते सुद्धा सांगितलं. 2 आठवड्यांपेक्षा हा काळ जास्तीचा असेल तर तो निश्चितच डिप्रेशनमध्ये आपण म्हणू शकतो की हा येतोय. पण असं कधी झालंय का म्हणजे बऱ्याचदा की साध्या सोप्या बोलण्याने म्हणूया किंवा इतर काही गोष्टींनी सुद्धा हा काळ कमी होऊन तो व्यक्ती नॉर्मल होतो, असंही कधी घडतं का?
1: बरोबर, तुम्ही खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारलात. कसं आहे ना, ट्रान्झियंट उदासपणा किंवा मला आज बॉसनी ऑफिसमध्ये ओरडलं तेव्हा मला उदास वाटलं, मी रडलो, घरी गेल्यानंतर मी माझ्या बायकोला भेटलो तेव्हा पण मला थोडं उदास वाटलं, पण नंतर माझ्या मित्रांना भेटलो मला छान वाटलं, आय स्टार्टेड लाफिंग विथ देम, मी त्यांच्याबरोबर मजा केली, मला खूप हे गेलं, छान वाटलं, मी परत घरी आलो, याला डिप्रेशन नाही म्हणत. डिप्रेशन मधली सगळ्यात महत्वाची कॅरेक्टरिस्टिक ही लो मूड आहे. लो मूड म्हणजे काय असतं की मला दिवसभर काही केलं तरी उदासच वाटणे, काही झालं म्हणजे सगळं फ्लॅट असतं, की न्यूट्रल असतं, म्हणजे इंडिया मॅच क्रिकेटची मॅच जिंकू दे किंवा हरू दे किंवा प्राईम मिनिस्टर इलेक्शन जिंकू दे हरू दे काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे त्या भावना जाणवत नाही, त्या भावनानं जाणवणं एखाद्या दगडासारखं, म्हणजे डिप्रेशनचा पेशंट आमच्याकडे येऊन म्हणतो की मला एखाद्या दगडासारखं वाटतंय, मी एक दगड झालेलो आहे, मला भावना जाणवत नाही, नुसतं चालू आहे म्हणून धक्का देत जीवन चालवत. मी जे काम आधी करायचो जे मला खूप आवडायचं यार, मी जाऊन माझं क्लिनिकमध्ये रोज पेशंट बघायचो, रोज म्हणायचो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, सगळं चांगलं होतं, सगळं चालू होतं, पेशंटशी बोलायचो, आता असं वाटतं जावं बघावं करावं, लोटतोय आयुष्य. म्हणजे काय झालं, ते आयुष्यामधलं इंटरेस्ट संपलेला फक्त करायचं म्हणून करतोय. डोही जड होणं मराठीमध्ये डोही जड होणं काम म्हणजे डिप्रेशनची एक प्रकारची साईन आहे. पण कसं असतं, हे 2 आठवड्यापेक्षा जास्त होणं ना पर्सिस्टंट परवेजिव्ह जर राहिलं, जास्तीत जास्त दिवस आणि कॉन्स्टंटली झालं तर त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. हे जर आपल्याला सकाळी त्रास होऊन दुपारी जर बरं वाटत असेल तर त्याला आपण डिप्रेशन म्हणत नाही.
0: बरोबर, मुळात हे घरच्यांना सुद्धा समजणं तितकंच गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा आपण

0: जीवाला धोका आहे म्हणजे हा कुठेही स्वतःला नुकसान करून घेऊ शकतो, तर त्या परिस्थितीमध्ये त्वरित त्याला सायकॅट्रिस्टकडे किंवा एखाद्या मेडिकल स्पेशलिस्टकडे नेणं गरजेचं आहे, सायकॅट्रिस्टकडेच नेणं गरजेचं आहे म्हणून. तर अशा परिस्थितीमध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्या व्यक्तीला अप्रोप्रिएट मेडिकल केअर मिळाली पाहिजे, नाही तर ती व्यक्ती त्या गोष्टीमध्ये आपला जीव गमावू शकते. तर सगळ्यात महत्वाचं घरच्यांनी जे बघितलं पाहिजे स्पेसिफिकली मुलांबरोबर किंवा आहे असा रिसंट काही जर इन्सिडेंट झाला असेल म्हणजे रिलेशनशिप ट्रॉमा असतो बऱ्याच वेळा, एक्झाम ट्रॉमा असतो, बऱ्याच गोष्टी असतात, तर ह्या नुसत्या गोष्टीला नॉर्मल म्हणून इग्नोर न करता त्याच्या सखोलात शिरून नेमकं काय चाललंय हे कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपलं असं वाटत असेल की हे कुठेतरी डिप्रेशनकडे चाललं आहे तर 100% त्याची आपण लवकरात लवकर 2 आठवड्यासाठी थांबून, ते मी तुम्हाला डायग्नोसिस सांगितलं, ते आम्ही जेव्हा पेशंट जेव्हा ओपीडीमध्ये तुमच्या समोर येतो तेव्हा त्याला क्लिनिकली डायग्नोस करायला 2 आठवड्यांचा काळ लागतो, हे आमचं ते डॉक्टरचा रोल आहे. पण व्यक्तीला जर असं वाटत असेल की हे 100% कुठे ना कुठे हे 3-4 सिम्प्टम्स दिसतात आणि हे थोडा टाइम झाले आहेत तर 2 आठवडे थांबण्याची काही गरज नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊन किंवा मानसोपचार तज्ञांकडे घेऊन येऊन मग समुपदेशन करणं किंवा मग काही गोळ्या औषधं देणं का याच्यावरती डिपेंडंट आहे. पण मेडिकल केअर डिप्रेशनमध्ये सीक करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण की त्या व्यक्तीचा पूर्णपणे लाईफ स्पॅन तो खराब होऊ शकतो. आणि अजून एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचा रिसर्च आहे की 25% लोक जगामध्ये असे आहेत ज्यांना भारतामध्ये अशा ज्यांना कधी ना कधी उदासपणा जाणवलाय, डिप्रेशन जाणवलंय. तर त्या स्टेज मधनं आपण काय होतो, समजा आज मला उदासपणा आहे तर मी काय करेन, माझं जे समजा माझं जे प्रोफेशन आहे किंवा माझं जे काम आहे ते मी पूर्णतः करू शकणार नाही, ते मी 50% करेन. तर तो 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा मी माझं 50% काम केलं मी 100% करू शकत होतो ना, का बरं नाही करू शकलो, कारण की मी हेल्प नाही सीख केली, कारण मी गेलो नाही. जर तेच मी गेलो असतो तर आज परिस्थिती माझी वेगळी असते. सो इट इज अ लॉस, तो त्या व्यक्तीसाठी फार मोठा लॉस आहे, त्या समाजासाठी फार मोठा लॉस आहे आणि त्याच्या फॅमिलीसाठी पण खूप मोठा लॉस आहे, हे समजणं गरजेचं डिप्रेशनमध्ये.
1: अगदीच जसं आपण म्हटलं की तसं हा खूप मोठा विषय आणि अर्थातच याच्याशी खूप अजून पैलू जोडलेले आहेत त्याचा आपण पुढे विचार करणार आहोतच. मात्र आता आज आपण विषयाला सुरुवात केलेली आहे, विषयाला हात घातलेला आहे आणि डिप्रेशन म्हणजे काय, त्याची लक्षणं म्हणजे काय, हे सगळंच आपण जाणून घेतलं, काय बघितल्यानंतर डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे हे सुद्धा आपण डॉक्टरांकडनं समजून घेतलं. मला वाटतं समाजासाठी अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील असा हा विषय आहे. जिथे कुठे ज्या ठिकाणी आपल्याला अशी व्यक्ती दिसत असेल आपल्या घरात किंवा इतरही कुठे, नक्की आपण त्यांच्याशी बोलून संवाद साधून या विषयावरती तोडगा काढायला हवा, डॉक्टरांची मदत घ्यायला हवी. आणि अर्थातच मन कनेक्ट तुमच्या सोबत आहेच, डॉक्टर पार्थ सर आपल्या सोबत आहेत आणि या अनुषंगानं या मालिकेच्या माध्यमातून डिप्रेशनला आपण आणखीन पुढे उलगडत जाणार आहोत. कुठल्या कुठल्या प्रकारची मदत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी या काळात येत असतात त्या सगळ्यांवर मात कशी करायची आणि पुन्हा एकदा नॉर्मल आयुष्य कसं जगायचं हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आत्ता मात्र आपण आजच्या या भागापुरता इथंच थांबूया, पुढच्या भागात पुन्हाच असा नवीन विषय घेऊन आपण भेटूया. सर आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आपले आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनल। यानंतरचे गीत आहे आज की ताजा खबर या चित्रपटामधलं। हे गीत आहे हसरत जयपूर यांचं। ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे शंकर जय किशन यांचं।
3: एक तोरा तोरा नकुरा

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7189.
1: कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत मासूम या चित्रपटामधलं, आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर
2: नाशिक। या कार्यक्रमातलं आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत। संगीतकार राजेश रोशन यांची गीतरचना ऐकूयात दिल तुझको दिया या चित्रपटामधले।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. कपिल कुमार यांची गीतरचना, संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत हाथी के दंत या चित्रपटामधलं.

0: सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
2: स्मृती भाग 6, समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज संवर्त स्मृतीचा विचार करू. संवर्त नावाच्या ऋषींनी ही स्मृती लिहिली म्हणून संवर्त स्मृती. 6, संवर्त स्मृती. एकूण 233 श्लोक या स्मृतीत समाविष्ट आहेत. यात ब्रह्मचर्य वर्णन, धर्म वर्णन, कन्या विवाह वर्णन, अशौच वर्णन, पाप प्रायश्चित्त, गोदान महात्म्य, दिनचर्या वर्णन, वानप्रस्थ, यतिधर्म, सुरापान, जीवहत्या, अगम्यागमन, अभक्ष भक्ष, प्रायश्चित्त, उपवास व्रत, ब्राह्मण भोजन, गायत्री प्राणायामादी विषय येतात. यात मला आवडलेला एक श्लोक पुढे देत आहे. यज्ञोन्नृतेन क्षरती, तपः क्षरती विस्मयात, आयुर्विप्रापवादेन दानंच परिकीर्तनात. याचा अर्थ, यज्ञ हा खोटे बोलण्याने क्षीण होतो, अभिमानाने तप क्षीण होते, ब्राह्मणाचे निंदेने आयुष्य क्षीण होते आणि दान त्या दानाचे वर्णनाने क्षीण होते. हा सुभाषित वजा श्लोक संवर्त ऋषींचे मानसिक सौंदर्य घेऊन जन्माला आल्यासारखा वाटतो. सदर श्लोकावर कुणालाही आडवे तिडवे प्रश्न सुचू शकतात. विज्ञानवादी तर कसे क्षीण होते ते दाखवा म्हणून तयारच असतात. या लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्य उर्फ स्वैराचाराचा फायदा उठवण्यासाठी या अगोदरही अनेक प्रश्न विचारले गेले आणि येथील खरी वैचारिक वाणी शांतच राहिली. असो, यज्ञ खोटे बोलण्याने क्षीण होतो. यज्ञ म्हणजे आमच्या नजरेत चार विटा ठेवून अग्नि पेटवून त्यात समिधा जाळणे एवढेच नाही. आपण जेवण करतो तेव्हा काय म्हणतो? उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म. जेवण हे यज्ञ कर्म आहे. आणि जर तसं असेल तर नशीब व कर्तृत्वाने वाट्याला आलेले प्रत्येक काम हे यज्ञ कर्मच असते. फक्त त्यात सद्गुण पेरले तर योग आणि दुर्गुण पेरले तर भोग, असेच ना. पण अजून थोडा विचार केला की देव पेरला तर जीवन दैवी होतं आणि अहंकार पेरला तर जीवन राक्षसी होतं. यात देव पेरणं म्हणजे फलिताचं श्रेय दुसऱ्याला देणं असं मी समजतो. तर अगदी शिपायाचे काम हे सुद्धा यज्ञच होय. मग असा यज्ञ खोटे बोलण्याने क्षीण नाही होणार? विचार करा. तप अहंकाराने क्षीण होते हे सोपं वाटतं ना. आनंदाने उचललेले काम अखंडित 12 वर्ष करणं म्हणजे तप. मग तर चोर सुद्धा तपी समजायचे का? 12 वर्ष सतत चोरीचे काम करणारे हो ना. पण त्यांचाही वृथाभिमान त्यांना कारावासाचे फलित देण्यास जर समर्थ असेल तर दैवी तप करणाऱ्याने अभिमान का बाळगावा? साधं आणि सरळ राहावं की. पुढची ओळ खरंच ब्रह्माट टाकणारी आहे ना. ब्राह्मणांची निंदा करण्याने आयुष्य क्षीण होते. ऋषी, संत, गुरु यांचे खालोखाल किंबहुना बरोबरीचे स्थान ब्राह्मणाचे असते. ब्राह्मणाला भूदेव म्हटले जाते. पण दैवी गुणसंपत्ती त्याचा स्वभाव असेल तरच तो भूदेव. जो आपली दिव्य, भव्य, तेजस्वी, ओजस्वी संस्कृती मॅन टू मॅन, माऊथ टू माऊथ, माइंड टू माइंड हेड टू हेड, हट टू हट अँड हार्ट टू हार्ट घेऊन जातो तो ब्राह्मण. पण असे जरी असले तरी आज कर्म करणाऱ्यांना, कर्म करणाऱ्या ब्राह्मणांना नाकारून चालणार नाही व आपण खूप काही करतो असे त्यांनीही समजून चालणार नाही. दुसरी बाजू ही की परनिंदा हा स्वभाव वा गुण म्हणून योग्य आहे का? तो जर अयोग्य असेल तर संवर्त ऋषींनी योग्यच सांगितले आहे, होय ना? आणि चौथा चरण येतो दानाचे वर्णनाने दान क्षीण होते. हे तर खरंच आहे, आपण केलेले सत्कर्म तेही दानासारखे. दवंडीच पिटायची तर दानाची वा कर्माची का पिटावी? सत्कर्म करणाराचे नाव होतेच की आमची संस्कृती सांगते की वृद्धम तीर्थे विनिक्षिपेत. आपण वापरून जे जास्त राहत असेल ते तीर्थस्थानी दान दिलं पाहिजे. दान हा स्वभाव वा रक्तच असलं पाहिजे हे सांगते आमची संस्कृती. पण आम्हाला समजत नसल्याने आम्ही ते शिकवणाऱ्या स्मृती ग्रंथांवर अथवा आमचे दिव्य भव्य विचारांचे तेजोमय ऋषींवरच आक्षेप घेतो ना. माझ्या आजीचे भाचे सिद्धेश्वर दादा म्हणून आमच्याकडे यायचे. वडील सांगायचे ते योगी आहेत. प्रसूत झालेली वाघीण सुद्धा ते जवळ गेल्यावर त्यांचे पुढे नम्र होते हे मी चौथीत ऐकलेलं वाक्य. पण आजीला पक्षवात झालेला असताना त्यांनी वाघिणीचं दूधच औषध म्हणून पाजण्यासाठी आणल्याचं आजही आठवतंय मला. हे जर नजरेसमोरचं आणि घरातलंच उदाहरण असेल तर आमचे ऋषी किती मोठ्या सद्गुणांचे कोश असतील कल्पनाच केलेली बरी. आम्ही आक्षेप घेताना किती दुर्गुणांना जन्म घालतो, किती अधपतीत आहोत आम्ही, विचार न केलेलाच बरा. असो, उर्वरित भाग उद्या. माझी चूक होत असेल तर कृपया जाणीव द्यावी. आपल्या सर्वांचे आशीर्वादाने माझे लिखाण प्रत्येक भारतीयाचे मनापर्यंत पोहोचावे व माझा देश स्वच्छ मानसिकतेचा व्हावा ही सदिच्छा. इत्यलम, धन्यवाद.
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9429984888.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: बेपनाह या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रसिक श्रोते हो नमस्कार. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंद घन लता या कार्यक्रमाच्या 10व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. लता मंगेशकर, बस नाम ही काफी है, पण हे काही जादून झालेलं नाही आहे. ज्या देवानं गळ्यात गंधार दिला ती देवदत्त देणगी जपली, फुलवली आणि खुलवली ती लता दिदींनी. म्हणून तर त्या नावात काही खास आहे. मिळेल तिथून त्या शिकत गेल्या. मधमाशी जसा फुलाफुलातून मध गोळा करते तशी गुणग्राहकता दिदींजवळ होती. प्रत्येकाकडून त्या शिकत गेल्या, त्या शिकण्यातून त्या समृद्ध होत गेल्या आणि त्यातून त्यांच्या गायकीला परिपूर्णता येत गेली. आज ज्या लता दिदी आपल्याला दिसतात त्या अशा घडल्या. मागच्या 9व्या भागामध्ये आपण लता दिदींना ज्यांनी शिकवलं असे उस्ताद अमान अली खा, अमानत खा देवासवाले, संगीतकार दत्ता डावजेकर, अनिल विश्वास या प्रत्येकाकडून लता दिदींनी काही ना काहीतरी घेतलेलं होतं आणि त्यातून त्यांची गायकी समृद्ध कशी होत गेली हे आपण पाहिलं. पण आज आपण पाहूया की दिदी कशा शिकल्या आणि किती शिकल्या. आजच्या भाषेत बोलायचं, शालेय शिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर दिदी किती शिकल्या. मंडळी, औपचारिक शिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर काहीच नाही असं म्हणावं लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दिदी केवळ 2.5 दिवस शाळेत गेल्या होत्या. लहानपणी त्या सांगलीच्या शाळेत गेल्या. पहिल्याच दिवशी आपल्या गायकीची ओळख त्यांनी शाळेतल्या बाईंना आणि शिक्षकांना करून दिली. हिरा कुठेही गेला तरी चमकणारच. आणि तसंच झालं. बाईंनी या सुरेल गाणाऱ्या मुलीची ओळख सगळ्यांना करून दिली. पण दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी गडबड झाली. काय गडबड झाली अशी, तर घरामध्ये मोठी असणारी लता आपल्या छोट्या बहिणीला आपल्या सोबत शाळेत घेऊन गेली. पण बाईंनी सांगितलं की इथे या छोट्या मुलीला आणता येणार नाही. लता छोटी असली तरी तिचा स्वाभिमान जागृत होता. तिला असं वाटलं की चक्क मास्टर दीनानाथांच्या मुलींना सांगता आहे की शाळेत येता येणार नाही, छोट्या बहिणीला आणता येणार नाही. आणि असं असेल तर मग असली शाळाच नको. आणि म्हणून दिदी त्यानंतर शाळेत गेल्याच नाहीत. हे झालं औपचारिक शिक्षणाचं. पण त्यांचं अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे शाळा कॉलेजात न जाता त्यांनी घेतलं त्याला मर्यादा नाही. हे शिक्षण त्यांनी कसं घेतलं आणि कुठून घेतलं हे पाहण्याआधी आपण त्यांच्या आवाजातलं एक सुंदर गीत ऐकूया. गीताचे बोल आहेत मेरे मन का बावरा पंछी. हे गीत राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेलं आहे. सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं गीत अमरदीप या चित्रपटातलं.

मंडळी, दीदींच्या घरात विठ्ठल नावाचा एक नोकर होता. तो फार काही शिकलेला नव्हता, 5वी 6वी झालेला असेल, पण त्यानं दीदींना अक्षर ओळख मात्र करून दिली आणि दीदींना जुजबी का होईना पण वाचायला यायला लागलं. दीदींनी मग लिहिणं देखील आत्मसात केलं. एकदा वाचन लेखन यायला लागलं म्हटल्यानंतर एकलव्याच्या भूमिकेतून दीदींनी स्वतःच पुढचं शिक्षण घेतलं. मिळतील ती पुस्तकं अधाशासारखी वाचली. अनेक प्रख्यात लेखक कवींची पुस्तकं वाचली. दीदींनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता देखील अभ्यासली आणि या सगळ्या अभ्यासातून त्या बहुश्रुत झाल्या. या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या गायनात, वाचनात आणि लेखनात पडलेलं आपल्याला दिसतं. मंडळी, शाळा कॉलेजात आपण गेलो म्हणजेच विद्वान होतो असा काही नियम नाही. शिकण्याची उर्मी असेल तर आपण कुठेही शिकू शकतो. आपल्या भोवतालचं जग म्हणजे सगळं काही शिकवणारी एक मोठी शाळाच असते, नाही का? तसं दीदी या भोवतालच्या जगातून शिकल्या. अनेक मासिका पुस्तकामधून दीदींचे लेख प्रसिद्ध झाले. अनेक प्रसंगी त्यांची भाषणं देखील झाली. त्या लिहितात सुंदर, बोलतात सुंदर, बोलण्यामध्ये नम्रता, माधुर्य, थोरांचा आदर जागोजागी डोकावतो. त्यांनी 1996 आळंदी येथल्या साहित्य संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून जे भाषण केलं होतं ते त्यांच्या या विद्वत्तेची साक्ष देतं. केवळ हेच भाषण असं नाही तर इतरही अनेक प्रसंगी त्यांनी केलेली भाषणं ही त्यांच्या बहुश्रुततेची साक्ष देणारी आहेत. त्यांची काही भाषणं आणि लेख परचुरे प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या स्वरसाधना या पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत. ज्यांना दीदींबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल अशा जिज्ञासूंनी ती भाषणं, ते लेख अवश्य वाचावेत. ही भाषणं आणि लेख त्यांच्या व्यासंगाचा परिचय आपल्याला करून देतील. दीदींच्याच आवाजातलं संत ज्ञानेश्वरांचं एक सुंदर असं गीत आपण ऐकूया, घनू वाजे घुण गुणा. या गीताला हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे.

दीदींचे संगीतातले आदर्श. बड़े गुलाम अली खा म्हणजे दीदींच्या मते साक्षात संगीत, त्यांच्यात काही उणीवच नव्हती. भारदस्त कसलेला आवाज, शास्त्रीय संगीतातला कोणताही राग असो किंवा ठुमरी, दादरा, ख्याल असो, सगळं कसं त्यांच्या कंठातून परिपूर्ण होऊनच बाहेर पडायचं. अशा या बडे गुलाम अली खान यांना गुरुस्थानी मानून दीदींनी त्यांच्याकडून अभिजात शास्त्रीय संगीतातले बारकावे केवळ त्यांना ऐकून आणि पाहून आत्मसात केले. अशा या गुरूंनी आपल्या या शिष्येला जवळ बसवून एकदा गायला लावलं आणि तिचं मनापासून कौतुकही केलं. लता दीदी बडे गुलाम अली खान यांच्या प्रत्यक्ष शिष्या नसल्या तरी खान साहेबांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं, खूप जीव होता. कोणतीही अपेक्षा नसलेलं स्वार्थाच्या पलीकडचं हे नातं या गुरु शिष्यांचं होतं. मंडळी, बडे गुलाम अली खान जेव्हा खूप आजारी होते तेव्हा त्यांना दीदींची आठवण आली. त्यांनी दीदींना भेटायला बोलवलं. बडे गुलाम अली खान त्यावेळी हैदराबादला होते. त्यांचा निरोप मिळताच दीदी त्यांना भेटण्यासाठी मुंबईहून निघाल्या. पण या अनोख्या गुरु शिष्यांची भेट दीदींच्या किंवा बडे गुलाम अली खान या दोघांच्याही नशिबामध्ये नव्हती. दीदी हैदराबादला पोहोचण्यापूर्वीच अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा हा महान सम्राट हे जग सोडून निघून गेला होता. दीदींच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, तुम आशा विश्वास हमारे. पंडित नरेंद्र शर्मा यांचं हे गीत हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि सुबह या चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

मंडळी, दीदी ज्या वेळेला संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडून संगीताचे धडे घेत होत्या त्यावेळेसचा हा प्रसंग मी तुम्हाला सांगतो आहे. एकदा दीदींचं गाणं रेकॉर्ड करायचं होतं आणि ते गाणं रेकॉर्ड करण्यासाठी संगीतकार अनिल विश्वास आणि लता दीदी हे दोघंही लोकलने गोरेगावच्या फिल्मस्थान स्टुडिओमध्ये जाण्यासाठी निघाले होते. याच प्रवासामध्ये एका स्टेशनवरती प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार त्यांच्या डब्यामध्ये शिरले. साहजिकच अनिल विश्वास यांनी दीदींची ओळख दिलीप कुमार यांना करून दिली. दीदींच्या आवाजाची त्यांनी दिलीप कुमार यांच्याजवळ मुक्त कंठानं तारीफ केली. दिलीप कुमार यांनी दीदींना आपादमस्तक न्याहाळलं. दीदींची गायनातील प्रतिभा, त्यांची क्षमता यांचा अंदाज दिलीप कुमार यांना नव्हता. त्याचवेळी मराठी गायकांच्या गाण्यांमध्ये दाल चावल की बू आती है असे मनोधैर्य खच्ची करणारे उद्गार दिलीप कुमार यांनी काढले. दिलीप कुमार यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की मराठी गायकांना हिंदी उर्दूचे उच्चारण नीट जमत नाही. त्यांचे हे शब्द दीदींना जिव्हारी लागले आणि त्यांनी त्याच क्षणी हिंदी आणि उर्दूवर प्रभुत्व मिळवण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी एका मौलवीजींची शिकवणी देखील सुरू केली. शायरी, गझला आणि त्यातील हिंदी आणि उर्दू शब्दांचे उच्चार ते दीदींकडून करून घेत गझलांचा अर्थ देखील समजावून सांगत असत. अशीच दीदींच्या आवाजातली एक सुंदर गझल आपण ऐकूया. ही गझल आहे जानिसार अख्तर याने लिहिलेली आणि संगीत खय्याम यांचं आहे. रजिया सुलतान या चित्रपटातली ही गझल आहे ऐ दिले नादान. ऐकूया.

मंडळी या विविध संगीतकार, गायक आणि विद्वान लोकांकडून दीदी जे जे शिकत गेल्या त्यातनं दीदींची गायकी ही समृद्ध होत गेली. दीदींचे हिंदी आणि उर्दूचे उच्चार आज प्रमाण मानले जातात एवढी प्रगती त्यांनी केली. आणि हे सगळं जे दिलीप कुमार मराठी गायकांच्याबद्दल बोलले होते की मराठी गायकांच्या गाण्यामध्ये दाल चावल की बू आती है, तर हे सगळं दीदींनी दिलीप कुमार यांना दाखवण्यासाठी केलं नव्हतं, तर आपल्यामध्ये ज्या उणीवा आहेत त्या दूर करण्याच्या निश्चयानं त्या शिकत गेल्या. पुढे याच अभिनयाचा बादशाह असलेल्या दिलीप कुमार उर्फ युसुफ मिया यांच्याशी दीदींचं एवढं जवळचं नातं निर्माण झालं की ते त्यांना बहीण मानायला लागले. एवढंच नाही तर आपण एक तरी गीत दीदींबरोबर गावं अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. अर्थातच आपल्या या मानलेल्या भावाची इच्छा दीदींनी पूर्ण केली आणि 1957 आलेल्या राम मुसाफिर या चित्रपटामध्ये लता दीदी आणि दिलीप कुमार या दोघांनी काहे जिया जाय हे गीत गायलं. मंडळी, दिलीप कुमार यांचं नुकतंच निधन झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण काही वर्षांपासून ते आजारी होते तेव्हाची ही गोष्ट आहे. ते आजारी असताना फारसे कोणाला ओळखत नव्हते, त्यांना स्मृतिभ्रंश झाला होता आणि काही वर्षांपूर्वी त्यांना भेटण्यासाठी म्हणून दीदी त्यांच्या घरी गेल्या. दीदी दिलीप कुमार यांच्या बेडजवळ बसल्या. दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू यांना आपले पती दीदींना ओळखतीलच याची खात्री नव्हती. त्यांनी त्यांना विचारलं, युसुफजी क्या आप इन्हें पहचानते है? त्यावर दिलीप कुमार यांनी मंद स्मित केलं. दीदींचा हात तशाही शक्तिहीन अवस्थेत हाती घेतला आणि त्यांच्या तोंडून काहे जिया जाय या गाण्याचे शब्द बाहेर पडू लागले. दिलीप कुमार यांनी आपल्या जीवनात प्रसिद्धी, ऐश्वर्य, सारं काही उपभोगलं होतं, पण आता त्या सगळ्या गोष्टी भूतकाळाचा एक भाग झाल्या होत्या. दिलीप कुमार यांच्या हृदयात मात्र काहे जिया जाय च्या रूपानं दीदींची स्मृती जागृत होती. ही होती दीदींच्या स्वरांची जादू. एक गीत दीदींच्या आवाजातलं ऐकूया, छोटीसी बात या चित्रपटातलं अतिशय सुंदर हे गीत आहे, न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ. गीतकार योगेश आणि संगीतकार सलील चौधरी यांचं हे गीत.

मंडळी, दीदींची नवनवीन शिकण्याची वृत्ती कधीच कमी झाली नाही. आपल्याला सगळं येतं आहे, आता काही शिकण्याची आवश्यकता नाही, अशी त्यांची भूमिका कधीच नव्हती. जसं त्या हिंदी उर्दू शिकल्या, तसंच अविनाशजी व्यास यांच्याकडून त्यांनी गुजरातीही शिकून घेतलं. एकदा हृदयनाथ मंगेशकरांनी अशी कल्पना मांडली की दीदी, आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरांचे अभंग इंग्रजी निवेदनासह ध्वनिमुद्रित करूया. मंडळी, हृदयनाथ हे एक व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. ते संत साहित्याचे उत्तम अभ्यासकही आहेत. सुप्रसिद्ध लेखक आणि संत साहित्याचे जाणकार गोनी दांडेकरांशी देखील मंगेशकर घराण्याचे अत्यंत घरोब्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध. जेव्हा भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरांचे अभंग करायचे ठरले, त्यावेळी दीदींनी गोनी दांडेकर उर्फ आप्पांना संस्कृत शिकवण्याची विनंती केली आणि गोनीदांनीही ते अत्यंत आनंदानं मान्य केली. दीदींना शिकवण्यासाठी ते खास पुण्याहून मुंबईला यायचे. संस्कृत श्लोक दीदींकडून वाचून घेणं, त्यांचे अर्थ समजावून देणं, संस्कृत शब्दांचे श्लोकांचे निर्दोष उच्चार दीदींकडून करून घेणं, या गोष्टी त्यांनी अत्यंत आनंदानं आणि दीदींच्या प्रेमाखातर केल्या. मंडळी, दीदी कोणाकडून आणि काय काय शिकल्या याची यादी खूप मोठी होईल, पण थोडक्यात सांगायचं तर ज्या व्यक्तीत जे जे चांगले गुण आहेत ते त्यांनी घेतले. गुरुदत्तांनी 24 गुरु केले होते. एकनाथी भागवतामध्ये संत एकनाथ महाराज त्याबद्दल सांगताना असं म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. याच न्यायानं दीदी प्रत्येकाकडून शिकत गेल्या. मंडळी, कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आपण दीदींच्या आवाजातलं एक गीत ऐकूया, ओ सजना बरखा बहार आई. परख या चित्रपटातलं हे अतिशय सुंदर गीत शैलेंद्र यांनी लिहिलं आहे आणि या गीताला संगीत आहे सलील चौधरींचं. तर ऐकूया हे गीत, ओ सजना बरखा बहार आई, आणि आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार मंडळी, आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: आशा भोसले यांनी गायलेलं इजाजत या चित्रपटामधलं गुलजार ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आवारगी या चित्रपटामधलं. ही गीतरचना ऐकणार आहोत असद भूपाली यांची गुलाम अली यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: बहारों के सपने या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: हे गीत आपण ऐकलं पहाडों के सपने या चित्रपटामधलं आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26
0: या आमच्या कार्यक्रमात. हे गीत ऐकूया गुलजार यांचं किनारा या चित्रपटामधलं. हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर, संगीतकार राहुल देव बर्मन आणि गीतकार गुलजार यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांची गीतरचना ऐकूया अपराध या चित्रपटामधले. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया शमशाद बेगम यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार सचिन देववर्मन आणि चित्रपट आहे बाजी.

आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया गद्दार या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलारी यांनी.

ये दीवाना अपनी महबूब का घूंघट खोलेगा।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: देवता या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया वर्मा मलिक यांचं दो झूट या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी, नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.
2: ना मुझ कहिस की आई, ना पाँव मेरा फिसला, अरे अरे अरे अरे, ना मुझ कहिस

संगीत रचना आहे केदार शर्मा यांची, संगीत दिलं आहे रोशन यांनी. बावरे नयन या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9429484888.
1: यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार उषा खन्ना, चित्रपट आओ प्यार करे.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: क्रमांकात. आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात राखी और हातकडी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे राजेंद्र कृष्ण यांची. ऐकूया अंगारे या चित्रपटामधल्या. या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि हे गीत ऐकूया गद्दार या चित्रपटामधलं.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल कर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: कैसे कहे हम प्यार ने हमको

0: किस्मत हमसे
1: आपकी फरमाइश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-24 किंवा 99-222-25-777.

फरमाईश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

Cha-cha-cha. You're doing fine.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

एकनाथांची साधनेची पाऊलवाट भक्तीच्या वीणेनं रुणझुणते आहे. या भक्तियोगाद्वारे त्या परमतत्वाशी अद्वैत घडावं हाच या मनाचा ध्यास आहे. सद्गुरूकडे त्यांचं मागणंही हेच आहे की द्वैत दूर असू द्या, मी आणि तू हा भेद जोवर आहे तोपर्यंत हा आत्मा टाहो फोडत राहणारच. खर तर या आंतरिक आर्ततेला शब्दांचाही स्पर्श सोसत नाहीये. हा अभंग म्हणजे निशब्द आर्ततेची अनुभूती देणारं शब्दांचं निरांजन आहे.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल.

फॉर हेल्थ, एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

0: ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे गाणे।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।